नमस्कार, श्रुति हो सुप्रभात। बहुजन हिताय बहुजन सुखाय। FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज आहे शनिवार, भारतीय सौर 11 अश्विन शके 1948, अर्थात दिनांक 3 ऑक्टोबर 2026। सकाळची 5:56 झाली आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यांनी।

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार हे बातमीपत्र आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमामध्ये डोळस अनुकरण याविषयी ज्ञानेश्वर भोसले यांचे विचार ऐकूयात.
1: डोळस अनुकरण. अनुकरण हा एक स्वाभाविक असा मानवी गुणच आहे. माणसाचं चालणं, बोलणं, ऐकणं, समजणं या सर्व व्यक्तिमत्वाचा विकास घडवणाऱ्या गोष्टी माणूस अनुकरणातूनच शिकत असतो. हे अनुकरण संस्कारक्षम वयात प्रामुख्यानं सुरू होतं, पण त्या वयात चांगलं काय वाईट काय याची माणसाला स्पष्टपणे जाणीव झालेली नसते. त्यामुळं अनेकदा यातून चुकीचं अनुकरण करून मुलं बिघडण्याची दाट शक्यता असते. आज मुलांमध्ये वाढत जाणारी व्यसनाधीनता, उर्मट प्रवृत्ती याला देखील त्यांची अनुकरणाची चुकीची दिशा कारणीभूत आहे. हे दोष टाळण्यासाठी कुणाचंही अनुकरण करताना ती गोष्ट अनुकरण करण्यायोग्य आहे की नाही याची तपासणी करायला हवी. आणि ज्यांचं अनुकरण लहाने करतात त्यांनी, म्हणजेच प्रामुख्यानं वडीलधारी मंडळींनी सुद्धा आपल्या वागण्याचा मुलांवर विपरीत परिणाम पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कारण मोठ्यांनी चुकीचा मार्ग स्वीकारला की इंजिन पटरीच्या खाली उतरल्यावर जसे मागचे डबे देखील पटरीच्या खाली उतरतात, त्याप्रमाणे संस्कारक्षम मुलांचं देखील मोठ्यांप्रमाणे अधपतन व्हायला वेळच लागत नाही. कारण कुणाचं तरी अनुकरण करणं ही मानवी स्वाभाविक प्रवृत्ती आहे. हीच गोष्ट माऊली देखील आपल्या ओवीमध्ये सांगतायत. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. अर्थात इथं वडीलधारी मंडळी जे जे करतात त्यालाच धर्म असं नाव देऊन सामान्य माणसं त्याचं अनुकरण करतात असं माऊली सांगतायत. हे अगदी त्या मेंढीच्या कळपासारखं असतं. समोरची मेंढी ज्या दिशेनं जाईल त्याच दिशेनं मागच्याही मेंढ्या जातात. इथं दोन गोष्टींची सूचना आपल्याला मिळते. पहिली सूचना मोठ्यांनी पाळायची ती ही की लहान आपलं अनुकरण करतायत हे जाणून मोठ्यांनी आपलं आचरण सुधारायला हवं. मुलांसमोरच जर पती पत्नी भांडू लागले तर मुलांवर वाईटच संस्कार होतात. पित्यानं किंवा शिक्षकानं जर मुलाला तंबाखू किंवा सिगारेट आणायला सांगितली आणि त्यातली अर्धी मुलानं अर्ध्याच वाटेत संपवली तर त्यात त्या मुलासह त्या पित्याचा आणि शिक्षकाचा सुद्धा तितकाच दोष मानायला हवा. त्यामुळं वडीलधाऱ्यांनी आपले दोष निदान लहानांसमोर तरी मांडू नयेत. दुसरी महत्वाची सूचना लहानांनी पाळायला हवी ती ही की कुणाचंही अनुकरण करताना त्या गोष्टीची योग्यायोग्यता त्यांनी तपासून घ्यायला हवी आणि ती गोष्ट जर खऱ्या हिताची असेल तरच तिचा स्वीकार करावा. पण याचा विचार न करता आजपर्यंत भारतीय समाजानं परंपरेच्या नावाखाली अनेक चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आजही चालू आहेत. पूर्वी सतीप्रथा, बालविवाह, विधवा विवाहास विरोध अशा गोष्टी चुकीच्या आहेत हे माहीत असून देखील त्या केवळ रूढी म्हणून पाळल्या जात होत्या. एखाद्या निरपराध पशूची हत्या करणं हे उघड उघड पापच, हे कोणताही माणूस सहजपणे कबूल करेल. परंतु आपल्या वडिलोपार्जित परंपरेच्या नावाखाली अनेकदा पशूचा बळी दिला जातो. या अंधानुकरणाला काय म्हणावं हेच कळत नाही. आज सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील ही अंधश्रद्धा दिसून येते. तेव्हा मात्र आश्चर्य वाटायला लागतं. याचं कारण एवढंच की परंपरेचे खंडन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसते. ही चुकीची अनुकरण प्रियता समाजाला घातक ठरत असते. त्यामुळं अनुकरणात वैचारिक भूमिका असणं आवश्यक आहे. या वैचारिकतेत बुद्धी

0: प्रामाण्यता असणं ती गोष्ट सुद्धा आवश्यक आहे. खरोखरच मोठ्यांनी मोठेपण जपण्याची आणि लहानांनी ते तपासण्याची भूमिका जर स्वीकारली तर अनुकरणशीलता हीच व्यक्तिमत्व विकासाची आणि समाजाच्या प्रगतीची एक पायरी ठरू शकते.
1: आताच आपण चिंतन या कार्यक्रमात ज्ञानेश्वर भोसले यांचे डोळस अनुकरण याविषयी विचार ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र. सकाळची 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत. श्रोते हो, धाव पाव भक्ती हा वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील भक्ती परंपरेतील एक अत्यंत भावुक आणि महत्वाचा प्रकार आहे. भक्ताच्या हाकेला धावून जाणारा परमेश्वर आणि त्याला संकटातून तारणारी त्याची भक्ती. चला तर मग ऐकूया ईश्वराचा धावा करणारे गदी माडगुळकर यांचे आशा भोसले यांच्या स्वरातील हे भक्तिगीत. संगीत वसंत देसाई यांचं.

संत तुकाराम महाराज विरचित लता मंगेशकर यांच्या स्वरातलं श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेलं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. यानंतर ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली लता मंगेशकर यांच्या स्वरातील पारंपरिक भक्ती रचना.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं दशरथ पुजारी यांनी संगीत दिलेलं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. मधुकर जोशी यांच्या या भक्तिरचनेबरोबरच आम्ही आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:36 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारणातील ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. थोड्या वेळाने म्हणजे 6:40 कृषी सल्ला, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष आणि 7:00 वेळ आहे देशभक्ती गीताची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधाराचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:15 सुरेली सफर सुरू होईल ती सुगम संगीत या कार्यक्रमाची. 8:40 महफिल सजेल ती गझल गीतांची. 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईशचा आनंद आपण घेऊ शकाल. अकरा वाजता नितीन साळुंके लिखित अज्ञात मुंबई या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. 11:15 लोकरंग या कार्यक्रमात शाहीर हिरामन जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला गीतप्रकार लावणी आपण ऐकू शकाल. 11:45 महफिल सजेल ती मिश्र संगीत या कार्यक्रमाची. दुपारी 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, दुपारी 1:00 रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. दरम्यान सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार. आणि रात्री 11:10 एशियन गेम्स 2026 आजच्या दिवसाचा दैनंदिन आढावा असलेला कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:30. याशिवाय सर्व बातमीपत्र नियोजित वेळीच प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या प्रसारणातील उर्वरित ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: पर्यंत होत आहेत। प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला हा कार्यक्रम।
1: मंडळी नमस्कार। मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दुष्काळी परिस्थितीत पाणलोट व्यवस्थापन याविषयीची माहिती। मंडळी दुष्काळ ही पर्जन्यमानातील कमतरता, पावसाचं असमान वितरण आणि उपलब्ध जलसंसाधनावरील वाढता दबाव यामुळे निर्माण होणारी गंभीर समस्या आहे। याचा शेती, पाणी उपलब्धता आणि ग्रामीण जीवनावर परिणाम होऊ शकतो। बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाच्या परिस्थितीचं योग्य आकलन आणि उपलब्ध पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन आवश्यक आहे। पाणलोट व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्जन्य जल संवर्धन, मृदा आर्द्रता संरक्षण, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांना चालना देता येते। मंडळी दुष्काळाची कारणं ही आहेत: दुष्काळाची निर्मिती, पर्जन्यमानातील कमतरता, पावसातील दीर्घ खंड, पर्जन्याचे असमान वितरण, वाढलेली वाष्पोत्सर्जनाची मागणी आणि जलसंसाधनावरील वाढता दबाव यामुळे होऊ शकते। एखाद्या प्रदेशातील एकूण हंगामी पर्जन्यमान सामान्य असलं तरी पावसाचं असमान वितरण आणि पिकांच्या महत्वाच्या वाढीच्या अवस्थेत पावसाचा अभाव असल्यास कृषी क्षेत्राला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाऊस न पडल्यास मातीतील उपलब्ध पाण्याचं प्रमाण कमी होऊन पिकांवर जलताण निर्माण होतो। त्याचप्रमाणे पावसातील दीर्घ खंडामुळे भूजल पुनर्भरण कमी होऊन विहिरी, तलाव आणि इतर जलस्रोतांवरील दबाव वाढू शकतो। मंडळी वाढत्या तापमानासह इतर हवामान घटकांमध्ये होणारे बदल बाष्पीभवन, वाष्पोत्सर्जनाची मागणी वाढवू शकतात। परिणामी मातीतील उपलब्ध आर्द्रता जलद कमी होण्याची शक्यता असते। भूजलाचा अतिवापर, जलसंसाधनाचे अपुरे नियोजन, पाण्याचा अकार्यक्षम वापर आणि पिकांच्या पाण्याच्या गरजांकडे दुर्लक्ष यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू शकते। मंडळी दुष्काळाचे प्रकार आणि परिणाम असे आहेत: दुष्काळाचं स्वरूप, कारण आणि परिणामानुसार त्यांचे विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण, पर्जन्यात झालेली कमतरता किंवा पावसातील दीर्घ खंड यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला हवामानशास्त्रीय दुष्काळ असं म्हणतात। मातीतील उपलब्ध आर्द्रता पिकांच्या पाण्याच्या गरजेपेक्षा कमी होऊन पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम झाल्यास कृषी दुष्काळ निर्माण होतो। नद्या, तलाव, जलाशय आणि भूजल यासारख्या जलस्रोतांमधील उपलब्धता किंवा प्रवाह दीर्घकाळ सामान्य पातळीपेक्षा कमी झाल्यास जलवैज्ञानिक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। या विविध प्रकारच्या दुष्काळाचा शेती उत्पादन, पशुधन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो। मंडळी दुष्काळाची तीव्रता, कालावधी आणि स्थानिक परिस्थितीनुसार त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात। दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठी पर्जन्यमानातील विचलन, मृदा आर्द्रता, भूजल पातळी, जलाशयातील साठा आणि नदी प्रवाह यासारख्या घटकांचा विचार केला जातो। प्रमाणित पर्जन्यमान निर्देशांक अर्थात SPI चा वापर पर्जन्यमानातील कमतरतेचं विश्लेषण करण्यासाठी तर प्रमाणित पर्जन्यमान बाष्पोत्सर्जन निर्देशांक अर्थात SPEI याचा वापर पर्जन्यमान आणि संभाव्य बाष्पोत्सर्जन यातील बदलांचा विचार करून कोरडेपणाचे मूल्यांकन करण्यासाठी केला जाऊ शकतो। हे निर्देशांक दुष्काळाची स्थिती, कालावधी आणि तीव्रता समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात। मंडळी दुष्काळी परिस्थितीत पाणलोट व्यवस्थापनाअंतर्गत दुष्काळाचे प्रकार आणि परिणाम आता आपण ऐकलेत।
0: आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून। यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आजच्या भागात आपण एका अत्यंत महत्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, स्वतःच्या स्तनाची तपासणी कशी करायची. प्रत्येक महिलेनी महिन्यातून एकदा स्वतःच्या स्तनाची तपासणी करणे आवश्यक आहे. पाळी सुरू असलेल्या महिलांनी पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी, तर पाळी थांबलेल्या पोस्ट मेनोपॉझल महिलांनी महिन्यातील एक ठराविक तारीख ठरवून ती तपासणी करावी. ही तपासणी करताना आरशासमोर उभे राहून स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत काही बदल दिसतोय का हे पहावे. त्यानंतर झोपून किंवा आंघोळ करताना हाताच्या मधल्या तीन बोटांनी गोलाकार फिरवत स्तनात आणि काखेत कोणतीही गाठ जाणवते का हे तपासावे. पण याला आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करून कॅन्सर शोधण्याची खात्रीशीर चाचणी समजू नये. त्यापेक्षा स्वतःच्या ब्रेस्टचा नेहमीचा आकार दिसणं आणि स्पर्शाला कसे वाटतात याची जाणीव असणे महत्वाचं आहे. म्हणजेच आपल्या शरीरात नवीन बदल झाला तर तो आपल्याला लक्षात येईल. मग आता स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय? स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे लक्षण नसलेल्या व्यक्तीमध्ये डिझीज शोधण्याचा प्रयत्न. 40 वर्षानंतर मॅमोग्राफीबद्दल डॉक्टरांशी चर्चा करावी. अनेक महिलांसाठी ती दर 1 ते 2 वर्षांनी केली जाते, मात्र तुमचं वय, कौटुंबिक इतिहास आणि इतर रिस्कफॅक्टर्सनुसार हे अंतर वेगळं असू शकतं. पण समजा तुम्हाला स्तनामध्ये गाठ जाणवली किंवा डॉक्टरांच्या तपासणीमध्ये काही बदल आढळला, मग पुढे काय? सर्वात आधी तर घाबरायचं नाही, कारण ब्रेस्टमध्ये गाठ आढळली म्हणजे कॅन्सरच आहे असं नसतं. डॉक्टर सर्वप्रथम तुमची माहिती घेतात, गाठ कधीपासून आहे, त्यात काही बदल झाला आहे का, वेदना आहेत का, निप्पलमधून डिस्चार्ज आहे का, कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास आहे का इत्यादी. त्यानंतर ब्रेस्ट आणि बगलेची क्लिनिकल एक्झामिनेशन केली जाते. गरजेनुसार इमेजिंग टेस्ट केल्या जातात, त्यात अल्ट्रासाऊंड आणि मॅमोग्राफी यांचा वापर केला जाऊ शकतो. कोणती तपासणी करायची हे वय, लक्षण आणि क्लिनिकल फाइंडिंग्स यावर अवलंबून असतं. 40 वर्षाखालील महिलांसाठी सहसा ब्रेस्ट सोनोग्राफी केली जाते आणि 40 वर्षावरील महिलांसाठी मॅमोग्राफी ही सर्वात महत्वाची चाचणी आहे. मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टचा विशेष प्रकारचा एक्स रे. ती ब्रेस्टमध्ये संशयास्पद बदल शोधण्यासाठी वापरली जाणारी एक इमेजिंग टेस्ट आहे. जर सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफीमध्ये काही संशयास्पद वाटले तर डॉक्टर बायोप्सी करण्याचा सल्ला देतात. बायोप्सी म्हणजे नेमकं काय? बायोप्सीमध्ये संशयास्पद भागातून छोटासा टिश्यू सॅम्पल घेतला जातो आणि तो मायक्रोस्कोप खाली तपासला जातो. इथे मला एक मोठा गैरसमज दूर करायचा आहे. अनेकांना वाटतं की सुई टोचल्यामुळे किंवा बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर शरीरात पसरतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. बायोप्सी हाच एकमेव मार्ग आहे ज्याने गाठ कॅन्सरची आहे की नाही हे 100% खात्रीने सांगता येते आणि पुढील उपचार ठरवता येतात. त्यानंतर जर कॅन्सर असल्याचं निदान झालं तर पुढचा प्रश्न असतो, कुठला कॅन्सर, किती मोठा आहे, तो कुठपर्यंत आहे आणि त्यावर कोणता उपचार योग्य आहे. आणि उद्या आपल्या शेवटच्या भागात आपण सर्वात जास्त भीती वाटणाऱ्या प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालंच तर उपचार काय असतात, ब्रेस्ट काढावीच लागते का आणि कॅन्सर नंतर पुन्हा सामान्य आयुष्य जगता येतं का. पण आजच्या भागात सर्वात महत्वाचा संदेश असा, गाठ सापडली म्हणजे घाबरायचं नाही, पण तपासणी पुढेही ढकलायची नाही.
0: श्रोतेहो, आताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे

0: यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.
1: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झाली आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी सृष्टीज्ञान संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर कुणाल अनेराव यांच्याशी बातचीत करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया स्थानिक जैव विविधतेचं संवर्धन करताना पारंपरिक पिकं असतील किंवा पारंपरिक पिकांचे जे काही बियाणे असतील यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो ते समजून घेऊया.
1: जसं मी म्हटलं की पारंपरिक बियाणे आणि आपली जी स्थानिक देशी वाण आहेत ही केवळ नुसती उत्पादनाची साधनं नसून ते एक आपल्या आजूबाजूचा जो जैवविविधता आहे ती शाबूत ठेवण्यासाठी सर्वात मोठं काम करते. कारण संकरित बियाणाच्या तुलनेत पारंपरिक बियाणं आहेत ही स्थानिक पर्यावरणाशी हजार वर्षापासून जुळलेली आहेत. म्हणजे तिथे येणारे कीटक म्हणा, तिथे येणारे पक्षी म्हणा, त्यांना त्यांचं खाद्य काय आहे ते माहिती आहे. त्यामुळे जर ते खाद्य त्यांना मिळालं नाही तर निश्चितच त्यांच्या सुद्धा काही आजूबाजूचा हॅबिटॅट आहे ते नुकसान जास्तीत जास्त होऊ शकतं. पारंपरिक आपली जी शेती होती ती फक्त एकसुरी नव्हती. जे आजकाल एकसुरी लागवडीमुळे पक्ष्यांच्या सुद्धा जैवविविधतेवरती खूप मोठा परिणाम झालाय, तर पूर्वीची जी शेती होती ती वेगवेगळ्या प्रकारची होती. आंतरपिके घेतली जात होती, मिश्र पिके घेतली जात होती, त्यामुळे वर्षभर ह्या पिकांवरती फुलं यायची किंवा बांधावरती लावलेली जी काही झाडं होती त्याच्यावरती विविध फुलं यायची. आणि निश्चितच ती फुलं असल्यामुळे मधमाशा येणं गरजेचंच आहे, त्यामुळे त्या मधमाशांचं जे हॅबिटॅट होतं ते वाचवत होतं. त्यानंतर पक्षी आहेत, म्हणजे कितीतरी पॅराकीट आहेत, बीटर आहेत, जे निश्चितच आपली भरडधान्य लावतो, ज्वारी बाजरी, त्याच्यावरती ते येतात. आणि पारंपरिक बियाणं जी होती त्याच्यावरती ते वाढलेले होते, त्यामुळे नवीन बियाणी हायब्रिड बियाणे जेव्हा तुम्ही त्याला इंट्रोड्यूस करता तेव्हा निश्चितच त्यांचं खाणं तिथे होत नाही आणि ते कमी होतं. त्यामुळे खाण्याविना त्यांची जी नवीन जीव तयार करायची जी त्यांची प्रक्रिया आहे त्याच्यावरती निश्चितच परिणाम होतो. जंगलं आहेत, जंगलामध्ये सुद्धा आपल्याकडे विविधता होती, तर जंगलामध्ये असणारे प्राणी आहेत त्यांच्यावरती सुद्धा परिणाम होतो. कारण जंगलं तोडली जात आहेत तर तिथे काही पक्षी जी घरटी करतात तर त्यांच्यावरतीही परिणाम होतो. काही जी पारंपरिक पिकं आहेत जी उंच उंच वाढतात तर त्याच्यातही काही काही पक्षी आहेत त्याच्यात आपली घरटी करतात, तर ती लोकांची जी हायब्रिड बियाण्याची मागणी आहे की लवकरात लवकर उत्पादन जास्तीत जास्त छोटी जेवढी असतील जास्तीत जास्त तेवढ्या मॅनेज करायला त्यांना जेवढी बरी पडतील तर पिकं छोटी झाल्यामुळे निश्चितच त्यांचा जो अधिवास आहे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणून ही पारंपरिक बियाणं जपणे आपल्याला गरजेचं आहे.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो हे जाणून घेत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण स्थानिक जैव विविधतेमध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा या पिकांचं जे काही बियाणं असेल यांचा काय रोल आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या आपल्या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या वापरामध्ये किती प्रमाणात बदल होतो, कमी करता येतो याविषयी जाणून घेऊयात. नमस्कार.
1: धन्यवाद सर.

0: परिसर कार्यक्रम आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: अजून 55 मिनिटं होत आहेत.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. प्रथम सुविचार. आळस हा मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठा शत्रू आहे. 3 ऑक्टोबरचे दिनविशेष याप्रमाणे. प्रसिद्ध हिंदी कवी निराला उर्फ सूर्यकांत त्रिपाठी यांचा जन्मदिन 3 ऑक्टोबर 1899 रोजी त्यांचा जन्म झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज जन्मदिन 3 ऑक्टोबर 1903 रोजी त्यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1990 रोजी पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण करण्यात आले. ऐकूयात व्यक्तिविशेष. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अध्वर्यू स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्मदिन. आपले राजकीय आणि शैक्षणिक कार्य जरी स्वामींनी मराठवाड्यात केले असले तरी त्यांचा जन्म मात्र कर्नाटकात दिनांक 3 ऑक्टोबर 1903 रोजी झाला होता. उत्कृष्ट संघटक प्रभावी वक्ते असणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांनी तेलुगू कानडी आणि मराठी भाषकांनी बनलेले हैदराबाद राज्य आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्रात विभागून समाविष्ट करण्याकामी विशेष परिश्रम घेतले. आपल्या अनुयायांमध्ये निस्वार्थ सेवा त्यागी वृत्ती आत्मविश्वास आणि निष्ठा निर्माण करणारा हा संन्यासी. त्यांच्या व्यक्तिमत्वात राजनीती आणि अध्यात्माचा संयोग झाला होता. कामाला गती देण्याची क्षमता आणि दलितांविषयी अपार कणव असणाऱ्या रामानंद तीर्थ यांनी आपल्या शांत निश्चयी आणि सामर्थ्यशाली अशा शक्तिमान नेतृत्वाने हैदराबाद मुक्तीसंग्रामाला दिशा दिली. 1952 आणि 1957 मध्ये अनुक्रमे गुलबर्गा आणि औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेवर गेलेल्या स्वामीजींनी पुढे राजकारणाचा त्याग करून सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्राला स्वतःला वाहून घेतले. हैदराबादच्या मुक्तीसंग्रामाचे नायक असणाऱ्या स्वामी रामानंदांनी रामतीर्थ आश्रमासाठीच उर्वरित आयुष्य वेचले. हैदराबाद हिंदी प्रचार सभेचे ते अध्यक्ष होते. आज त्यांचा जन्मदिन. आताच आपण दिनविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आता ऐकूयात काही जाहिराती.

0: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, एसपी ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
1: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
3: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड, पाण्याच्या टाकीजवळ सिडको, नांदेड.
1: मोबाईल 94 23 13 87 89.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. ऐकूयात हेमंत कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं शकील बदायुनी यांचं देशभक्ती गीत.

0: ते देखील आपने
1: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुमची फरमाइश आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
5: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
3: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
3: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
6: फोन फरमाईश.
7: FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 ऐकूया आमच्या केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही बालसंगोपन रजेचा लाभ देण्याची महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. 1000 दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. शेतीचे अचूक पंचनामे करून अधिकाधिक मोबदला देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, महसूल मंत्र्यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत काल आणखी 6 सुवर्ण पदकं, भारताची पदक तालिकेत 5व्या स्थानी झेप. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्र सरकारकडे बालसंगोपन रजेबाबतच्या शिफारसी सादर केल्या आहेत. यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही प्रसूती तसंच बालसंगोपन विषयक लाभ देण्यासह खासगी क्षेत्रात बालसंगोपन रजा लिंगनिरपेक्ष करणं, भरपगारी पितृत्व रजा अनिवार्य करणं आणि 2030 पर्यंत 5 लाख शिशु संगोपन केंद्र उभारणं आदी शिफारसींचा समावेश आहे. 90% अधिक महिला कामगार प्रभावी संरक्षणाच्या कक्षेत येत नसल्याचं निदर्शनास आल्यानं आयोगानं या शिफारसी केल्या. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला सार्वत्रिक आणि कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य करण्याचा प्रस्तावही आयोगानं दिला आहे. दत्तक आणि प्रसूती पश्चात मातांसाठी रजेचा कालावधी 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्याच्या प्रस्तावाचाही यात समावेश आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आणि महिला बालविकास विभागानं संयुक्तपणे 1000 दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. या मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम न करता माता आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीनं काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पुण्याच्या डेक्कन पदव्युत्तर महाविद्यालय आणि संशोधन संस्थेत अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. आज अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला झालेला हा निर्णय महाराष्ट्रासह देश विदेशातील मराठीजनांसाठी अभिमानाची

0: आणि आनंदाची बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीनं प्रवाशांसाठीचा आवडेल तेथे कुठेही प्रवास पास आता ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या 4 आणि 7 दिवसांचे ऑनलाईन पास मिळवता येणार आहेत. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह मोबाईल एप्लिकेशनमध्येही ही सुविधा उपलब्ध आहे. दुष्काळग्रस्त शेतीचे अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेकटा मंडळात पीक स्थितीची पाहणी केल्यानंतर बावनकुळे बोलत होते. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला मिळावा यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचं तसंच डीपीडीसी जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी दुष्काळी कामांकडे वळवल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: केंद्र सरकार राज्य सरकारची आणि पीक विमा योजनेची मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल याकरता आमचं काम चालू आहे. यावर्षी डीपीसी फंड जो आहे, जिल्हा नियोजन समितीचे फंड्स आहे, तो आम्ही आता दुष्काळावर डायव्हर्ट केला आहे. सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि सरकार या ठिकाणी 100% शेतकऱ्याच्या पाठीशी राहील. बँकांनी कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्याला भेटीत धरू नये.
0: दरम्यान छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात दगडवाडी तसंच बदनापूर तालुक्यातील वरुडी इथं महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. जालना विश्रामगृहात महसूल मंत्र्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 157वी जयंती तसंच दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. मराठवाड्यात सर्वच ठिकाणी स्वच्छता मोहिमेसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यात आलं. 57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यातील पणजी इथं आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाच्या वृत्तसंकलनासाठी माध्यम प्रतिनिधींना येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. अटल इनोव्हेशन मिशन हा याचाच एक भाग आहे. आज या अभियानाविषयी जाणून घेऊ.
2: विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यासाठी सरकारनं अटल इनोव्हेशन मिशनची सुरुवात केली. नीती आयोगाच्या अंतर्गत 2016 सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शाळांपासून स्टार्टअपपर्यंत नवोन्मेष परिसंस्था निर्माण करणं हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि नवउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे.
3: ये लैब भारत के युवाओं बड़े सपने देखने और उन्हें हासिल करने का विश्वास जगाती है और मुझे पूरा भरोसा है कि हमारे युवा अपनी एनर्जी, अपने एंथुजियाज्म और अपनी स्पिरिट ऑफ एंटरप्राइज से मैं पक्का मानता हूं आपको सरप्राइज कर सकते.
2: देशभरात 10,000 अटल टिंकरिंग लॅब सद्यस्थितीत कार्यरत असून त्यातून मोठ्या संख्येनं विद्यार्थी नवकल्पना आणि तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहेत.
0: जपानमध्ये आईची नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आता 16 सुवर्णपदकांसह 76 पदकं जिंकून पदक तालिकेत 5व्या क्रमांकावर पोहोचला आहे. काल दिवसभरात भारतानं 6 सुवर्णपदकांची कमाई केली. हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघानं चीनच्या संघाचा 1-0 पराभव केला. कुस्तीपटू सुजित कलकल तर मुष्टीयुद्धात अंकुश पंघाल, परवीन हुडा तसंच लवलीना बोरगोहेन यांनी सुवर्णपदकं पटकावली. महिलांच्या रिकर्व्ह तिरंदाजी संघानं दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकर्व्ह संघाला मात्र रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय क्रीडा प्राधिकरण साई केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या यशदीप भोगे यानं धीरज बोमदेवरा आणि नीरज चौहान यांच्या साथीनं ही कामगिरी केली. रिकर्व्ह मिश्र सांघिक तिरंदाजी प्रकारातही भारतानं रौप्य पदक पटकावलं. किक व्हॉलीबॉलमध्ये भारताच्या पुरुष गटाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. महिलांच्या डिंगी सेलिंग प्रकारात नेत्रा कुमानननं कांस्य पदक जिंकलं. दरम्यान या स्पर्धेत

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान संघात सुवर्णपदकासाठी अंतिम सामना होणार आहे. पुरुषांच्या हॉकी स्पर्धेतही आज भारत आणि मलेशिया या संघात अंतिम लढत होणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 16 सुवर्ण 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह भारतानं एकूण 76 पदकं पटकावली आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज खेळला जाणार आहे. भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीनं मदत आणि विविध सवलती देण्याची मागणी शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ ज्योती मेटे यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलं आहे. लातूरचे जिल्हाधिकारी डॉ भारत बासरेवाडे यांनी काल माकणी इथल्या निम्न तेरणा प्रकल्पाला भेट देऊन उपलब्ध पाणीसाठा आणि पाणीपुरवठा नियोजनांचा आढावा घेतला. या प्रकल्पात शिल्लक असलेला 21% पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे. नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यात मौजे कुशावाडी इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोगाची कार्यपद्धती नोंदणी अचूकता याबाबत पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी देगलूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय प्रमुखांची आढावा बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान विष्णुपुरी प्रकल्पातील अंतेश्वर उच्च पातळी बंधारा, विष्णुपुरी उच्च पातळी बंधारा तसंच रेणापूर सुधा लघु प्रकल्पातील संपूर्ण पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. लातूर जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून पिण्याचं पाणी आणि पशुधनासाठी चारा उपलब्धतेच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहनही पालकमंत्र्यांनी केलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवून जलसुरक्षा निर्माण करण्यासाठी सार्वजनिक तसंच ग्रामीण भागात 10,000 लहान जलसाठे निर्माण करण्याचं नियोजन असल्याचं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही बालसंगोपन रजेचा लाभ देण्याची महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. 1,000 दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश आणि शेतीचे अचूक पंचनामे करून अधिकाधिक मोबदला देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, महसूल मंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 7:21 झाली आहेत.
1: एकामागून एक वाहन चालवा,
2: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
1: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
2: आपोआप प्रदूषण कमी कराल.
1: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर. अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
2: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
1: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवो भरधाव वेगात।

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
0: अच्छा.
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिव्हाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा. तुमच्या फोनमध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी

0: तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, सीवीवी नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
0: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चो बाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्याच अशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात. तसेच डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात. पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजन आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावानं ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतो की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो. आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
1: साधा फोन येतो ना?
0: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्या दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
1: अच्छा.
0: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
1: अच्छा.
0: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेताना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण कार्ड डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवे तुमचं आहे का, हो माझंच, ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का, तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाहीये, काय अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोडं फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देत.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो की माझं तर एक खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे. आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅकचे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल साठी. तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी होते
1: व्हिडिओ
0: कॉलवरती. आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा. असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉल वरती ऑर्डर लगेच.

0: मग ते म्हणते बरोबर आहे आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं करत आहे ते सगळं लिहितात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागदं बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात, मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो. असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा, परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय, मग ते सांगणार तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे आहे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आणि हे अकाउंट नंबर दिलेले आहे आम्ही, मग ते आरबीआयचं. त्यावर बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही. पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे तेच बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत, हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बाई. कारण दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात करतात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सगळ्यांसाठी नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारचे डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल
1: तर नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत, तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कुणाच्याही घरी गेलेला नाही, कुणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा जरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीझन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीझन अगदी क्राउडेड ठिकाणी राहत होते, मी गोर

0: ती आजूबाजूला भरपूर गर्दी होती तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे. तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ते फिरायचे, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतके इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर.
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाहीये. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती नेमकी काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 7:40.

ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरींवर श्रोते हो, आपण आहात आकाशवाणी नांदेड केंद्रासोबत, अर्थात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स। सकाळची 7:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा। श्रोते हो, मन मन जे कधीच थाऱ्यावर नसतं, मन जे कधीच आपलं ऐकत नसतं, मन जे आवडत्या गोष्टींवर आवडत्या व्यक्तींवर लुभवून येतं, मन ज्याच्या प्रत्येक गोष्टी अनाकलनीय असतात, म्हणून तर मनावर संत रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहून मनाला चांगल्या संस्कारासाठी मार्गदर्शन केले, तर बहिणाबाई चौधरींनी मनावर कविता लिहून त्याची चंचलता विशद केली। मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं। आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत, मनाची कवाडं उघडून तरी पहा, प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत। असे हे मनास नवमगणारे मन जेव्हा कोणामध्ये गुंतते, तेव्हा होणारा मनाचा गुंता सुनील केरकर यांनी संगीत दिलेल्या प्रचला अमोरकर यांच्या स्वरातील प्रमोद कोयंदे यांच्या भावगीतामधून आणखीनच वाढतो।

0: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
3: फसला अनोळख्या पासून बचाव करा.
4: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
5: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
0: मूळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, एसपी ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.

मिलिंद इंगळे यांच्या स्वरातलं भावगीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार देवा चाफे. यानंतर ऐकूया श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली पद्मजा फेनानी यांच्या स्वरातील बाभ बोरकर यांची भक्तिरचना.

या रचनेबरोबरच आम्ही आजचा भावगीतांचा कार्यक्रम भावधारा इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र। सकाळची 8:15 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमाची सुरेली सफर सुरू करूया देवकी पंडित यांच्या स्वरातील मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केलेल्या सदानंद डब्बीर यांच्या गीताने।

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, एसपी ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.

वैशाली सामंत यांच्या सुरातील दिलीप पांढरपट्टे यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीत दिलं सुधाकर कदम यांनी. याबरोबरच आम्ही आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी डब्ल्यूटीओच्या नियमांचं पालन करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं G20 देशांना आवाहन. भारताच्या हरित ऊर्जा मार्गिका योजनेचं संयुक्त राष्ट्रांकडून कौतुक. बाल संगोपनासाठीच्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून केंद्र सरकारला विविध शिफारशी. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. पदक तालिकेत भारताची 5व्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी डब्ल्यूटीओ अर्थात जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. अमेरिकेतील मिलवॉकी इथं झालेल्या G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी विविध केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांनी भारताची भूमिका मांडली. काही देशांमधील सरकारी पाठिंब्यांमुळे अतिरिक्त उत्पादन होऊ शकतं, त्यामुळे डम्पिंग अर्थात इतर देशांच्या बाजारपेठांमध्ये अतिस्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर माल विक्रीची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी डब्ल्यूटीओ नियमांनुसार अँटी डम्पिंग शुल्क आणि इतर आवश्यक उपाययोजना लागू केल्या जाऊ शकतात असं पियुष गोयल यांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं 1,86,000 कोटी रुपयांच्या हरित ऊर्जा मार्गिकेच्या तिसऱ्या टप्प्याला दिलेल्या मंजुरीचं संयुक्त राष्ट्रांनी स्वागत केलं आहे. ही योजना देशातील जनता आणि अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल असंही संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विभागाचे कार्यकारी सचिव सायमन स्टील यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वीज ग्रीड बळकटीकरण आणि बॅटरी स्टोरेजच्या या उपक्रमामुळे भारताला आपली वाढती अक्षय ऊर्जा क्षमता वापरण्यास आणि विजेची वाढती गरज पूर्ण करण्यास मदत मिळेल. तसंच सौर ऊर्जेच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीवर राहण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असं स्टील यांनी म्हटलं आहे. इंधनाचे वाढते दर कमी करण्याच्या उद्देशानं G7 देशांनी 4 महिन्यांच्या कालावधीत 10 कोटी बॅरल्स तेल बाजारात आणण्याला मान्यता दिली आहे. यामध्ये पहिल्या 20 दिवसात मोठ्या प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. अमेरिकेत डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचल्यानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनावर दबाव वाढला होता आणि त्यातूनच हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. भारत आणि नेदरलँड्स दरम्यान कृषीविषयक सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी केंद्रीय

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नेदरलँड्सचे कृषी मंत्री सिल्वियो एरकेन्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. नवी दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या या बैठकीत आधुनिक तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि कृषी उत्पादकता वाढवण्याच्या निर्धाराचा उभय देशांनी पुनरुच्चार केला. नवी दिल्लीत द्विवार्षिक नौदल कमांडर परिषद काल पार पडली. या तीन दिवसांच्या परिषदेत कार्यान्वयन सज्जता, दळणवळण, देखभाल, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ व्यवस्थापन आदी बाबींवर विचारमंथन करण्यात आलं. भारतीय नौदलानं आत्मनिर्भरतेच्या दिशेनं केलेल्या प्रयत्नांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली, तर सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा अवलंब अधिक वेगानं करून याबाबत देशांतर्गत क्षमता सक्षम करण्याची गरज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी अधोरेखित केली. बालसंगोपनासाठी आई आणि वडिलांना दिल्या जाणाऱ्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्र सरकारला काही शिफारशी केल्या आहेत. खासगी क्षेत्रात बालसंगोपनासाठी लिंगभेदविरहित रजा लागू करणं, म्हणजेच वडिलांनाही पगारी रजा देण्याची शिफारस आयोगानं केली आहे. असंघटित क्षेत्र तसंच कामगार वर्गाला देखील मातृत्व आणि बालसंगोपन रजेची सुविधा द्यावी आणि 2030 पर्यंत 5 लाख पाळणाघरांची स्थापना करण्यासंदर्भातही शिफारस करण्यात आली आहे. आयोगानं या शिफारशी कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, महिला आणि बाल विकास मंत्रालय तसंच श्रम मंत्रालयाला पाठवल्या आहेत. अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्रानं मान्य केली असून पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये केंद्र होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाजमाध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. राजघाट इथं बापूंच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. विजयघाट इथं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही काल आदरांजली अर्पण करण्यात आली. जगभरातील भारतीय दूतावासांनीही काल महात्मा गांधींची 127वी जयंती साजरी केली आणि त्यानिमित्त सत्य, शांतता आणि अहिंसा या त्यांच्या संदेशांचं शाश्वत महत्व अधोरेखित केलं. चीन, जपान, पाकिस्तान, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बहरीन आणि दक्षिण कोरिया इथंही जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंगोलिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की इथल्या भारतीय दूतावासांनीही गांधी जयंती साजरी केली. या कार्यक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील साजरा करण्यात आला आणि अनेक ठिकाणी सांस्कृतिक आणि संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई लिलावाच्या 8व्या आवृत्तीची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये दिल्लीचे विविध पैलू दर्शवणाऱ्या 30 वेगवेगळ्या स्मृतिचिन्हाचा समावेश असून दिल्ली मेट्रोचे 2 मॉडेल्स, खेळांशी संबंधित 1 वस्तू, 1 चित्रकलाकृती तसंच अन्य कलाकुसरीच्या वस्तूंचाही समावेश आहे अशी माहिती संस्कृती मंत्रालयानं दिली आहे. या लिलावाद्वारे संकलित होणारा निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असून लिलावाच्या तारखा आणि भेटवस्तूंची माहिती पाहण्यासाठी pmemomentos.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आज चंदीगड इथं खेळला जाणार आहे. मालिकेतील सुरुवातीचे 2 सामने जिंकून भारतानं या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. जपानमधील आयची नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 13व्या दिवशी काल भारतीय खेळाडूंनी हॉकी, मुष्टीयुद्ध, कुस्ती आणि तिरंदाजी या क्रीडा प्रकारांमध्ये 1 तर आज सकाळी तिरंदाजीमध्ये 1 सुवर्णपदक जिंकलं. अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे भारतानं 44 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचं सुवर्णपदक जिंकलं आहे. तसंच महिला हॉकी संघानं 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील थेट प्रवेशही निश्चित केला आहे. तत्पूर्वी भारतीय कुस्तीपटू सुजित कलकल यानं पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात उल्लेखनीय पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकलं. मुष्टीयुद्धामध्ये परवीन हुडानं महिलांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं.
पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पंघलनं दक्षिण कोरियाच्या किम मिनसोंगचा पराभव

करून सुवर्ण पदक पटकावलं. भारताची आघाडीची महिला मुष्टीयुद्ध खेळाडू लोवलीना बोरगोहेन हिनंही 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 2014 मेरी कोमनं जिंकलेल्या सुवर्णपदकानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला मुष्टीयुद्धामधील भारताचं हे केवळ दुसरंच सुवर्णपदक आहे. तिरंदाजीमध्ये महिलांच्या रिकर्व्ह संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपलं पहिलंवहिलं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. या दमदार कामगिरीमुळे भारतानं पदक तालिकेत 5वं स्थान गाठलं आहे. देशाची पदकांची एकंदर संख्या 77 पोहोचली असून यात 17 सुवर्ण 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. हवामान विभागानं अरुणाचल प्रदेशात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, केरळ, लक्षद्वीप, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही अशीच परिस्थिती असू शकते, तर कोकण आणि गोव्यात आज उष्ण आणि दमट हवामान जाणवू शकतं असं हवामान विभागानं सांगितलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTOच्या नियमांचं पालन करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं G20 देशांना आवाहन. भारताच्या हरित ऊर्जा मार्गिका योजनेचं संयुक्त राष्ट्रांकडून कौतुक. बालसंगोपनासाठीच्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून केंद्र सरकारला विविध शिफारशी. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी, पदक तालिकेत भारताची 5व्या स्थानावर झेप. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आणि त्यासाठी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 101.1 MHz. सकाळची 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरेली सफर सुरू करूया भूपिंदर सिंग आणि मिताली मुखर्जी यांच्या युगलस्वरातील त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या इब्राहिम अश्क यांच्या गझल गीताने.

तल्लत अजीज यांच्या स्वरातलं त्यांनी संगीतबद्ध केलेलं कातील सिपाही यांचं गझल गीत आत्ताच आपण ऐकलं. यानंतर ऐकूया पंकज उदास यांनी संगीत दिलेली त्यांच्या स्वरातील कैसर उर जाफरी यांची गझल रचना.

या गझल गीताबरोबरच आम्ही आजचा गझल गीतांचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अंत कथा। अब नमस्ते।
1: आज के फनकार।

0: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईश.
1: कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधला आहे आनंद पंडित आणि शोभा शितळे यांनी.
0: या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य मिळालं आहे संजय उंचगावकर आणि जयराम कंचलवाड घुमराळेकर यांचं.
1: तंत्र निर्देशन बाबू डोली.
0: सादर करते राहुल अत्राम. कार्यक्रमाला सुरुवात करूया या फोनने.
2: हॅलो
0: हॅलो.
2: नांदेड केंद्रावर लागला का नंबर? हे
0: हो, आकाशवाणी नांदेड केंद्रावर आपला फोन लागलेला आहे. कोण बोलताय आपण?
2: सर मला गाणं ऐकायचं होतं.
0: बरं, मला आपलं नाव, आपलं गाव, आपण काय करता, आपल्याबद्दल बरंच काही.
2: पिंपळगाव बोलायलो.
0: बर, महादेव पिंपळगाव, काय नाव आपलं?
2: माझं नाव उषा गंगाराम वाघमारे. मला गाणं ऐकायचं होतं सर.
0: कोणतं गाणं ऐकताय
2: सर? आई माझा मायेचा सागर.
0: नक्की ऐकूया आपण. काय करता आपण?
2: मी असं लोकांच्या घरी दिनभांडे करतो सर.
0: मग घरी कोण कोण असत?
2: मला एक मुलगा आहे.
0: बर,
2: माझा मुलगा पण काम करतो.
0: मुलगा काय काम करतो? मग
2: कधी मधी शेतात पण जातो, जे लागलं ते काम करतो सर.
0: उषाताई आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्यासाठी हे गीत.

0: हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाईश.
1: नमस्कार मॅडम,
0: कोण बोलता?
1: मॅडम, डबे हौसाजी गंगाराम, शिर्ली तालुका बिलोली मधून बोलतो मॅडम. हो, मी कापड दुकानात काम करतो, खाजगी नोकर आहे मॅडम.
0: कुठं करता बरं ह्या कापड दुकानामध्ये? कोणत्या कापड दुकाना, कोणत्या गावामध्ये करता?
1: सायकलवर जाण्याने करतो मॅडम, कापड दुकानामध्ये काम करतो.
0: मग हौसाजी कोणतं गाणं ऐकायचं आज फोन फरमाईश मध्ये?
1: चित्रपट पाहुणी आहे. किती करशील गे लडीक लडीक चाळा,
0: बरं, ठीक आहे हौसाजी, ऐकूया तुमच्या आवडीचं तुमच्या रेडिओ सेटवर पाहुणी या चित्रपटातील हे गीत.

0: हेलो नमस्कार।
1: फरमाए
0: हो फोन फरमाइश कार्यक्रम, कौन बोलता है अपन?
1: आनंदा
0: बेबी आनंदा तारू। बर बेबी कुठून बोलता है अपन?
1: तारू
0: काय करता धनेगावला?
1: बोलायला
0: बर बर बर, घरीच राहता मग घर काम करता, घरचं आपलं घर सांभाळता। बर, घरी किती लोक आहेत मग? कोण कोण आहे घरामध्ये आपल्या?
1: म्हणजे
0: सगळं घरी अगदी आनंदी आनंद आहे आणि आपण मग घरी राहून मस्त आपला एन्जॉय करताय। मुलं वगैरे काय करतात आपले? खूप टेक्निकली चांगलं, तांत्रिक कामं छान करतात आपली मुलं। ताई, आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला गीत कोणतं ऐकायचं आहे? हा, कोणतं? बेबीताई, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूया आपल्यासाठी हे भीमगौरव गीत।

0: हेलो
1: हेलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाइश.
0: हेलो, गोपाल नादकर बोलायलो. साडेगाव
1: गोपाळ
0: नादकर, साडेगाव तालुका जिल्हा परभणी.
1: साडेगाव कुठे येतं बरं हे गाव?
0: तालुका जिल्हा परभणी.
1: गोपाळजी, आपण काय करता बरं?
0: आम्ही शेती.
1: बरं, किती एकर आहे जमीन तुम्हाला?
0: 5 एकर आहे.
1: बरं, सध्या जमिनीमध्ये काय आहे शेतीमध्ये?
0: हळद आणि कापूस आहे.
1: पाणी मुबलक प्रमाणात आहे?
0: विहीर आहे पाण्याला.
1: बरं, सध्या पाणी आहे का विहिरीमध्ये पण भरपूर?
0: नाही, कमी झालं. आता पाऊसच नाही ना, 2 महिने झाले पाऊसच नाही इकडं.
1: पाण्या पावसाचं

0: मन कमी झाल्यामुळे विहिरींना सुद्धा पाणी नाहीये सध्या. गोपाळजी, आज तुम्ही कॉल केला आहे, तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचं आहे बरं? फोन फरमाईश या कार्यक्रमामध्ये.
1: सौगंध मधलं तेरी बाहू में जीना है, तेरी बाहू में मरना है.
0: फोन फरमाईश या कार्यक्रमामध्ये फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या रेडिओ सेटवर हे गीत.

0: हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाई.
1: नमस्कार, नांदेड केंद्र.
0: हो, आकाशवाणी नांदेड केंद्र. कोण बोलताय आपण?
1: बाया
0: कोणत्या गावावरून कोण बोलतात?
1: उत्तमराव गणपतराव उबाळे, गाडेगावकर, तालुका जिल्हा नांदेड, इथून बोलत आहो.
0: गाडेगाव तसं नांदेडच्या जवळच आहे.
1: नांदेडच्या जवळ आहे, खुदगेनगर जवळ.
0: आपल्याला शेती किती आहे?
1: मला शेती 9 एकर आहे.
0: आता या 9 एकर मध्ये काय पीक आहेत मग आपल्याकडे?
1: 9 एकर मध्ये ऊस आहे 3.5 एकर, हळद आहे 1.5 एकर, सोयाबीन आहे 2 एकर. मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती.
0: मेरे देश की धरती सोना उगले. देशामध्ये जमीन सुपीक आहे, भरभरून शेती आपल्याला देते, पण सध्या पाऊस मात्र खूप कमी आहे. अशा पाऊस कमी असल्यावर या जमिनीमधून आपण काय उत्पन्न घेणार आहोत?
1: निसर्गाची देण व्हायचे.
0: आपल्याकडे तर 12 महिन्याचं पीक आहे.
1: बोर काय आहे? नांदेडच्या नाल्याचं पाणी येते काय आम्हाला?
0: बरं, नाल्याचं पाणी आणि तुमच्याकडे आसना नदीच्या पाण्याचाही प्रवाह आहेच जवळ. ठीक आहे उत्तमरावजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्यासाठी हे गीत.

0: हॅलो, नांदेड आकाशवाणी.
1: नांदेड आकाशवाणी. हो,
0: आपल्याला गाणं ऐकायचं होय.
1: आम्हाला तुमचं नाव ऐकायचंय.
0: दिगंबर परबतराव वानखेडे.
1: वानखेडे, कुठून बोलता बरं वानखेडे आपण?
0: लहान बेनूर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी.
1: वानखेडेजी, काय करता बरं आपण?
0: आपण शेतातच करतो.
1: स्वतःची आहे की दुसऱ्यांची पण करता?
0: नाही, स्वतःची आहे, शेती आहे आपल्या घरची.
1: आणि दुसऱ्यांची करता का तुम्ही शेती?
0: नाही, उगाच कामाला जातो, कुठे लागेल तिथे लागेल तिथे कामाला जातो.
1: मजूर म्हणून जाता दुसरीकडे कामाला?
0: शेतमजूर आहे.
1: सध्या मजुरी काय आहे बरं शेतामध्ये काम करण्यासाठी?
0: आता 500 देतात.
1: बरं बरं. वानखेडेजी, आज फोन फरमाईश या कार्यक्रमामध्ये कोणतं गाणं ऐकायचं आहे तुम्हाला? बरं, ठीक आहे वानखेडेजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या रेडिओ शेतवर हे गीत.

0: कार्यक्रम हम प्रवेश आहे ना
1: हो आकाशवाणी नांदेड केंद्र
0: हा
1: कार्यक्रम.
0: मी रमेश बोलतो,
1: अच्छा
0: तेलंगणा
1: रमेश,
0: वरून बोलतो, निर्मळ जिल्हा.
1: रमेश आपल्याला मराठी चांगलं समजतं?
0: हो सर, आम्ही बॉर्डरला आहे सर, बॉर्डरला. आम्हाला इथं नांदेड आम्हाला 70 किलोमीटर येते सर.
1: काय करता बरं रमेश?
0: मी सर टिफिन सेंटर मध्ये काम करतो सर, सकाळीचा नाश्ता. सर मध्ये आज एक गाणं ऐकायचं आहे मला.
1: कोणतं गाणं ऐकताय?
0: जानवर मूवीतलं सच्ची चेहते है तुम कसम से हमें प्यार हो गया सनम से. एक गाणं सर.
1: ठीक आहे रमेश, आपण फोन केलात आणि अतिशय सुंदर असं गीत सुचवलं. ऐकूयात आपल्यासाठी हे गीत.

0: हॅलो,
1: नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाइश, कोण बोलता?
0: मॅडम मी शिवशंकर बोलतो,
1: कुठून बोलता?
0: देगाव कारखाना
1: नाव सांगा आपलं.
0: शिवशंकर सारदा
1: देगाव मध्ये शेती करता का?
0: हो मॅडम,
1: बरं, किती एकर जमीन आहे बरं तुम्हाला?
0: 10 एकर आहे मॅडम।
1: ओलिता खाली आहे की?
0: ओलिता खाली
1: पाण्यासाठी सोर्स कोणता आहे तुमच्याकडे?
0: बोर आहे मॅडम।
1: बोरला भरपूर पाणी आहे. काय आहे मग सध्या शेतीमध्ये?
0: शेती सोयाबीन आहे, ऊस आहे मॅडम। आम्हाला देवीचं गीत ऐकायचं होतं,
1: सांगा कोणतं गीत आहे.
0: पुण्यामध्ये बुलाया तेरा वाली।
1: ठीक आहे शिवशंकरजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाइश।
1: फोन फरमाइश। नमस्कार सर।
0: नमस्कार, कोण बोलताय आपण?
1: हडसणी किरण घुंगर राघवांचे सर।
0: हडसणी म्हणजे कुठे आलं बरं?
1: हे हडसणी आलं नांदेडहून 60 किलोमीटर आहे सर, हदगाव तालुका।
0: किरण काय करता बरं तिथे? आपण
1: शेळ्या आता सर, माझ्याकडे 70 शेळ्या आता।
0: अरे वा, खूप छान। तुमच्याकडे 70 शेळ्या आहेत, या 70 शेळ्यांमध्ये बकरे किती आहेत आणि शेळ्या किती आहेत?
1: बकरे नाही सर, बकरे मोठी झाली, 5-5, 7-7 हजाराची विकून टाकतो सर मी।
0: मग त्याचं वाढ कसं व्हावं जर बकरे नाही तर?
1: मोठे बकरे होते ना दोन।
0: 70 शेळ्यामध्ये 2 बकरे पुरे होतील मग आपल्याला?
1: हो सर होतात।
0: ऊन खूप पडलेलं आहे आणि पाणी मात्र मागच्या 2 महिन्यापासून जवळपास पाणी नाही आहे। मग अशा अवस्थेमध्ये तुमच्या या 70 शेळ्यांना चारण्यासाठी किंवा त्यांच्या खाण्याची काय सोय करताय?
1: आता सध्या चारे भरपूर आहे सर, सोयाबीन निघालीत ना सर, गावात बाजूला एक खदान आहे, खदानीमध्ये भरपूर पाणी आहे। खुदगर्ज मधलं गाणं ऐकायचं होतं, कुछ भी नाही रहता।
0: कोणतं गीत म्हटलं?
1: कुछ भी नाही रहता दुनिया में लोगो रह जाती है दोस्ती।
0: ठीक आहे किरणराव, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूया आपल्यासाठी खुदगर्ज या चित्रपटातील ही गीत।

0: श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा फोन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. फोन फरमाईश.
1: कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधला होता आनंद पंडित आणि शोभा शितळे यांनी.
0: या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य मिळालं संजय उंचगावकर आणि जयराम कंचरवाड घुंगराळेकर यांचं.
1: तंत्र निर्देशन होतं बाबू डोली यांचं.
0: सादर करते राहुल अत्राम. फोन फरमाईश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 2.

श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी.

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईला आपली राजधानी स्थापन करणारा पहिला बिंब, राजा प्रताप बिंब याविषयी माहितीचा दुसरा भाग.
1: इसवी सन 1147 मध्ये राजा प्रताप बिंबानं मुंबईतल्या माहीमला आपली राजधानी स्थापून तिला आपल्या जुन्या राजधानीचंच नाव दिलं, तेव्हापासून या बेटाला माहीम हे नाव पडलं असा तर्क बखरीतल्या वर्णनावरून आपल्याला करता येतो. इतिहासाचार्य राजवाडेंच्या महिकावतीच्या बखरीत भेटणारा हाच तो राजा प्रताप बिंब ज्यानं मुंबईतल्या माहीमला राजधानी स्थापन केली. हा मुंबईचा पहिला राजा म्हणून बखरीत येतो. मुंबई माहीमला आपली राजधानी स्थापन केल्यावर प्रताप बिंबानं आपली कुळदेवता प्रभावती हिचीही या ठिकाणी स्थापना केली असावी असं मानायला जागा आहे. कारण हीच प्रभावती पुढे प्रभादेवी म्हणून प्रसिद्ध पावली. प्रभादेवीचं मंदिर असलेला परिसर प्रभादेवी या नावानंच ओळखला जातो, तरी भौगोलिकदृष्ट्या प्रभादेवी भाग माहीम बेटाचाच हिस्सा होता आणि आहेही. प्रताप बिंबाच्या कारकिर्दीचा कालानुक्रम महिकावतीच्या बखरीत स्पष्टपणे काही आलेला नाही, पण बखरीचं अनेकदा वाचन केल्यानंतर अनुमान लावता येतं ते असं.
2: प्रताप बिंब सन 1138 मध्ये दक्षिण कोकणावर स्वारी करण्यासाठी निघाला. तो 2 वर्षांनी म्हणजेच सन 1140 मध्ये पैठण मार्गे कोकणातल्या दमण इथे आला. सन 1142 मध्ये तो केळवे माहीम इथे राजधानी स्थापन करतो असा उल्लेख आहे. पुढे त्याने मुंबई माहीम इथे राजधानी स्थापन केल्याचं सन पुन्हा 1138 दिलंय आणि त्यानंतर त्याने 9 वर्ष इथून राज्य सांभाळल्याचा उल्लेख आहे. मुळात तो मुंबई माहीम या प्रांतात आलाच सन 1147 ला, तर मग तो 9 वर्ष इथे राज्य करेलच कसा हा प्रश्न पडतो. आणि ती दुरुस्ती तर्काने ही 5 वर्ष असावीत अशी करता येते. त्यावरून मुंबई माहीमला राजधानी स्थापन करणारा पहिला राजा प्रताप बिंब याने वाळकेश्वर ते दमण पर्यंतच्या प्रदेशावर इसवी सन 1140 ते 1147 अशी 7 वर्ष आणि मुंबई माहीमला आपली राजधानी स्थापन केल्यावर वसई पर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून सन 1147 ते 1152 अशी 5 वर्ष अशी सर्व मिळून एकूण 12 वर्ष राज्य केलं असावं.
1: प्रताप बिंब याचा मृत्यू सन 1152 मध्ये झाला असावा आणि त्याच्यानंतर त्याच्या वारसांनी राज्य केलं. राजा प्रताप बिंब याच्या पश्चात सन 1152 मध्ये माहीमच्या गादीवर आलेला त्याचा मुलगा महीबिंब यानं माहीमवर सन 1212 पर्यंत म्हणजे एकूण 60 वर्षांपर्यंत राज्य केलं. आता या दीर्घ कालावधीत बिंबाचं राज्य काबीज करण्याचे लहान मोठे प्रयत्न होतच राहिले, पण सगळ्यात मोठा प्रयत्न झाला तो चौलच्या भोजराजा याच्याकडून. महीबिंब आणि भोजराजाच्या सैन्यामध्ये ठाण्याजवळच्या कळव्यात झालेल्या युद्धात भोजराजाला मारून महीबिंबानं विजय मिळवला. भोजराजा सोबत झालेल्या युद्धाचा या ठिकाणी मुद्दाम उल्लेख केलेला आहे, कारण त्याचा संबंध पुढे आलेल्या दुसऱ्या बिंबाशी आहे. म्हणून
2: महीबिंबानंतर सन 1212 मध्ये त्याचा पुत्र केशवदेव बिंब माहीमच्या गादीवर आला. केशवदेव यावेळेस फक्त 5 वर्षांचा होता, त्यामुळे त्याची आई कामाई ही त्याच्या वतीने राज्य कारभार पाहत होती. केशवदेव 17 वर्षांचा होताच त्यानं राजपितामह अशी पदवी धारण केली. स्वतःची स्तुती ऐकायला त्याला फार आवडे, म्हणून त्याचे भाट त्याच्या महतीचे पोवाडे रचून आजूबाजूच्या राज्यात जाऊन

0: जात असत. केवळ 17 वर्षांच्या राजाची स्तुती ऐकून तिथल्या राजांची असूया जागृत होऊ लागली. आणि अशा राजांमध्ये एक होता चौलचा राजा भोज दुसरा. याचे वडील राजा भोज ह्याचा पराभव केशवदेवाचा बाप राजा महीबिंबान केला होता. केशवदेवाला धडा शिकवून त्याच्या बापानं केलेल्या आपल्या बापाच्या पराभवाचा बदला घ्यायचं ठरवून तो इसवी सन 1224-25 मध्ये केशवदेवाच्या माहीम महिकावतीवर चालून जाण्यासाठी निघाला. कळव्यात पुन्हा एकदा भोजराजाचं सैन्य आणि केशवदेव बिंबाचं सैन्य एकमेकांना भिडलं. अंतिम लढाईत दुसऱ्या भोजराजाचा पराभव झाला आणि केशवदेव बिंबानं आपलं राज्य अबाधित ठेवलं.
1: केशवदेव निपुत्रिक होता, त्यामुळे त्याच्या सर्व सरदार अधिकाऱ्यांनी आपापसात विचार विनिमय करून जनार्दन प्रधानाचं दत्तक विधान केलं आणि त्याला मुंबई माहीमच्या गादीवर बसवलं. सन 1241 मध्ये घणदिवेचा राजा नागरशा माहीमवर चालून आला. घणदिवे हे गुजरात मधल्या चिखली गावाजवळ आहे. ठाण्यामध्ये या दोन राजांच्या सैन्यांची लढत झाली. या लढतीत जनार्दन प्रधानाचा पराभव झाला आणि पहिल्या प्रताप बिंबानं मुंबई माहीम इथे स्थापलेलं राज्य गुजरात येथील घणदिव्याच्या नागरशाच्या कब्जात गेलं. इथून पुढे चांपानेरच्या प्रताप बिंब राजघराण्याची माहीमवर असलेली सत्ता संपुष्टात आली आणि या घराण्याची मुंबई माहीमवर असलेली हुकूमतही संपली. सन 1147 ते सन 1241 पर्यंत म्हणजे 94 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर हे घडलं. या कालावधीत केळवे माहीमच्या 7 वर्षाच्या राज्यकारभाराचा कालावधी जमेस धरला तर प्रताप बिंबांची सत्ता 101 वर्षाची होते असं म्हणता येत. महिकावतीच्या बखरीत दिलेल्या माहितीवरून प्रताप बिंब आणि त्याच्या वारसांनी मुंबई माहीमच्या गादीवर 94 वर्ष राज्य केलं असं गणित आपल्याला मांडता येत. प्रताप बिंब हा मूळचा गुजरात येथील अनहिल पाटण किंवा अनहिलवाडचा आणि येताना तो मुंबईत तिकडून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी कुळ घेऊन आला असं सुरुवातीला म्हटलंय. शेषवंशी समाज म्हणजे आत्ताचा भंडारी समाज, तर सोमवंशी आणि सूर्यवंशी म्हणजे साधारणतः पाटील, म्हात्रे, चौधरी, चुरी, वर्तक, सावे वगैरे वगैरे अण्णावांचा समाज. या तिन्ही समाजांचा बखरीतला एकत्रित उल्लेख मराठा असा आहे. या काळात क्षत्रियचा समानार्थ शब्द मराठा असा होत असावा असं वाटतं. हा समाज आजही केळवे माहीम आणि मुंबईत मोठ्या संख्येनं असलेला दिसून येतो आणि त्यांच्या बोलीत गुजराती शब्द सापडतात असं त्या समाजातले काही जाणकार सांगतात.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

आताच आपण नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग दुसरा ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 11:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकरंग हा कार्यक्रम.
1: श्रोत्या, लोककला रूपरंगच्या शाहीर हिरामण जाधव आणि सहकारी सादर करीत आहेत पारंपरिक लोककला प्रकार लावणी. या भागाचे लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरामण जाधव. ऐकूया पारंपरिक लोककला प्रकार लावणी.

0: श्रोतेहो, भारतीय लोकसंस्कृतीवर आधारित असलेल्या आपल्या महाराष्ट्रातील विविध पारंपरिक लोककलांपैकीच गतकाळापासून तो आजपर्यंत अशिक्षितांपासून तो सुशिक्षितांपर्यंत सर्वांनाच मनाला भुरळ घालणारा आवडणारा लोककला प्रकार म्हणजे लावणीचा. हृदयाला चटका लावते ती लावणी. सर्वसामान्यांच्या मनोरंजनाकरता त्यांना रुचतील अशा लौकिक, पौराणिक अथवा आध्यात्मिक विषयावर रचलेली कडे व ढोलकी यांच्या तालावर विशिष्ट रंगाने म्हटलेली खटकेबाज, सफाईदार, पद्मावर्तनी, मृगावर्तनी जाती रचना म्हणजेच लावणी. तसे वाङ्मयी दृष्टिकोनातून लावणीकडे पाहिले असता लावणीच्या आध्यात्मिक लावणी आणि लौकिक लावणी असे दोन भाग पूर्वकाळापासून चालत आलेले आहेत. श्रोते हो, लावणीचा जन्म झाला तो पूर्व पेशवाईत आणि ती वाढीस लागली ती उत्तर पेशवाईत. त्या काळातल्या कवीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कवन रचण्याची जणू स्पर्धाच लागत असायची. रचना जास्तीत जास्त खटकेबाज होऊ लागल्या. एकाच कवनात कडव्या कडव्याला वृत्त बदलू लागले. त्यांचीच पुढे कवनांची लावणी झाली. ही कवनाची लावणी मोठ्या जनसमुदायासमोर म्हटली जात असल्यामुळे तिला फळाची लावणी असे नाव पडले.
1: अरे वा वा वा वा शाहीर, म्हणजे लावणीचा असे किती प्रकार आहे तो? नाही म्हणजे वाईच माहिती पाहिजे म्हणून विचारतोय तुम्हाला.
0: बरं का मित्रा, लावणीच्या प्रकारामध्ये आता सांगितली ती फडाची लावणी, श्रृंगारिक लावणी, बैठकीची लावणी.
1: बर,
0: त्यातच सवाल जबाब, छक्कड, बालेघाटी लावण्या, मुजऱ्याच्या लावण्या आणि अध्यात्मावर आधारित भेदिक लावण्या अशा वेगवेगळ्या प्रकारातून ही लावणी सतत फुलतच गेली.
1: वय आक्षी खरंय बघा. हो बर का शाहीर, हल्लीच्या जमान्यात कांच्या बी पेपरात वाचलं एक ना एक हायच बघा लावणीची जाहिरात. आणि त्या लावणीच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी बी लय राहते. पहिले नव्हती पण आता जास्त राहायला लागली.
0: असणारच.
1: आणि बर का शाहीर, अहो काय एकच ही एक देखण्या काय ठसका त्यो लावणी ऐकताना आणि त्या नाचता नाच बघताना संत काळीच कसं फुलून जाते बघा.
0: अरे बाबा, हीच तर खरी जादू आहे या लावणीत. श्रोते हो, आकर्षक रंगभूषा, वेशभूषा आणि रूपवान गुणवान लावण्यवतीच्या सुमधुर आवाजात श्रृंगारक्तीची रसभरित मादकता आणि त्यानुसार केले जाणारे शरीराचे वेगवेगळे हावभाव नजरेसमोर आल्यावर तरुणांबरोबरच म्हाताऱ्यांना देखील जवानी आल्यासारखं वाटणार नसेल तर नवलच. या श्रृंगारिक लावण्यांमध्ये कोवळ्या मनाची अल्लड वृत्ती, पती प्रियकर यांच्या विषयावरचा प्रेमभावना, विरह, उत्सुकता, आपुलकी, रुसवा फुगवा, मनोमिलन आदी विषय गुंफलेले असतात. ते प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्याने सहजगत्या लोकांच्या मनात घर करून बसतात.
1: शाहीर, हो शाहीर,
0: बोला बोला.
1: नाही म्हणजे ह्यो लावणीचा प्रकार जेव्हापासनं लोकांवर आला तेव्हापासनं बायकायचा त्यात सहभाग होता का?
0: नाही नाही नाही, प्रारंभीच्या काळात पुरुषच लावण्या गात आणि नाचत. बहुतांशी शाहीर मंडळी गायचे आणि नाच्यापर नाचायचा. पुरुषानेच बायकी वेशभूषा, रंगभूषा करून या लावणीत रंग भरायचा. ढोलकी, तुंतणं, टाळ, घुंगरू आणि कमीत कमी दोन सुरत्यांचा सहभाग असला तरी लावणी रंगायची. हळूहळू नाच्यापोऱ्यानंतर नाची रंग मंचावर आली. श्रोतो, लावणी ही वाद्य आणि नृत्य यांच्या साथीने गायली गेल्यामुळे तिच्यात सुरुवातीपासूनच रंग भरत जातो. त्यामध्ये अधिकाधिक श्रृंगारिकतेची आकर्षकता अशाच दृष्टिकोनातून कवींनी रचना केल्या. पेशवाईच्या काळात प्रामुख्याने राम जोशी, होनाजी बाळा, सगन भाऊ, आनंद फद्दी, त्यानंतर पठ्ठे बापूराव, भाऊ पक्कड, लहरी हैदर यासारखी मंडळी या लावणीक लोककला प्रकारात पुढे येऊ लागली. कालांतराने एकेका तमाशात या लावणीच्या फडात एकाच वेळी अधिकाधिक स्त्री कलावंतांचा भरणा वाढत गेला, त्याबरोबर रसिकांचाही भरणा वाढत गेला आणि मग त्यातूनच दौलत जादा या प्रकारास ऊत येऊ लागला. संगीतबाऱ्यांमधून चौलीपावलीत जास्त पैसे यायचे आणि चालू गाणं अर्थात लावणी तोडून आपल्या मर्जीतली लावणी त्या स्त्री कलाकाराला म्हणायला सांगायची. स्पर्धा सुरू झाली. खरं सांगू मंडळी, या दौलत जादा प्रकारानेच या लावणीला बदनाम केलंय असं म्हटल्यास वावगत आहे काय, कारण रंगमंचावर श्रीकला

0: वृंदावंत गात नाचत असताना प्रेक्षकातील कुणीही हौशा गौशा नौशाने उभं राहून जागेवरूनच चौली पावली दाखवून जवळून बोलून घ्यायचं. आधी अश्लील आणि असभ्य प्रकार करायचे. तेच प्रकार आजही या दौलतजादा प्रकारातून घडतात ही दुर्दैवी बाब आहे. एका अर्थाने आजच्या युगात या अश्लीलतेला बराच फाटा देऊन लावणी या पारंपरिक लोककलेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होतोय. आज लावणीला सुधारित संगीत वाद्यांचा साथ लाभल्याने लावणीचा विकास होणार नसेल तर नवलच. हे सगळं खरं असलं तरी खऱ्या अर्थाने लावणीला राजाश्रय आणि लोकाश्रय मिळायला हवा. लावणी हा लोककला प्रकार विशिष्ट वर्गातील लोकच करतात हाही प्रश्न आता संपलेला आहे. दलितांपासून तर सवर्णांपर्यंत सर्व जातीतल्या बायका आता लावणी गाऊ लागल्या आहेत, नाचू लागल्या आहेत. यावरूनच लावणीची लोकप्रियता दिसून येते. श्रोते हो, आज आपल्यासोबत लावणी या लोककला प्रकारशी निगडीत असलेल्या एका मान्यवर स्त्री कलावंताशी आपण प्रत्यक्ष बातचीत करूया आणि या लावणी लोककलेची जपणूक त्यांनी आजवर कशी केली, अर्थात त्यांच्या माध्यमातून लोककला रूपरंग या सदरात लावणीचं रूपरंग जाणून घेऊया. बाई, आपलं नाव काय?
1: माझं नाव आशा तळेगावकर दिघे.
0: आपण तळेगाव दिघे म्हणजे संगमनेर तालुका ना? अच्छा. आशाबाई, तुमचं संपूर्ण नाव?
1: माझं संपूर्ण नाव आशा बाबूलाल शेख तळेगावकर दिघे.
0: आपला राहायचा पत्ता तळेगाव दिघे, नाही का?
1: तळेगाव दिघे.
0: आपण कधीपासून लावणी गाता?
1: वयाच्या पंचवीस वर्षापासून
0: गाताय, म्हणजे आजपर्यंत गात आहात. बरं, हे लावणी गाण्याचं ज्ञान आपल्याला कुठून मिळालं?
1: हे आमचे गुरु लोक होते, आमच्या घरामध्ये सुद्धा कुटुंब होतं कलाकारांचं.
0: हो, पण कोण असं आठवते का नाव?
1: आमची आई होती.
0: तुमची आई पण लावणी गायची? अरे वा. तुमच्या आईच्या आधी?
1: आमच्या आईच्या आधी आमचे आजोबा होते.
0: म्हणजे पारंपरिक परंपरेने चालत आलेले तुमच्या घरामध्ये?
1: तिसरी पिढी चालली आता.
0: अच्छा. या क्षेत्रातला पहिला गुरु कोण म्हणजे तुमचा?
1: आमचा पहिला गुरु म्हणजे आमची आईच.
0: तुमची आईच. आपण तमाशाची पार्टी देखील आपल्या नावाने चालवत आहे, खरंय ना? तर आतापर्यंत खूपच कार्यक्रम झाले असतील आपले.
1: खूप झाले, पुष्कळ. दरवर्षालाच करावं लागते नवीन पार्टी.
0: म्हणजे ह्या कला सादर करणं हा तुमचा एक व्यवसायच होऊन गेला?
1: व्यवसायच होऊन गेला.
0: तर मग ह्या कलेवरच तुमचं खऱ्या अर्थाने पोट चालतंय असं म्हणायला?
1: हीच कला आहे, आम्हाला दुसरं काही कामच नाही.
0: बरं, याच्यावर मग मला एक सांगा, तुम्ही जे कार्यक्रम करताय त्यातून मिळकत तर भरपूर होत असेल, नाही का? तुम्हाला
1: काय नाही मिळकत होत, आमची परिस्थिती बेकार होऊन जाते.
0: का बरं, त्याचं तुम्ही कार्यक्रम करता त्याचं
1: बिदागिरी पण आम्हाला बिदागिरी पुरत नाही, वाटायलाच पुरत नाही.
0: कमी
1: खर्च वाढला ना?
0: याचा अर्थ कमी मिळते आणि खर्च वाढला. तुम्हाला जे बिदागिरीतून मिळणारे पैसे आणि तुमचा होणारा खर्च यात बरीच मोठी तफावत आहे. म्हणजे तुम्हाला नफा आणि तोटा दोन्ही सारखंच सोसावं लागतं.
1: बरं,
0: तुम्हाला यामध्ये काय काय करावं लागतं? तुम्हाला असं त्या बांबू तंबू ते काय तुमचं लाईटिंग बिटिंग साऊंड सिस्टीम
1: सगळं असतं ना? सगळं भाड्याने वापरा.
0: सगळं भाड्याने घेतात, स्वतःचं नाही?
1: नाही नाही.
0: म्हणजे सगळं भाडं देणेकऱ्यांचं देणे दिल्यानंतर जे तुम्हाला कमाईतून मिळाले ते पैसे तुमचे खरे?
1: तेच.
0: मग त्यातून नफा झाला तर ठीकच आहे, तोटा
1: नाही झाला तरी मग तोटा तो घ्यावाच लागतो आम्हाला.
0: बरं, मग तुमचं त्यातल्या त्या सगळ्या कलावंताचा जेवणाचा खर्च वगैरे तुम्हाला सगळं
1: करावं लागतं?
0: एकूण किती कलावंत आहे तुमच्या संचामध्ये?
1: आमच्या संचामध्ये सगळं 49 कलावंत आहे.
0: बरं, मग आता प्रेक्षकांची उपस्थिती कार्यक्रमाला चांगली मिळते मिळते ना? म्हणजे तसा प्रतिसाद चांगला मिळतो?
1: चांगला मिळतो.
0: पण उत्पन्न मात्र कमी मिळतं. मी काय म्हणतो असं एक तुम्हाला विचारतो की आता आजच्या लावणीत आजची जे लावणीचे जे कार्यक्रम होतात किंवा तमाशाचे तुमचे जे कार्यक्रम होतात पहिल्या आणि आताच्या मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला?
1: फरक बरासा वाटतो ना.
0: काय काय फरक जाणवतो?
1: नवीन पिढी निघाली म्हणलं, डिमांड नाही राहिला ना जास्त.
0: नवीन पिढीमध्ये काय काय डिमांड काय राहिलं नाही तुम्हाला? काय बरं, तुमची कला जर 100 रुपये असेल तर तुम्हाला त्यात घाबरायचं काही कारण का?
1: नाही, पण नाही राहिलं ना तसं.
0: मग त्याच्यामागचं कारण काय? त्याच्यामागचं कारण काय असं?
1: इन्कमच नाही होत ना तेवढे काही.
0: इन्कम म्हणजे प्रेक्षक वर्ग आता मिळत नाही तुम्हाला? जसा जो पहिला प्रेक्षक वर्ग तमाशाला किंवा लावणीच्या कार्यक्रमाला असं तुटून पडायचं गावातल्या खेड्यापाड्यातले सगळे लोक,
1: आता तसं वाटत नाही ना?
0: आता येत नाही. आता खऱ्या अर्थाने म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीचं थोडंफार तुम्हाला त्या परिणाम जाणवतो असं वाटतं ना तुम्हाला?
1: होय.
0: की तमाशामध्ये किंवा तुमच्या लावणी प्रकारामध्ये सिनेमाच्या चाली या सगळ्यांचा तो परिणाम तुमच्या सारख्या खऱ्या जिवंत कलावंतांना त्याचा परिणाम जाणवतो, खरंय ना? बरं, तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये आपण हा लावणीचा ठेवा जिवंत ठेवताय. अजून तुम्हाला वाटतं का ही लावणी जर समजा काही काळानंतर जर तिच्याकडे दुर्लक्ष झालं समाजाचं शासनाचं आणि तुमचंही कलावंताचं तर काय परिस्थिती होईल लावणीची ह्या किंवा ह्या लोकलीची?
1: आम्हाला तर वाटतंय जिवंत कला कुठपर्यंत बी राहावी.
0: हिला शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे?
1: शासनाने तर आम्हाला आमच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे ना.
0: काय केलं
1: आमच्या कलावंतासाठी? काहीतरी केलंच पाहिजे.
0: नाही काय केलं पाहिजे नेमकं तुम्ही काय, तुम्हाला काय वाटतं काय करावं कलावंतासाठी शासनाने किंवा समाजाने काय करावं?
1: ना आता आमचं समजा उतरतं वय झाल्यानंतर आम्ही काही काम करू शकतच नाही ना.
0: बरं, वृद्धापकाळामध्ये शासनाने तुमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, समाजाने लक्ष दिलं पाहिजे. समाजाने म्हणजे कोणत्या अर्थाने लक्ष दिलं पाहिजे? ह्या अर्थाने की तुमची कला
1: कला
0: तिला साथ दिली पाहिजे, दाद दिली.

0: पाहिजे. हा, शासनाने काय केलं?
1: शासनाने पण मदत केली पाहिजे ना आम्हाला.
0: मदत म्हणजे आर्थिक की नुसती तुमची कला सादर करण्याची? कुठली मदत
1: सादर करण्याची? बिन परत आमचे जे समजा मानधनाच्या विषयी बी काय असतं,
0: म्हणजे तुम्हाला जे वृद्धापकाळामध्ये जे कलावंतांना मानधन मिळतं तर ते तुम्हाला सर्व कलावंतांना मिळायला पाहिजे. तर त्यात स्त्री कलावंताला आणि आता सध्या तर शासन पुरुष कलावंताला स्त्री कलावंताला वयाच्या 50 वर्षानंतर मासिक मानधन देत आहे. तर त्यामध्ये ते जे मासिक पुरुषांना मिळतं स्त्रियांमध्ये, तुम्हाला असं काही बदल वाटतो का? तुम्हाला कमी वय व्हावं का? पुरुषांना जसं 40 आहे 50 आहे तर स्त्रियांना काही 40 वर्षानंतर मिळावं असं काही तुम्हाला?
1: 40 वर्षानंतरच मिळालं पाहिजे.
0: म्हणजे स्त्रीला आणि पुरुषातला जो फरक आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं असं म्हणणं आहे की शासनाने आमच्याकडे या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे?
1: दिलंच पाहिजे.
0: स्त्री कलावंताला 40 वर्षाचं वय झाल्यानंतर त्याला मानधन शासनाने दिलं पाहिजे. बरोबर आहे ना? ठीक आहे. मंडळी, कलावंत कोणत्याही प्रकारचा असू देत, तो आपल्या कलेच्या माध्यमातून लोकरंजनाद्वारे लोकशिक्षणाची आणि समाज प्रबोधनाची अहोरात्र सेवा करतो, कार्य करतो, तो कलावंतच जर संपला तर आपल्या संस्कृतीचा हा पारंपरिक ठेवाच संपून जाईल. म्हणून या कलावंतांच्या कौटुंबिक जीवनाचाही विचार करणे आवश्यक आहे. तेव्हा भाई, आता मला एक सांगा, तुमची कौटुंबिक स्थिती कशी, परिस्थिती कशी आहे? किमान अन्न, वस्त्र, निवारा या बाबी तर आहेत ना तुम्हाला?
1: अहो, लय त्रास असतो त्याच्यामध्ये सुद्धा. जेव्हा कमू आम्ही तेव्हा आम्ही खाऊ ना.
0: म्हणजे जेव्हा तुम्ही कार्यक्रम कराल
1: तेव्हाच आम्ही खाऊ,
0: तेव्हाच तुमच्या पोटाला
1: तेव्हा सगळं काय भेटतं ना आम्हाला.
0: बरं, तुमच्या घरात सध्या माणसं किती आहेत?
1: माणसं आमच्या घरामध्ये कुटुंब 3 मुलं आहेत.
0: 3 मुलं आणि मुली वगैरे?
1: मुली वगैरे, मुलीचं लग्न वगैरे झालं.
0: त्यांचं काय शिक्षण, नोकरी, व्यवसाय वगैरे काही
1: केलेलं आहे? थोडं थोडं त्यांच्या पोटापुरतं.
0: पोटापुरतं म्हणजे ते शिक्षण शिकलेत ना?
1: हा, शिकलेले.
0: आणि त्याच्यावर ते काही नोकरी वगैरे काय करतात?
1: काय नाही, काय नाही,
0: काही नाही. सध्याच्या काळामध्ये त्यांनाही बेकारीची कुरळ त्यांच्या मनावर आहेच. मग तुम्हाला या कुटुंबातून मिळणारा जो पैसा आहे त्यातून तुमचं काही भागत नाही?
1: भागत
0: असं तुमचं मत आहे. तर भाई, मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो, तो म्हणजे तुमचा आणि तुमच्या कलेचा विकास होण्यासाठी समाजाकडून तर तुमची अपेक्षा आहेच, आपल्याला काय मिळावं आणि शासनाकडून काय मिळावं ही तुम्हाला अपेक्षा आहे. तर त्याबाबत मी सुद्धा तुमच्या मताशी सहमत आहे, पण आपण आईकडे किंवा बापाकडे आपण काही मागितल्याशिवाय ती पण देत नाही, म्हणून तुम्ही तुमची गाराणी या ठिकाणी मांडलीत. तेव्हा आता मंडळी, आतापर्यंत आपण लोककलेतल्या लावणी या प्रकारातल्या काही लावण्यांबद्दल आणि कलावंतांबद्दल त्यांच्या वास्तवाची जाणीव करून घेतली. आता लावण्यांमधीलच अध्यात्मावर आधारित भेदिक लावण्यांचा अंतरंग जाणून घेऊया. आपल्यासोबत भेदिक लावण्या सादर करणारे कलावंत चंद्रभानजी पवार ही या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत. तेव्हा प्रत्यक्षात त्यांच्याच तोंडून या भेदिक लावण्यांची माहिती करून घेऊया. तेव्हा नमस्कार.
2: नमस्कार.
0: आपण भेदिक लावण्या म्हणत असता
2: हो,
0: तर आता मला एक सांगा, या भेदिक लावण्यामध्ये नेमकं काय असतं?
2: भेदिक लावण्यामध्ये जगाला करमणूक म्हणून
0: करमणूक झाली. हा, तर त्यामध्ये भेदिक लावण्यामध्ये काय अध्यात्म वगैरे?
2: अध्यात्मक जगाच्या याच्यासाठी,
0: कल्याणासाठी,
2: कल्याणासाठी जनजागृत करून जग सुधरावं या दृष्टीनं.
0: अच्छा. म्हणजे देव धर्म सृष्टी आदीवर स्पर्धात्मक सवाल जबाब असतात, नाही का?
2: सवाल जबाब,
0: प्रतिपक्षावर मात करायची, अध्यात्माबाहेरील गोष्टी अशा कुटरचनेत मुद्दाम टाकल्या जातात, खरं आहे ना? तर मग असं मला एक सांगा, भेदिक लावण्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या लावण्या असतात?
2: काही परसरामी राहत्या, काही छक्कड राहतात.
0: आणखी
2: असे तुकडी टाकडी,
0: म्हणजे सवाल जबाब,
2: सवाल जबाब,
0: काही कलगीतुरा वगैरे,
2: कलगीतुरा राहतो, पुष्कळ.
0: आता एक सांगा मला शाहीर, तुमचं शिक्षण किती झालं?
2: शिक्षण काय, चौथी शिक्षण व्हायले.
0: फक्त चौथी?
2: चौथी.
0: मग हे तुम्ही जे गाता याच्यासाठी काही कुठलं लिखाण वगैरे तुम्हाला?
2: लिखाण विखाण काहीच नाही,
0: सगळं ऐकून
2: ऐकून.
0: मग ऐकून हे तुम्ही ऐकलं म्हणजे पुन्हा ते परंपरेने ऐकत आलात की?
2: परंपरेने आमच्या गुरुना शिक्षण, आम्ही गुरु केलेलं.
0: अच्छा, गुरु केला आणि त्या गुरुचं मग
2: ऐकायचं, त्यांनी शिकव सांगितलं, आम्ही ऐकलं. असं
0: म्हणजे तुम्ही जे ह्या कलेच्या नादात पडलात
2: हो,
0: ते तुमच्या गुरुच्या किंवा काही परंपरेत तुमचं कुणी
2: कलावंत नाही, फक्त छंद, छंद लागला. ते परिस्थिती नाजूक असल्यामुळे मग गुरु करून करून घेतला.
0: तुम्ही या परसरामी लावण्या गाता म्हणजे कलगीतुरा असो, परसरामी भेदिक लावण्या गाता, म्हणजे तुमचा प्रपंच असणं याच्यावर चालतो की नाही?
2: हा, मजुरी काही हे काही असं दोन्ही
0: संच आहे का?
2: संच आहे ना.
0: किती माणसं असं तुमच्या संच?
2: 4-5 माणसं.
0: 4-5 माणसं. तुम्ही या भेदिक लावण्या गाता तेव्हा लोकांचा प्रतिसाद कसा काय मिळतो तुम्हाला?
2: प्रतिसाद आता इथून मागे बराच मिळत होता, पण आता टीव्ही टेप हे झाल्यापासून.
0: अच्छा.
2: सगळं परिणाम
0: आला. आता प्रेक्षक वर्गामध्ये उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेल, सुट पॅन्टवाले लोक आहेत का,

0: धोतर टोपीवालेच लोक खेड्यातले येतात.
1: कुठल्या
0: प्रकारचे लोक येतात जास्त करून?
1: खेड्यातलेच लोक जास्त आहेत.
0: म्हणजे सूट पॅन्ट घालणारे जे सुशिक्षित वर्ग कमी प्रमाणात
1: येतात.
0: याचा मला कदाचित असं वाटतं तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी असं काही सादर करत नसावं. असं काही
1: सादर करतो पण आता ते डोक्यात उतरत नाही
0: त्यांच्या उतरत नाही म्हणजे त्यांना आता नव्या जमान्यामध्ये
1: काहीतरी आता नवं सांगायला पाहिजे.
0: वा वा शाहीर, मग मी तुम्हाला आता असं विचारतो नाही म्हणजे एखादी परसरामी लावणी ऐकाल?
1: हो
0: येते तुम्हाला?
1: हो येते.
0: ऐकावा बरं. हा म्हणा शाहीर.
1: अरे का.

अनूप जलोटा यांच्या स्वरातलं त्यांनी संगीत दिलेलं नारायण अग्रवाल यांचं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबर

आम्ही आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहात मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त स्मिता वैद्य यांचं भाषण आणि त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉ कांचन पाटील नारखेडे यांची मुलाखत. तेव्हा मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: मैत्रिणींनो, सखींनो, भाषा म्हणजे केवळ संवादाचं माध्यम नाही, भाषा म्हणजे संस्कृतीचा श्वास, इतिहासाची साक्ष आणि पिढ्यान पिढ्या जपलेल्या आठवणींचा ठेवा. आणि म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही केवळ मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी नाही, आपल्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला मिळालेली राष्ट्रीय मान्यता आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन, त्यानिमित्त आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मराठीच्या अभिजाततेचा प्रवास, तिची प्राचीन परंपरा, तिची साहित्य समृद्धी आणि या अभिजात भाषेच्या जतनाची आपली जबाबदारी याविषयी स्मिता वैद्य यांचं भाषण.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कवी सुरेश भटांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान अतिशय सार्थ शब्दात व्यक्त केला आहे. तर माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. संत ज्ञानेश्वरांच्या या अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर ओवीतून मराठी भाषा ही अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन करून मराठी भाषेची थोरवी, तिचं महत्व, तिची गोडी आणि तिच्या शब्दांची ताकद सांगितली आहे. म्हणजेच मराठी भाषेचा प्रवाह अनेक संतांनी, पंतांनी, ज्ञानवंतांनी, विचारवंतांनी, साहित्यिकांनी, शाहिरांनी आणि सत्पुरुषांनी आपल्या सुविचाराचं खत पाणी घालून सशक्त ठेवलं आहे. अतिशय उज्ज्वल आणि गौरवशाली समृद्ध परंपरेचा वारसा त्यामुळे आम्हास प्राप्त झाला आहे. आज 3 ऑक्टोबर याच दिवशी 2 वर्षापूर्वी म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा म्हणजे स्वतंत्र भाषा म्हणून अधिकृत दर्जा जाहीर केला होता. आणि याच दिवशी मराठी माणसाच्या नसानसात, कणाकणात, समाज मनात चैतन्य फुलवणारी मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून इतर भाषा भगिनींच्या दरबारात मानाने, अभिमानाने आणि सन्मानाने अभिजात सिंहासनावर विराजमान झाली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना आहे. हा दर्जा केवळ वर्तमान वापराची दखल घेत नाही, तर तिच्या प्राचीन मुळांपासून विकसित झालेल्या साहित्य, विचार, लोकपरंपरा आणि ज्ञानसंपदेचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करतो. त्यासाठी आपल्याला मराठी भाषेची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणे गरजेचे ठरते. मराठी भाषा नेमकी केव्हा जन्माला आली हा प्रश्न भाषा तज्ज्ञांमध्ये अजूनही चर्चेचा विषय आहे. या अभ्यासासाठी भाषेचे विविध कालखंड निश्चित करून प्रत्येक टप्प्यातील तिचे रूप तपासले जाते. या पद्धतीला भाषा विज्ञान पद्धती असं म्हणतात. मराठीच्या पूर्वपरंपरेमध्ये अनेक भाषिक स्तर मानले जातात. वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, पाली, प्राकृत आणि अपभ्रंश. वेदपूर्वकालीन भाषांच्या स्वरूपांवरून प्रत्येक भाषेतील काही वैशिष्ट्ये मराठी भाषेत दिसून येतात. या साखळीत सुमारे 1500 वर्ष महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंश यांचा समावेश होता. मराठी भाषेत त्या काळातील द्रविड प्रभावाचाही ठसा होता आणि म्हणूनच द्रविड कुलोत्पन्न शब्दांचा आजही वापर होताना दिसतो. भाषा तज्ज्ञ त्यांना देशी या अर्थाने संबोधतात. मराठीच्या जडणघडणीतील हे बहुस्तरीय स्वरूप दर्शवते. याशिवाय मराठीच्या पूर्वपरंपरेचा भक्कम पुरावा शिलालेखातून मिळतो. पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ नाणेघाट शिलालेख हा सातवाहन काळातील महाराणी नागनिका हिने कोरवलेला असून त्यावर महारठीनो असा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रातील विविध लेण्यातील शिलालेख आद्यभाषिक पुरावे मानले जातात. तसेच इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनचे आढळणारे महाराष्ट्रातील गुहालेख आणि शिलालेख हे मराठीच्या प्रारंभिक स्वरूपाचे होते. म्हणजेच स्थानिक लोकांची भाषा ही व्यापार, दैनंदिन व्यवहार आणि धार्मिक क्रियांमध्ये वापरली जाणारी भाषा होती, ज्यामुळे ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचली. नाणेघाटांसारखेच पुरावे थेट पूर्णविकसित मराठीची आधुनिक रूप दाखवत नाही, तर मराठीच्या दीर्घभाषिक उत्क्रांतीतील एक महत्वाचा दुवा म्हणून त्याचे मूल्य आहे.

तसेच मराठीचा उगम केवळ शिलालेखांपुरताच मर्यादित नाही तर तिची मुळे अधिक खोल आणि प्राचीन आहेत. म्हणूनच मराठी साहित्याच्या प्राचीन परंपरांची ओळख होणं अत्यंत गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, मराठी भाषेचा अभिजाततेचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे तिची प्रदीर्घ आणि वैशिष्ट्यपूर्ण साहित्य परंपरा. तर यामध्ये गाथा सप्तशती, विवेक सिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, संत नामदेवांची परप्रांतीय रचना यांचा समावेश होतो. यापैकी गाथा सप्तशती ही सातवाहन राजा हाल याने इसवीसन पहिले वा दुसरे शतकात शृंगार रसप्रधान गीतांचे संकलन करून बनवलेला एक संग्रह आहे. हा ग्रंथ थेट मराठीत नसला तरी मराठीच्या पूर्वपरंपरेचा, महाराष्ट्री प्राकृताचा सर्वात प्राचीन साहित्यिक पुरावा मानला जातो, जो अभिजात दर्जासाठीच्या पुराव्यात महत्वाचा ठरला आहे. तसेच शके 1110 मध्ये आद्य कवी मुकुंदराजांचा विवेक सिंधू हा ग्रंथ आद्य शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतावर आधारित असून मराठी भाषेच्या आरंभ काळातील साहित्य आणि सौंदर्य गुणाने संपन्न असा ग्रंथ आहे. म्हणजेच काय तर मैत्रिणींनो, महानुभाव साहित्य हा भाषिक स्वाभिमानाचा अत्यंत प्राचीन आविष्कार मानला जातो. यामध्ये चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या या पंथाने मराठी गद्याला पहिला भक्कम पाया दिला. महानुभवांनी संस्कृतऐवजी मराठीचा आग्रह धरला आणि त्यामुळे आपले तत्वज्ञान गुप्तलिपीत सूर्यलिपीत नोंदवले. यामुळे हे साहित्य शतकानुशतके अप्रकाशित राहिले. इसवीसन 1283 मध्ये महानुभव पंथाचे लीळाचरित्रकार माहीम भटांनी श्री चक्रधर स्वामींच्या जीवनातील लीळांचे म्हणजेच प्रसंगांचे वर्णन करणारा ग्रंथ लिहिला. हा मराठी गद्य परंपरेतील अत्यंत प्राचीन आणि महत्वाचा नमुना मानला जातो. महाराष्ट्राला संतांची आणि त्यांच्या समृद्ध साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. हे साहित्य मराठी संस्कृतीचा मूलाधार आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह जिजविती उपकारे या उक्तीप्रमाणे संतांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी आणि समाज प्रबोधनासाठी वेचले. संतांनी भक्तीचा मार्ग सोपा करून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला अशी ही संत परंपरा मराठी संस्कृतीचा कणा आहे. इसवीसन 1300 मध्ये संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी भगवद्गीता हा संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठी स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थातच ज्ञानेश्वरी हा 9000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. तसेच गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून अमृतानुभव हा 800 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून आणि अभंगातून सर्वसामान्य समाजाला आचरता येईल असे भक्ती मार्गाचे महत्व सांगितले आणि वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्ञानेश्वरी इतकेच, संत एकनाथांचे एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण हे 16व्या शतकातील मराठीत लिहिलेले पुस्तक आहे. हे भागवत पुराणाच्या 11व्या पुस्तकाचा अनुवाद आहे. याशिवाय आत्मानुभवपर अभंग, गवळणी, विराण्या हे रचना प्रकारही मराठी भक्ती साहित्यामध्ये सामाजिक समावेशकता प्रत्ययास येते. त्यामुळे मराठी साहित्याला व्यापक सामाजिक आयाम दिला. याचप्रमाणे संत तुकारामांची तुकाराम गाथा हाही वारकरी संप्रदायातील आणि मराठी साहित्यातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा ग्रंथ आहे. त्यांच्या अभंगातून सामाजिक प्रश्न, भक्ती, मानवी मूल्ये मांडलेली दिसून येतात. तर संत रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातून आणि मनाच्या श्लोकातून नीती, आत्मशिस्त आणि जीवन विचारांचा प्रत्यय येतो. संत नामदेवांची ही आंतरप्रांतीय रचनांचे वैशिष्ट्यपूर्ण वैभव म्हणजे हे मराठी भक्ती साहित्यातील भौगोलिक आणि सांस्कृतिक प्रसाराचे एक ठळक उदाहरण आहे. कारण त्यांनी रचलेल्या 61 पदांचा शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामध्ये समावेश झाला आहे आणि म्हणूनच त्यांना पंजाबमध्ये बाबा नामदेवजी असे म्हटले जाते. एकूणच काय तर वारकरी संप्रदायात सर्व संतांनी भक्ती, समता आणि तत्वज्ञान मराठी भाषेमधून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवले.

संत काव्यानंतर महाराष्ट्रात पंडिती काव्य परंपरेचा साहित्य प्रकार लोकप्रिय झाला. या काव्यात संस्कृत साहित्याबरोबरच व्याकरणशास्त्राच्या आधारे पांडित्याचे प्रदर्शन केले गेले. यात महाभारत कथा मराठीत आणणारे सुरुवातीचे कवी म्हणून मुक्तेश्वर प्रसिद्ध आहेत. तर मोरोपंतांची आर्यभारत आणि वामन पंडितांची यथार्थ दीपिकाही लोकप्रिय झाली. या सर्व ग्रंथातून स्पष्ट होते की मराठी साहित्याची परंपरा ही एकसंघ सरळ रेषेत नव्हे तर प्राकृत मुळापासून सुरू होऊन वेगवेगळ्या पंथ परंपरांतून समांतर विकसित झालेली बहुस्तरीय आणि श्रीमंत परंपरा आहे. याच समृद्धीने अभिजात दर्जाच्या दाव्याला भक्कम आधार दिला. मराठीच्या विविध साहित्य प्रवाहांमध्ये मराठीच्या अभिजाततेचा विचार करताना केवळ संत साहित्य किंवा पंडिती साहित्यच नव्हे तर अनेक साहित्य प्रवाहांचाही विचार करणं आवश्यक ठरतं. तर मैत्रिणींनो, यामध्ये शाहिरी वाङ्मय पण आहे बरं का. शाहिरी वाङ्मय हे पोवाडा आणि लावणी या दोन रचना प्रकारातून तयार झालेले दिसून येते. मराठी विश्वकोशामध्ये यांच्या स्वतंत्र नोंदी आहेत जे या प्रवाहांचे शास्त्रीय महत्व अधोरेखित करतात. त्याचप्रमाणे बखर साहित्य हेही ऐतिहासिक घटनांचे गद्यरूपात वर्णन करणारे मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते. या विषयावरील डॉ र व्ही हेरवाडकर यांचे मराठी बखर वाङ्मय हे पुस्तक या क्षेत्रातील प्रमाणभूत साहित्य मानले जाते. यानंतरच्या 1850 ते 1990 या काळातील आधुनिक म्हणजे अर्वाचीन साहित्यामध्ये कथा, लघुकथा, कादंबरी, नाटक यासारखे नवे साहित्य प्रकार उदयाला आले. नवे प्रवाह निर्माण झाले. रविकिरण मंडळासारख्या वाङ्मय चळवळी, साहित्य संस्कृती मंडळ, भारतीय ज्ञानपीठ यासारख्या संस्थांनी या विकासाला संस्थात्मक आधार दिला. यातील स्वच्छंदतावाद, वास्तववादासारखे काल वाङ्मय संप्रदाय मराठी साहित्याच्या इतिहासातील टप्पे ठरले. यानंतर उदयाला आलेले दलित साहित्य, हे साहित्य जाती व्यवस्थेवरील अन्याय, शोषण, उपेक्षितांचा आवाज केंद्रस्थानी आणणारा एक महत्वाचा प्रभावी साहित्य प्रकार ठरला, जो डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आकारला गेला आणि कवी नारायण सुर्वे, दया पवार, नामदेव ढसाळ यांच्या लेखणीतून कष्टकरी जीवन, सामाजिक वास्तव आणि कटुता यांचे समाजातील विदारक दर्शन घडवणारा साहित्य प्रकार समाजाच्या निदर्शनास आला. सन 1980 ते 85 दरम्यान यामध्ये सुरू झालेल्या स्त्रीवादी साहित्याच्या प्रवासाने स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, जीवनानुभवांचा आणि सामाजिक विषमतेला वाचा फोडणारा असा हा कालखंड होता. याच दरम्यान ग्रामीण साहित्यातूनही शेतीवर आधारित जीवनशैली आणि सामाजिक ताणतणावाचे चित्रण प्रत्यास आले. तर लोकसाहित्यातून ओव्या, म्हणी, लोकगीतं, लोककथा या मौखिक परंपरेतून सांस्कृतिक स्मृती जपल्या गेल्या. हे साहित्य ही लिखित परंपरे इतकीच अभिजाततेच्या पुराव्यात महत्वाचे मानले गेले. या दहाही प्रवाहांचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी साहित्य हे कधीही एकाच सामाजिक स्तराचे, एकाच विचारधारेचे राहिले नाही. महानुभाव आणि वारकरी यांच्या धार्मिक तात्विक परंपरेपासून पंडिती काव्याच्या अभिजात रचना कौशल्यापर्यंत, शाहिरी वाङ्मयाच्या लोकवीरतेपासून ते दलित साहित्याच्या सामाजिक विद्रोहापर्यंत प्रत्येक प्रवाहाने मराठीला वेगळा आयाम दिला. हीच बहुस्तरीयता आणि सातत्य हे अभिजात दर्जाच्या दाव्यामागचे खरे बळ आहे.

मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक वैचारिक सामाजिक आणि राजकीय जीवनाचा केंद्रबिंदू आहे. तिच्या माध्यमातून संत परंपरेचे विचार पिढ्यानपिढ्या पुढे आले. लोककला लोकगीतं लोकपरंपरा जतन झाल्या. सामाजिक चळवळींचे दस्तऐवजीकरण झाले. शिक्षण पत्रकारिता नाटक चित्रपट संगीत प्रसारमाध्यमं यांना एक व्यापक अभिव्यक्ती मिळाली. विविध समाज घटकांना एकत्रित आणणारी सांस्कृतिक ओळख दृढ झाली. मराठी भाषेचे महाराष्ट्राच्या ओळखीशी असलेले नाते सर्वात ठळकपणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून दिसून येते. स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला आणि याच चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. म्हणजेच भाषा हीच राज्यनिर्मितीचे मूळ आधार ठरली. हेच महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेतील भाषेचे केंद्रीय स्थान अधोरेखित करते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीने सर्जनशीलतेला वाव दिला. झाडी बोलींसारख्या प्रादेशिक बोलींनी प्राचीन मराठीशी आजचे नाते जिवंत ठेवले. या सर्व धाग्यांच्या एकत्रित विणीतूनच मराठी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू ठरते आणि अभिजात हा या शतकानुशतकाच्या अस्मितेला मिळालेली औपचारिक राष्ट्रीय मान्यता ठरते. असं असलं तरी कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी काही निकषांचे टप्पे पार पाडावे लागतात. त्यासाठी पहिला प्रमुख टप्पा म्हणजे मौलिकता, ओरिजिनॅलिटी. म्हणजेच काय तर भाषेची साहित्यिक परंपरा स्वतंत्र असावी, इतर भाषेपासून सरळ उसनी घेतलेली नसावी. म्हणजेच मराठी ही संस्कृत किंवा अन्य भाषेची केवळ नक्कल नसून तिचे स्वतःचे स्वतंत्र आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्व असल्याचे दाखवावे लागेल. यातील शास्त्रीय आधुनिक फरक म्हणजे भाषेचे प्राचीन रूप आणि आजचे रूप यात स्पष्टपणे फरक असावा जो उत्क्रांतीचा पुरावा देते. त्याचप्रमाणे भाषेचे साहित्य हे किमान 1.5 ते 2 हजार वर्ष प्राचीन असावे लागते. महाराष्ट्रातील शिलालेख आणि अभिलेखीय पुरावे पाहता मराठीच्या पूर्वपरंपरेचा सर्वात भक्कम पुरावा हा शिलालेखातून मिळतो, जो नाणेघाट शिलालेख, लेण्यांमधील शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित आणि इतर ऐतिहासिक पुरावे भाषेच्या प्राचीनतेच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्री प्राकृत भाषा ही शिलालेखांच्याही आधीपासून अस्तित्वात होती याचा ठोस साहित्यिक पुरावा ई.स.पूर्व 3000 मध्ये वररुचि कात्यायन यांनी लिहिलेल्या प्राकृत प्रकाश या ग्रंथामध्ये सापडतो, जो मराठीच्या पूर्वज भाषेच्या किमान 2300 वर्षाचा इतिहास सिद्ध करण्यासाठी अभिजात समितीने वापरला. हे सर्व निकष भारत सरकारच्या 4 ऑक्टोबर 2024 अधिसूचनेत स्पष्ट केले आहेत. यानुसारच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अभिजात दर्जाचे निकष हे केवळ यांत्रिक चौकट नसून प्राचीनता, साहित्य समृद्धी, गद्य पद्य दोन्ही परंपरा आणि भाषिक स्वायत्तता या 4 स्तंभांवर उभी असलेली एक बहुआयामी शास्त्रीय चाचणी आहे आणि मराठीने ही चाचणी महाराष्ट्री प्राकृतापासून संत साहित्यापर्यंतच्या अखंड परंपरेच्या बळावर यशस्वीपणे पार केली. ही यशस्वीतेची मोहर लागण्यासाठी म्हणजेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी तब्बल 12 वर्ष, 4 राज्य सरकारे, असंख्य पाठपुरावे या प्रवासाच्या 5 टप्प्यांना पार करावे लागते. मैत्रिणींनो, या प्रक्रियेची सुरुवात झाली 10 जानेवारी 2012 मध्ये. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव केंद्राच्या सांस्कृतिक खात्याकडे सुपूर्त केला आणि तो प्रस्ताव भाषिक तज्ञ समितीकडे पाठवण्यात आला. फेब्रुवारी 2024 मध्ये नव्या पाठपुराव्याची समिती जाहीर केली गेली, ज्याचे अध्यक्ष भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी नामवंत लेखक ज्ञानेश्वर मुळे हे होते. या समितीचे मुख्य काम केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रस्तावाला गती देणे हे होते. तर अंतिम टप्प्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर 2024 मध्ये भाषातज्ञ समितीने सुधारित निकषांच्या आधारे मराठीसह 5 भाषांच्या म्हणजेच मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या भाषांच्या अभिजाततेच्या पात्रतेवर अंतिम शिक्कामोर्तब केले. 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या 5ही भाषांना अभिजात दर्जा जाहीर केला, ज्यामुळे मराठी भाषेला प्राचीन व समृद्ध वारसा जागतिक स्तरावर मान्य झाला. 4 ऑक्टोबर 2024 रोजी सांस्कृतिक मंत्रालयाची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आणि मराठी भाषेला अभिजात दर्जाची मोहर लागली. हजारो वर्षांचा

0: वारसा घेऊन आलेली कवितेच्या ओळीत अभंगांच्या चरणात आणि पोवाड्याच्या तालात शब्दाशब्दात इतिहास सांगणाऱ्या मराठीला अभिजाततेची नवी झळाळी प्राप्त झाली. अभिजात भाषेचा दर्जा हा केवळ सन्मान नसून भाषेच्या संवर्धनासाठी महत्वाची संधी आहे. मराठी भाषेत ज्ञाननिर्मिती करून तिचे संवर्धन करणे, नवीन पिढीला मराठी साहित्याची ओळख करून देण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे, दुर्मिळ ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट, पोथ्या यांचे ध्वनिमुद्रणाचे डिजिटल संग्रह तयार करणे, भाषा वैज्ञानिक संशोधनावर भर देणे, तसेच मराठीच्या विविध बोली, व्याकरण, शब्दसंपदा इत्यादींचा अभ्यास करणे, डिजिटल माध्यमे, अनुवाद, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, संशोधन यांच्या माध्यमातून मराठीचा विस्तार करणे, जागतिक प्रसार करणे आणि मराठी भाषेचा दर्जा उंचावणे. थोडक्यात काय तर मैत्रिणींनो, केवळ दर्जा मिळाल्याने हे काम आपोआप होणार नाहीये, तर त्यासाठी शासन आणि समाज यांच्या समन्वयकाच्या भूमिकेतून भाषा संवर्धन करणे, सातत्यपूर्ण संशोधन आणि सुनियोजित प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे मराठीच्या प्राचीनतेला, साहित्यिक समृद्धीला, स्वतंत्र विचार परंपरेला आणि सांस्कृतिक योगदानाला मिळालेली ही राष्ट्रीय मान्यता आहे. हा दर्जा मराठी भाषेच्या गौरवाचा विषय असला तरी त्याचे खरे महत्व तिच्या वारशाचे जतन, चिकित्सक संशोधन आणि आधुनिक काळाशी सुसंगत विकास यामध्ये आहे. अशा या अभिजात मराठीचा गौरव करताना मला अभिमानाने म्हणावेसे वाटते, ज्ञानेश्वरांच्या ओवीतून तुकोबाच्या अभंगातून, ज्ञानेश्वरांच्या ओवीतून तुकोबांच्या अभंगातून, शिवरायांच्या गर्जनेतून वाहिली तू युगायुगातून. हजार वर्षाचा वारसा शब्दाशब्दात साठवला, हजार वर्षाचा वारसा शब्दाशब्दात साठवला, आज अभिजाततेचा मुकुट तुझ्या माथी चढवला. लेणी कोरली दगडांवरी तशी लेणी शब्दांची, लेणी कोरली दगडांवरी तशी लेणी शब्दांची, माय मराठी तू आहेस ओळख अस्मितेची. आता जगाच्या व्यासपीठी मानाने उभे राहशील, आता जगाच्या व्यासपीठी मानाने उभे राहशील, अभिजाततेच्या तेजाने अधिकच झळाळशील. जय हो माझ्या मराठीचा, जय हो महाराष्ट्राचा, जय हो माझ्या मराठीचा, जय हो महाराष्ट्राचा अभिमान वाटतो आज मला या अभिजात मराठी भाषेचा, अभिमान वाटतो आज मला या अभिजात मराठी भाषेचा. धन्यवाद.
1: मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त स्मिता वैद्य यांचं भाषण मैत्रिणींनो आता आपण ऐकलं.

0: सखींनो, महिला म्हणून आपण आपल्या मानसिक आरोग्याची प्राधान्यानं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण मानसिकदृष्ट्या बळकट असल्यावर आपल्याला नियमितपणे निरोगी आणि अधिक शांततापूर्वक जीवन जगता येतं. याच अनुषंगानं आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची स्मिता दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आरोग्य जागरी या सदरात आज आपण बोलणार आहोत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांच्याशी. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, मानसिक आरोग्य असं जर म्हटलं तर नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव त्यात होतो?
2: मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ, हे मानसिक आरोग्य म्हणजे संघनात्मक, वागणूक आणि भावनिक या तिघांचं आरोग्य म्हणजे मानसिक आरोग्य.
1: बर,
2: फॉर एक्झाम्पल, आपण कसा विचार करतो, आपल्याला कसं वाटतं, आपण कसं वागतो या विषयींचं आरोग्य.
1: अच्छा,
2: एक साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं म्हणजे मानसिक विकृती नसणे म्हणजे मानसिक आरोग्य.
1: बर,
2: आता प्रश्न हा पडतो की हा मानसिक विकृती किंवा मानसिक आजार म्हणजे काय?
1: हो,
2: मानसिक आजार म्हणजे भावना, विचार, वागणुकीचा आजार. या तिघांमधून म्हणजे भावनेत, विचारांमध्ये किंवा वागणुकीत या तिघांमधून कुठल्याही एकाही गोष्टीमध्ये बदल झाला तर त्याला मानसिक आजार होतो.
1: अच्छा,
2: आता जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा दरवर्षी 10 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय लेवलवर मानसिक आरोग्य, शिक्षण, जनजागृतता आणि सामाजिक कलंक विरुद्ध समर्थनासाठी साजरा करतात. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर मानसिक आरोग्याकडे किंवा मानसिक आजार व त्यामुळे लोकांच्या जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामकडे लक्ष वेधण्यासाठी हा जनजागृती कार्यक्रम साजरा करतात.
1: अच्छा,
2: आणि तसं बघितलं तर मानसिक आजार किंवा मेंटल इलनेस ही आज सुद्धा एक निग्लेक्टेड गोष्ट असते.
1: हो हो हो.
2: आणि त्याविषयीचे कलंक पण भरपूर आहेत.
1: बर, हा जो मानसिक आजार आपण म्हणतो किंवा आपण मानसिक आरोग्य जेव्हा म्हणतो तर मग याचे काही वेगवेगळे प्रकार असतात का तेही सांगा. आणि हे प्रकार मग लहान मुलांमधले वेगळे, मध्यम किंवा तरुण वयोगटातले वेगळे आजार असतात का, किंवा प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे वयानुसार तो बदल होतो किंवा कसं, तेही सगळं सविस्तर सांगा ना डॉक्टर.
2: जसं मी सांगितलं की मानसिक आजार हा भावनेचा किंवा वागणुकीचा आजार आहे.
1: हो,
2: तर तसं जर आपण कॅटेगराईज केलं तर मानसिक आजाराचे पण 3 प्रकार आहेत.
1: बरं,
2: विचारांचे आजार वेगळे, भावनेचे आजार वेगळे आणि वागणुकीचे आजार वेगळे.
1: अच्छा,
2: विचारांचे आजार म्हटले तर चिंताग्रस्त होणे, ज्याला आपण अँझायटी म्हणतो, भीती वाटणे ज्याला फोबिया म्हणतात,
1: बर,
2: ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, एकच गोष्ट वारंवार करणे किंवा एकच विचार वारंवार येणे, स्मृती भ्रंशता, हे सगळ्या गोष्टी विचारांच्या आहे.
1: अच्छा,
2: भावनेच्या आजारांमधल्या गोष्टी आहेत डिप्रेशन, उदासीनता,
1: हे
2: भावनेचा आजार झाला. किंवा बायपोलर म्हणजे दोन्ही बाजू असतात, एका ठिकाणी जो व्यक्ती असतो तो एकदम अति उग्रता असते त्याच्यामध्ये आणि नेक्स्ट लेवलला डिप्रेशन मध्ये जातो, म्हणजे त्याला सोप्या भाषेमध्ये कभी खुशी कभी गम वाला आजार म्हणतात. तिसरा आजाराचा प्रकार आहे वागणुकीचा आजार. वागणुकीच्या आजारामध्ये इटिंग डिसऑर्डर्स झालेत, सिझोफ्रेनिया झाला, पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम झालेत, किंवा सबस्टन्स अब्यूज म्हणजे आपण जे अल्कोहोल, सिगरेट, व्यसनाधीनता, ह्या सगळ्या वागणुकीतले आजार झाले. हे सगळं झालं की कुठल्या प्रकार अफेक्ट होत आहे त्याच्यानुसार हे कॅटेगरायझेशन झालं. दुसरं कॅटेगरायझेशन असतं की काही आजार मुलांमध्ये होतात, काही आजार

0: अडल्ट मध्ये होतात आणि काही आजार वृद्धावयात होतात. त्याच्यानुसार पण जर लहान मुलांमधले कन्सिडर केले तर लहान मुलांमध्ये ऑटिझम, मतिमंदत्व, अतिचंचलता हे सगळे आजार लहान मुलांमध्ये सापडतात. मोठ्यापणी थोडे डिप्रेशन, जसं अडॉलेसंट एज ग्रुपमध्ये आलं की किशोराव्यवस्थामध्ये आलं की त्या वयामधले आजार वेगळे असतात, तेव्हा थोडे डिप्रेशन, अँझायटी त्या प्रकारचे आजार होतात. थोडं समोर गेलं, थोडा अडल्ट एज ग्रुपमध्ये गेलं की स्किझोफ्रेनिया, बायपोलर, डिप्रेशन ह्या गोष्टी कॉमन असतात. आणि म्हातारपणामध्ये स्मृतीभ्रंशकाशी रिलेटेड जे काही आजार आहेत ते म्हातारपणात येतात.
1: अच्छा मॅडम, मग आता हे जे काही विविध प्रकारचे मानसिक आजार आपल्या अवतीभोवती आपल्याला आढळत असतात, तर या आजाराची काही लक्षणं आपण सांगू शकाल का की कशावरून आपण ओळखायचं की ही व्यक्ती मानसिक आजारानं ग्रस्त आहे?
0: बघा, मानसिक आजाराची लक्षणं फारच विविध आहेत. म्हणजे एक पर्टिक्युलर लक्षण नाही की जर हे लक्षण असलं तर याला ह्या प्रकारचा आजार आहे असं सांगता येत नाही.
1: अच्छा अच्छा.
0: कारण लक्षणं इतके डायव्हर्सिफाईड आहेत की सगळे लक्षणं ओव्हरलॅपिंग असतात. आणि एक लिस्ट म्हणून सांगायची किंवा एक जनरल लक्षणं म्हणून सांगायची तर सगळ्यात पहिला परिणाम होतो झोपेवर.
1: बर.
0: झोप लागत नाही किंवा झोप लागल्यावर लवकर उठून जातात.
1: बर.
0: किंवा मध्ये झोप उघडली तर लवकर झोप लागत नाही, हे पहिलं लक्षण
1: असतं.
0: सेकंड लक्षण मूड मध्ये चेंजेस होतात. आयदर खूप नैराश्य आल्यासारखं वाटतं, एक डिप्रेस्ड वाटतं, एकटेपणाच्या फिलिंग्स येतात.
1: बर.
0: एकाग्रता होऊ शकत नाही, कुठल्याही कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, एकाग्रता लागत नाही, गोंधळून जातो, गोंधळलेपणा हा पण एक वन ऑफ द सिम्पटम्स आहे. जे स्किझोफ्रेनिया आहे, जे टोटल आपण सायकोसिस म्हणून एक जनरल टर्म यूज करतो, त्यामध्ये हे सगळे लक्षणं येतात की भीती वाटणं, संशय घेणं, संशयी वृत्ती बनणं, किंवा दुसरं म्हणजे कानामध्ये कोणी न बोलत असताना सुद्धा आवाज येणं आणि त्याच्या रिस्पॉन्स मध्ये होत आणणं किंवा बडबड करणं, हे सगळे सायकोसिस मध्ये येतात.
1: अच्छा.
0: आणि यांमधून सांगायचे म्हटले तर काही असे चेतावणीदायक लक्षणं आहेत ज्यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर घेतली तर लवकर बरा होऊ शकतो. असे म्हणजे दीर्घकाळ टिकणारे दुःख किंवा चिडचिडपणा, अत्यंत उच्च व निम्न मूड, म्हणजे जसं मी म्हणाली की खूप जास्त एक्स्ट्रीमली हाय किंवा एक्स्ट्रीमली लो मूड.
1: बर.
0: म्हणजे घडीत असा होतं आणि घडीत दुसऱ्या साईडला चालला जातो. किंवा अत्याधिक भीती वाटणं किंवा चिंता वाटणं. सोशल विड्रॉल, ज्याला आपण सामाजिक माघार असं म्हणतो, हीच टोटली सोशली आयसोलेट होऊन जातो. किंवा खाण्याच्या आणि झोपण्याच्या सवयींमध्ये जर ड्रास्टिक बदल झालेला असेल, बघा कसं आहे डेली लाईफमध्ये आपल्या झोपेच्या आणि खाण्याच्या ज्या सवयी असतात त्या बदलत असतात, पण त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही, त्या नॉर्मल चेंजेस आहेत. पण अशा काही सवयी असतात की ज्यांच्यामुळे त्रास होतो आणि जेव्हा असे ड्रास्टिक बदल घडतात तेव्हा मात्र ती वॉर्निंग साईन्स असते कुठल्याही मानसिक आजारासाठी.
1: बर. हा आजार साधारणतः कोणाला होऊ शकतो असं काही आपण ओळखू शकतो का की अमुक एक व्यक्तीला होतोय किंवा झाला आहे किंवा काय ते असं आपल्याला ओळखता येतं का कोणाला होऊ शकतो?
0: बघा, असं वयोगटानुसार जर सांगायचं म्हटलं तर हा आजार कोणत्याही वयात सुरू होऊ शकतो.
1: बर.
0: म्हणजे अत्यंत लहान बालपणापासून ते वृद्धावयापर्यंत.
1: बर.
0: पण बहुतेकदा जर असं कन्सिडर केलं तर आयुष्याच्या सुरुवातीला, जसं अडोलेसंट एज ग्रुप मधून या आजाराचे काही लक्षणं सुरू होऊ शकतात.
1: अच्छा.
0: याचं मेन हे आहे की कुठला तरी स्ट्रेसर असला पाहिजे, म्हणजे कुठली तरी धक्कादायक बातमी असायला हवी
1: ज्याच्याने त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो.
0: परिणाम झाला एक्झॅक्टली. जर तसं जर काही झालेलं असेल तर ते कुठल्याही मनावरचा परिणाम तो सांगून येत नाही कुठल्या वयामध्ये की लहानपणी व्हायला नको, मोठ्यापणीच व्हायला हवा असा नाही.
1: असं नाही.
0: स्लाइटेस्ट ऑफ द चाइल्ड ट्रॉमा हा पण एक ट्रिगर होऊ शकतो की त्या लहान मुलामध्ये मानसिक आजार सुरू होण्यासाठी एक स्लाइटेस्ट ट्रिगर इज इनफ.
1: बर.
0: तर तसं जर कन्सिडर केलं तर 5 पैकी 1 प्रौढ व्यक्तीला मानसिक आजार असतो.
1: मॅडम, मानसिक आजार होण्याची कारणं आणि धोकादायक घटक साधारण कोणते असू शकतात?
0: बघा, मानसिक आजार जर म्हटला तर असं मानलं जातं की एक अनुवंशिक आणि पर्यावरणीय घटक असतात.
1: बर.
0: जे आपल्या मेंटल हेल्थला इन्फ्लुएन्स करत असतात. काही विशिष्ट जीन्स आढळून आले आहेत, पुष्कळ ज्या स्टडीज झाल्या आहेत त्याच्यामध्ये काही विशिष्ट जीन आढळून आले आहेत ज्यांच्यामुळे का जीन्स

0: मध्ये जर काही अल्टरेशन झाले तर मानसिक आजार होण्याचा धोका वाढू शकतो. जसं रक्तांच्या नात्यांमध्ये जर मानसिक आजार असेल तर त्या व्यक्तींना मानसिक आजार होण्याची शक्यता जास्त असते. आणि दुसरं म्हणजे एक पर्यावरणीय घटक म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे जेव्हा बाळ गर्भाशयात असतं तेव्हा त्यावेळेला झालेला इन्सल्ट, म्हणजे त्यावेळेला जर त्याला ताण जाणवला किंवा विषारी पदार्थांचं सेवन करण्यात आलं किंवा मद्यपान किंवा ड्रग्स म्हणजे अल्कोहोल ह्या सगळ्या गोष्टी घेण्यात आल्या त्यावेळेला, त्या स्ट्रेसफुल फॅक्टर्समुळे सुद्धा मानसिक आजार होऊ शकतो. ह्या सगळ्यांमुळे काय होतं म्हणजे आयदर ते जेनेटिक फॅक्टर्स म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणा, या दोघांमुळे मेंदूतील काही रसायन जे असतात त्यांच्यामध्ये अनावश्यक बदल होतात.
1: अच्छा.
0: आणि त्या बदल झाल्यामुळे मानसिक लक्षणे जाणवू लागतात.
1: बर.
0: आता धोकादायक घटक म्हटले म्हणजे कसं, जो आजकालची डेली लाईफ मध्ये जे आपल्याला स्ट्रेस येतो, एका लेवल पर्यंत आपण स्ट्रेस, आपली बॉडी केपेबल असते तो स्ट्रेस हँडल करण्यासाठी, तर जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस आपल्या आजकाल डेली लाईफ मध्ये कॉमन फॅक्टर झालेला आहे. एक सर्टन लेवलचा स्ट्रेस इज इनफ की आपली बॉडी केपेबल असते तेवढा स्ट्रेस सहन करण्यासाठी.
1: बरोबर आहे.
0: पण एका सर्टन लिमिट नंतर जर तो स्ट्रेस वाढत गेला तर ती आपली बॉडी इनकेपेबल होते, म्हणजे बॉडी सहन करू शकत नाही. आणि तो स्ट्रेस इज सफिशियंट की कोणाला मानसिक लक्षणं देण्यासाठी तेवढा स्ट्रेस इज सफिशियंट. दुसरं म्हणजे जर ड्रग्स किंवा अल्कोहोल जे पण व्यसन लागतं ज्या पदार्थांनी जर त्यांचं सेवन केलं तर त्यांनी सुद्धा मानसिक आजार होऊ शकतो. किंवा गंभीर दुखापती झाले आहेत, मेंदूचे आजार झालेला आहे किंवा वैद्यकीय आजार म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम, जर सिरियस मेडिकल प्रॉब्लेम्स वगैरे झाले असतील ते सुद्धा ऍज अ ट्रिगर देऊ शकतात मानसिक आजार सुरू व्हायला.
1: बर.
0: हे सगळे धोकादायक घटक हे प्रत्येकाच्या आयुष्यातले वेगळे वेगळे असतात. हो नक्कीच.
1: अगदी प्रत्येक वयोगटातली व्यक्ती म्हणजे लहान मूल असू दे, मध्यम तरुण किंवा प्रौढ व्यक्ती असू दे, प्रत्येक जण सोशल मीडियाशी संबंधित झालाय. आणि केव्हाही बघा, प्रत्येक व्यक्ती जिच्याकडे मोबाईल आहे ती आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेली असते.
0: हो हो.
1: तर एक प्रकारचं ते जे व्यसन आहे त्यातून सुद्धा आपल्यावरती हा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
0: मुळीच नाही बिलकुल.
1: कारण कसं असतं की
0: सोशल मीडिया अडिक्शनमुळे सुद्धा काही असे बदल घडतात की ज्यांच्यामुळे कसं, एकदा सोशल मीडियाला अडिक्ट झाला की तुझे ऍक्च्युअल एन्व्हायरमेंट आहे तो त्याच्याकडे लक्षच देत नाही आणि कॉन्स्टंटली मोबाईल किंवा स्क्रीन अडिक्ट होतो, बेसिकली स्क्रीन अडिक्ट होतो.
1: एक्झॅक्टली.
0: आणि ते झाल्यामुळे कसं हे तो ऑलरेडी सोशली आयसोलेट होऊन गेलेला राहतो कारण त्याला जास्तीत जास्त करून स्क्रीनला टाइम द्यायचा असतो.
1: खरे खरे.
0: आणि तो तेवढं त्याचं फील करू म्हणजे फिलिंग्स एक्सप्रेस करू शकत नाही किंवा जे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरंच एन्व्हायरमेंट मधून मिळू शकतात त्या गोष्टी करू शकत नाही. तो जे आनंद आहे किंवा तो वे ऍक्च्युली स्वतःला एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो ते कुठे त्याला त्या सोशल प्लॅटफॉर्मवर मिळत नाही की कोणी असं मन मोकळेपणाने खुलून सांगते कोणाला, जसं आपण युजली फॅमिली मेंबरशी बोलतो किंवा फ्रेंड सर्कलशी बोलतो तसं तिला मिळत नाही आणि तो सारखा त्याच्यामध्ये अजून एनग्रोस होत जातो.
1: अगदी. आणि त्यातून मग बरेचदा सध्या आपण जे आजूबाजूला बघतो आत्महत्या ऐकायला येतात किंवा इतरही काही सायबर क्राईम्स घडतायत तर त्याला सुद्धा मग एखादी व्यक्ती बळी पडू शकते.
0: बिलकुल बिलकुल.
1: हे जे मानसिक आजार आहेत ते मग टिकण्याचा कालावधी कसा असतो की विशिष्ट उपचार केल्यानंतर त्यातून माणूस पूर्णपणे बरा होतो किंवा खूप काळपर्यंत औषधं घेणं आवश्यक असते ते कसं आहे तेही सांगा ना.
0: बघा कसं आहे, मानसिक आजार दुर्दैवाने या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर नाहीये. कारण कसं आहे, प्रत्येकाचे मानसिक प्रॉब्लेम्स डिफरंट आहेत.
1: बरं.
0: किंवा मानसिक आजार वेगळ्या वेगळ्या रूपाने प्रेझेंट करतो. काही लोकांना मानसिक आजारचा एकच एपिसोड येतो.
1: बरं.
0: जो काही दिवस किंवा काही आठवडे किंवा जास्तीत जास्तीत जास्त काही महिने टिकतो. ट्रीटमेंट घेतली किंवा ऑटोमॅटिकली पण तो तेवढ्या वेळात रिझॉल्व्ह होऊन जातो. पण काहींचा आजार दीर्घकाळ टिकणारा असतो.
1: बरं.
0: आणि या व्यतिरिक्त असे पण काही व्यक्ती आहेत ज्यांना मानसिक आजार इंटरमिटेंट एपिसोड्सनी येतात.
1: बरं.
0: की एकदा एपिसोड आला त्यानंतर तो काही दिवस

0: किंवा काही महिने टिकला मग एकदम चांगला राहिला 2-3 वर्ष आणि त्याच्यानंतर परत एकदा एपिसोड आला. तसे एपिसोडिक पण येतात.
1: बर बर.
0: तर किती वेळ टिकेल कोणाचा आजार असं स्पष्टपणे सांगता येणार नाही.
1: बर.
0: जर व्यवस्थित ऑन टाइम व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली. आता मानसिक आजारावर उपचार पद्धती म्हणजे एक औषधोपचार असतो आणि एक मनोचिकित्सा असतो. आता कसं आहे, औषधोपचार घेतले किंवा मानसिक चिकित्सा म्हणजे ज्याला आपण थेरपी म्हणतो, सायकोथेरपी, तर त्या दोघांमुळेही लक्षणे कमी होतात.
1: बरं.
0: आजाराचा कालावधी कमी होतो. ज्यामुळे कसं आहे, जो कोणी व्यक्ती ज्याला मानसिक आजार आहे तो कामामध्ये किंवा सामाजिक वातावरणात व्यवस्थित किंवा प्रभावी काम करू शकतो किंवा स्वतंत्रपणे आपलं जीवन व्यतीत जीवन जगू शकतो व्यवस्थित. पण जर ट्रीटमेंटच घेतली नाही तर त्याचा आजाराचा कालावधी वाढून जातो.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे त्याला सोशल आयसोलेशन होतं, जसं आधीच्या काळात व्हायचं जेव्हा ट्रीटमेंट आणि थेरपीज अव्हेलेबल नव्हत्या. तेव्हा कसा आजारग्रस्ताचा जो पार्ट आहे ज्या वेळेस त्याला खरंच खूप जास्त लक्षणे आहेत ज्यामुळे त्याला बाकीचे भरपूर त्रास होत आहेत किंवा त्याच्या आजूबाजूवाल्यांना भरपूर त्रास होतो आहे तो खूप जास्त होता.
1: बरं.
0: आणि म्हणून मग या मानसिक आजाराला आधीचे लोक कलंक मानायचे. एकदा हा झाला की दीर्घकाळ टिकतो आणि मग त्याचं आयुष्य संपून जातं किंवा ही इज ऑफ नो इम्पॉर्टन्स टू द फॅमिली
1: असं होतं.
0: आणि कलंक म्हणजे आपण तेव्हाच म्हणतो ना जेव्हा कुठली गोष्ट आपल्याला समजत नाही किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन जातो.
1: खरंय, अगदी खरंय.
0: आणि तसंच या मानसिक रुग्णांच्या विषयी व्हायचं की अर्ध्या लोकांना कळायचंच नाही की नेमका हा मानसिक आजार आहे तेव्हा कसं भूतगर्द झाली आहे, माता अंगात आली आहे, याची भरपूर म्हणजे थोडस वेगळ्या अर्थाने ते मानसिक आजाराला घ्यायचे.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे कसं एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन गेला की मानसिक आजार म्हणजे काहीतरी भयानक आहे, समथिंग व्हेरी डिफरंट.
1: पण सध्या मात्र असं नाहीये. आता तुम्ही जसं मघा उच्चारलं की थेरपी, तर यात वेगवेगळ्या थेरपीज पण आपल्याला सध्या अवेलेबल होतात आणि आपण मानसिक आजार बरे करू शकतो.
0: बेसिकली कसं आहे की या सगळ्यांमुळे कसं आहे एक मानसिक रुग्णाला एक अदिप्त पार्ट ऑफ सोसायटी मानलं जातं.
1: बरं.
0: की हा मानसिक आजार हा ही इज नॉट अमॉंग्स्ट अस, एक अशी भावना निर्माण होते जेव्हा आपण कुठल्या पेशंटला मानसिक आजार आहे असं म्हणतो आपण, तेव्हा आज सुद्धा काही पार्ट्समध्ये जिथे लिटरसी नाही आहे, जिथे जास्त कळत नाही लोकांना, तिथे पण त्या लोकांना असंच मानलं जातं की यांना काहीतरी वेगळं आहे, हे आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, म्हणून ते सोशली आयसोलेटेड राहतात किंवा नेग्लेक्टेड राहतात सोसायटीमुळे. आणि त्या नेग्लेक्शनमुळे त्यांचा अजून मानसिक आजार वाढत जातो.
1: तुम्ही थेरपी शब्द वापरलात आता बोलताना, मग यात वेगळ्या अशा काही थेरपीज आहेत का की ज्यातून आपण या मानसिक आजारावर उपचार करू शकू?
0: नक्कीच नक्कीच अवेलेबल आहेत. कसं आहे ते डिपेंड करतं की तुमच्या लक्षणे किती तीव्रतेची आहे.
1: अच्छा.
0: जर लक्षणांची तीव्रता खूप जास्त असेल तर सुरुवातीला औषधोपचार किंवा जे मॉडिफाईड शॉक थेरपी असते त्याच्याने कंट्रोल करू शकतो. जर खूपच तीव्र असतील लक्षणं तर छोटे म्हणजे एकदम कमी तीव्रतेचे जर लक्षणं असतील तर काही वेळ औषधोपचार केल्यानंतर थेरपी देऊ शकतो.
1: बरं.
0: थेरपी म्हणजे समुपदेशन.
1: अच्छा.
0: तर समुपदेशनामध्ये काय होतं की पेशंट्सला एकतर एक प्लॅटफॉर्म मिळतो की जिथे ते त्यांचे सगळे व्ह्यूज ठेवू शकतात, त्यांना काय वाटतंय, आणि एक प्लॅटफॉर्म डॉक्टरला पण मिळतो की कुठेतरी ते त्यांचे व्ह्यूज चेंज करतील. काही असे आजार आहेत जसं डिप्रेशन झालं किंवा ओसीडी फोबिया झालं, ज्यांना ते अत्यंत भीती असते, कुत्र्यांची भीती, मांजरीची भीती, उंच हाईटची भीती, ह्या गोष्टी समुद्रेशामुळे कसं त्याच्या मागची जी रिझनिंग आहे की असं का होतंय ती कुठेतरी बाहेर निघून येते. आणि हा एक थेरपी असा प्लॅटफॉर्म आहे जिथे पेशंट स्वतंत्रपणे किंवा काही गोष्टी मनामध्ये काही नाही ठेवून त्या सगळ्या गोष्टी तो बाहेर काढतो.
1: बर.
0: आणि कुठेतरी डॉक्टरला पण प्लॅटफॉर्म मिळतो की जे त्याचे इरॅशनल थॉट्स आहेत त्या थॉट्सला रॅशनल थॉट्स मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हा पण एक प्लॅटफॉर्म मिळू शकतो. की हा सगळ्यांचा इफेक्ट कंबाईंड इफेक्ट होतो की पेशंटला बरं वाटतं.
1: मॅडम, मानसिक आजार आणि झोपेचाही मानसिक आरोग्याशी काही संबंध आहे?
0: नक्कीच आहे. आणि एकदम गहरा रिश्ता ज्याला आपण म्हणतो.
1: हा हा.

0: तसा एक गहरा रिश्ता बिटवीन झोप आणि मानसिक आरोग्याचा आहे. आता तो म्हणजे कसा की एक टू वे कनेक्शन आहे ते, की झोप जर व्यवस्थित झाली नाही त्याच्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि मानसिक ताण वाढला की मानसिक आजाराची लक्षणे दिसू लागतात. आणि सेकंड वे इज की जर तुम्हाला मानसिक आजार झाला, मानसिक लक्षणे झाली, त्यामुळे तुमची झोप होत नाही आणि त्यामुळे मानसिक आजारामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
1: बरं,
0: इट्स लाईक अ टू वे कनेक्शन. झोप नाही म्हणून मानसिक आजार आणि मानसिक आजार म्हणून झोप नाही असं. तर म्हणून जेव्हा पण थेरपी देतो किंवा कुठलेही औषध उपचार देतो तर सगळ्यात जास्त भर पहिले झोपेवर दिला जातो.
1: बरं,
0: कारण एकदा जर झोप म्हणजे कुठेतरी हे जे टू वे कनेक्शन आहे म्हणजे एक सर्कल फॉर्म झालेला आहे, झोपेमुळे मानसिक आजार आणि मानसिक आजारमुळे झोप, तर हे कुठेतरी आपल्याला ब्रेक करायचं आहे. तर झोपेच्या ऍस्पेक्टकडे जर आपण लक्ष दिलं की झोप व्यवस्थित केली तर ते सर्कलच कम्प्लीट होणार नाही आणि सर्कल कम्प्लीट झालं नाही तर आजाराची लक्षणे ऑटोमॅटिकली थांबतील. आणि बेसिकली जर झोपेकडे जर लक्ष दिलं आपण तर झोप जेवढी व्यवस्थित होईल तेवढा मानसिक तणाव कमी होतो, शांतता लाभते एक्झॅक्टली. आणि तो तणाव जसा कमी होतो तसे तसे मानसिक लक्षणांमध्ये पण सुधारणा होऊ शकते.
1: डॉक्टर, आता थांबण्यापूर्वी आपण हेल्दी माइंड किंवा मानसिक आरोग्य आपलं सुदृढ कसं राहू शकेल यासाठी काय करणं आवश्यक आहे ते सांगा आणि मग आपण थांबूया.
0: नक्कीच, मानसिक आरोग्याला हेल्दी कसं ठेवता येईल त्याचे फक्त सिम्पल 5 स्टेप्स आहेत.
1: बरं,
0: सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे संपर्क, हेल्दी रिलेशनशिप्स ठेवायच्या.
1: हो,
0: इतर लोकांशी संवाद साधला तर त्याच्यामुळे स्वतःची जाणीव होते की आपण काय आहे, म्हणजे फिलिंग ऑफ सेल्फ एस्टीम जे राहतं ते स्ट्रॉंग होतं, सकारात्मक भावना येतात मनामध्ये व आपल्या समस्यांचं निवारण करण्याची सुद्धा संधी मिळते.
1: खरे,
0: तर यामुळे कसं आहे एक रिलेशनशिप पण हेल्दी होतं आणि एक बाइंडिंग आहे ज्याच्याशी आपण संपर्क किंवा संवाद साधतो आहे त्याच्याशी पण बाइंडिंग व्यवस्थित राहतं, जे तुम्हाला प्रॉब्लेम्स डिस्कस करता येतात आणि प्रॉब्लेम्स फक्त सोल्युशन पण मिळू शकतो. त्यामुळे एक संपर्क साधणे किंवा हेल्दी रिलेशनशिप मेंटेन ठेवणे ही सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे.
1: बरं,
0: सेकंड स्टेप इज फिजिकली ऍक्टिव्ह. जेवढा तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह राहाल तेवढं तुमची मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहील.
1: बरं,
0: सांगायचं म्हणजे की नवीन स्किल्स शिकायला पाहिजे. स्किल्स शिकण्यासाठी काही एक स्पेसिफिक काही एज लिमिट नाही आहे.
1: खरं,
0: कुठल्याही स्किल्स शिकल्या तर तसं माइंड ऍक्टिव्ह राहतं. आणि असं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप.
1: खरंय,
0: तर कुठेतरी माइंडला एंगेज ठेवलं तर जे डेव्हिलचं वर्कशॉपची जी एक कार्यशाळा भरते आपल्या मनामध्ये ती कुठे भरणारच नाही, त्याला जागाच द्यायची नाही. एक तर वाईट, नॉट ओनली वाईट विचार पण कुठल्याही गोष्टीचे अनावश्यक विचार पण येणार नाही. कारण पुष्कळदा मानसिक आजार हा अनावश्यक विचार आल्यामुळेच होतो.
1: खरंय,
0: तर कुठल्याही नवीन स्किल्स शिकणं आणि त्याला पुढे प्रॅक्टिस करणं ज्याच्यामुळे आपलं माइंड कुठेतरी इन्व्हॉल्व राहील. थर्ड म्हणजे जाणीवपूर्वकता. हा आजकाल नर्सचा नवीन कन्सेप्ट आहे की थेरपीमध्ये पण देताना ही जाणीवपूर्वकता म्हणजे माइंडफुलनेस थेरपी देतो.
1: बरं,
0: त्यामुळे त्यामध्ये एका गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगतं ती म्हणजे आज सध्याच्या क्षणाकडे लक्ष देणे. पास्टमध्ये मी काय केलं आणि मी काय शकलो असतो किंवा मी पुढे काय करणार आहे यावर लक्ष घालण्यापेक्षा मी आज काय करतो आहे किंवा मी आता काय करतो आहे, प्रेझेंटमध्ये राहून प्रेझेंटचाच विचार करणे.
1: बरं,
0: ही एक महत्वाची स्टेप आहे आणि ती आजकालच्या आयुष्यामध्ये किंवा आजकालच्या जीवनामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे.
1: खरे,
0: कारण कुठल्याही मुलाला विचारलं आजकाल की तू काय बनणार आहेस तर खूप मोठे मोठे स्वप्न असतात आणि ते स्वप्न कोण दाखवतं, स्वतः आई वडील दाखवतात. की माझा मुलगा काय इंजिनियर बनेल, माझा मुलगा डॉक्टर बनेल. लेट हिम बी इन द प्रेझेंट. ठीक आहे, म्हणजे एक कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे आपल्या पुढे की आपल्याला असं असं काहीतरी बनायचं आहे, बट दॅट शुड नॉट बी द ओनली एम.
1: खरं,
0: आपला एम आता सध्यासाठी हवा आहे की आपल्याला आता काय करायचं आहे, आपण प्रेझेंट व्यवस्थित जगतो आहे की नाही. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे देण्याची भावना किंवा दयाळूपणाची भावना. की आपण जे समोरच्या व्यक्तीला मनापासून करतो

0: मग ते आपल्या आई वडिलांविषयी असेल, आजी आजोबांविषयी असेल, किंवा आपल्या लहानांविषयी असेल, किंवा इतर कोणाशी, एक जी देण्याची भावना असते की जो एक पॉझिटिव्हिटी किंवा एक सकारात्मक जी भावना मनामध्ये येते ती खूप महत्वाची आहे. आणि जेव्हा ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा एक वेगळंच लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळतं.
1: खरं
0: आहे, सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या मानसिक आरोग्याला हेल्दी ठेवण्यासाठी. ती एक पॉझिटिव्हिटी जी आहे ती खूप महत्वाची आहे.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे आपलं मानसिक आरोग्य जर आपल्याला उत्कृष्ट उत्तम दर्जाचं हवं असेल तर आपण नेहमी सकारात्मक विचार करणं हे खूप आवश्यक आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: बी पॉझिटिव्ह ऑलवेज.
0: बी पॉझिटिव्ह अँड कीप युअर माइंड पॉझिटिव्ह.
1: वा वा, खूप छान. डॉक्टर, आज आपण आमच्या सगळ्या मैत्रिणींशी हा जो दिलखुलास संवाद साधला त्यासाठी मी आकाशवाणीच्या वतीनं आणि मैत्रिणींच्या वतीनं आपली खूप खूप आभारी आहे. नमस्कार.
0: थँक्यू थँक्यू थँक्यू सो मच.
2: मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची स्मिता दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, दरवेळी आपल्या कार्यक्रमातून काहीतरी नवं जाणून घेता यावं, नवीन विचार मनात रुजावेत आणि आपल्या रोजच्या जीवनाला नवी दिशा मिळावी हाच आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचा सदैव प्रयत्न असतो. आपला हा स्नेह, आपलं प्रेम आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच नवीन ऊर्जा देत असतात, तेव्हा आपले हे ऋणानुबंध कायम असेच असावेत. याच भावनेनं आजच्या या आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमातून आपली सखी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूच नवीन विषयासह. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारची 12:59 झाली आहेत. यानंतर ठीक 1 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अब ये गाना फिल्म का नाम अशोका, गुलजार और अनु मलिक की जोड़ी

0: विविध भारती की सालगिरह का जश्न, जाने माने संगीतकार अन्नू मलिक के संग
1: आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन। फ्लाय दुबई विमानातली झटापट दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा युएईच्या तपास पथकाचा निष्कर्ष। अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 2 सुवर्ण पदकांची प्राप्ती। जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। अमेरिकेत शिकागो इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। भारतानं 2014 पूर्वी 1,000 अब्ज डॉलर्स मूल्याचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन असलेल्या अर्थव्यवस्थांशी करार केले होते, त्यात वाढ होऊन आता भारतानं 31 विकसित आणि विकसनशील देशांशी मुक्त व्यापार करार केले असून त्यांचं एकत्रित स्थूल राष्ट्रीय उत्पादन मूल्य 6,000 अब्ज डॉलर्स आहे। तसंच

0: लवकरच आणखी 1,500 अब्ज डॉलर्स मूल्याच्या अर्थव्यवस्थांची भर पडेल असं त्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय निर्यातदारांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामध्ये अमेरिकेतल्या भारतीय समुदायानंही सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वेगानं बदलणाऱ्या जगात आर्थिक सक्षमता ही सामाजिक सक्षमतेपासून वेगळी करता येणार नसून सर्वसमावेशकता हाच सक्षमतेचा पाया आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. बदलत्या काळातली सक्षमता ही या परिषदेची संकल्पना आहे. सहमती, समावेशकता आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन धोरण निर्मिती केली तर लोकशाही आणि विकास एकत्र पुढे जाऊ शकतात असं ते म्हणाले. एकही नागरिक, उद्योग किंवा प्रदेश विकासात मागे राहणार नाही याची खात्री म्हणजेच सक्षमता हे त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देखील उपस्थित होते. स्थिर आणि सक्षम वित्तीय व्यवस्थेशिवाय आर्थिक विकासाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेता येणार नाही यावर मल्होत्रा यांनी भर दिला. भक्कम ताळेबंद आणि बिगर बँकिंग वित्त संस्था यांच्या पाठबळामुळे भारतीय वित्तीय व्यवस्था सक्षम झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ड्रोन दीदी योजनेविषयी.
1: ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठीचं महत्वाचं पाऊल केंद्र सरकारनं ड्रोन दीदी योजनेच्या स्वरूपात उचललं. शेती करणाऱ्या महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या योजनेबद्दलची माहिती दिली.
2: आज कई ऐसी महिलाएं हैं जो खेतों के साथ ही अब आसमान की ऊंचाइयों पर काम कर रही. जी हाँ, आपने सही सुना. अब गांव की महिलाएं ड्रोन दीदी बनकर ड्रोन उड़ा रही हैं और उससे खेती में नई क्रांति ला रही है.
1: नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं ड्रोन दीदी योजनेला मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत 1,261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार देशभरातल्या निवडक महिला शेतकऱ्यांना 15,000 कृषी ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. स्वतःच्या शेताचं ड्रोनद्वारे निरीक्षण किंवा फवारणी करण्याबरोबरच या महिलांना ड्रोन सेवा इतरांना उपलब्ध करून देता येते. कोणत्याही शेतावर पाहणी किंवा फवारणीसाठी या ड्रोन दीदी सेवा भाड्याने देऊ शकतात. या उपकरण आणि सेवेसाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदींना 80% किंवा जास्तीत जास्त 8,00,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं. त्या पुढच्या खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. ग्रामीण भागात महिलांच्या उपजीविकेसाठी आणि उत्पन्नासाठी या योजनेमुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचं स्थान अधिक मजबूत होत आहे.
0: भारत हा आता केवळ जहाजांच्या खरेदीत समाधान मानत नाही तर देशांतर्गत जहाज बांधणी हे आपलं ध्येय आहे असं केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाला जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि जलवाहतुकीसाठी सक्षम बनवण्यात कंपनीनं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. सागरी अमृतकाळ व्हिजन 2047 अंतर्गत देश आघाडीचे जहाज बांधणी राष्ट्र बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना ही कंपनी केंद्रस्थानी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण करून भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवाब विर्क या नावाखाली तुर्कीचं बनावट नागरिकत्व मिळवून नवप्रीत सिंह हेरोईन आणि मेथमेफेटामाइन या अंमली पदार्थांची भारतातून अफगाणिस्तानात

तस्करी करत होता अशी माहितीही त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली. भारताच्या यंत्रणांनी त्याला शोधून त्याची खरी ओळख समोर आणून त्याचं प्रत्यार्पण करण्यात यश मिळवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं आहे. फ्लाय दुबई विमानाच्या सहवैमानिकानं दहशतवादी हल्ला करायचा प्रयत्न केला असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे. प्रवासादरम्यान वैमानिकावर कुऱ्हाडीनं हल्ला करून विमानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती युएईचे महाधिवक्ता काउन्सिलर डॉ हमाद सैफ अल शमसी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये एका क्षेपणास्त्राचा मारा झालेल्या कुवेती टँकरवरच्या 5 भारतीय खलाशांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. ओमानमधल्या भारतीय दूतावासानं ही माहिती दिली असून ओमानच्या अधिकाऱ्यांनी या बचावकार्यात केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान आतापर्यंत अनेक भारतीय खलाशांना हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची संख्या वाढवण्यात आजही यशस्वी ठरले. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ एका स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू बनली आहे. भारतीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या पदकासह ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार पुरुष क्रिकेटमध्येही भारतानं पाकिस्तानला धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं पाकिस्तानसमोर 212 धावांचं लक्ष ठेवलं आहे. त्यापूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकात 6 बाद 211 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ निर्धारित 20 षटकात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 192 धावाच करू शकला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकव्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोमदेव रामला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. भारतीय कुस्तीगीर अमन सेहरावत यानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तर अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दीपक पुनिया यानं पुरुषांच्या 97 किलो वजनी गटाच्या तर सागर जगलान यानं 74 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता हे दोघेही कांस्य पदकासाठी लढणार आहेत. महिलांच्या 65 किलो वजनी गटात मात्र महिला कुस्तीगीर मनीषा भानवालचं आव्हान संपुष्टात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या महिला हॉकी संघाच्या सदस्यांना प्रत्येकी 11 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असल्याची घोषणा ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केली आहे. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. भारताची एकूण पदक संख्या 81 झाली असून यात 19 सुवर्ण, 26 रौप्य आणि 36 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. फ्लाय दुबई विमानातली झटापट दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा युएईच्या तपास पथकाचा निष्कर्ष. अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो यानंतर ऐकूया जिल्हा वार्तापत्र अहिल्यानगर.
1: श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात एव्हिएशन पार्कच्या माध्यमातून 4,000 तरुणांना रोजगाराच्या संधी, भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर प्रशासन यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार आणि जिल्ह्यातील 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुख यांना शिक्षक पुरस्कार प्रदान, यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी.

आठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमध्ये देशातल्या सर्वात मोठ्या एव्हिएशन पार्कची उभारणी केली जात आहे. निबे ग्रुपच्या तसंच संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातून 4000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तसंच पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागात 5000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक येणार आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनुसार पूर्वी परकीय देशांवर अवलंबून असलेली संरक्षण उत्पादनं आता देशातच तयार होत असून गणेश निबे यांच्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा देशाच्या औद्योगिक नकाशावर नाव कोरत असल्याचा सार्थ अभिमान पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्य शासनाच्या कौशल्य उद्योजकता विकास विभागाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ अभियानाचं आयोजन करण्यात आलं. लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या रोजगार महाकुंभात 55 राष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला असून 5000 अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर प्रशासन यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे भुईकोट किल्ल्याच्या विकासकामांना आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भुईकोट किल्ला हा अहिल्यानगरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा महत्वपूर्ण ठेवा आहे. किल्ल्याच्या संवर्धनासोबतच परिसराचा नियोजनबद्ध विकास, आवश्यक पायाभूत सुविधा आणि पर्यटनाच्या दृष्टीनं उपलब्ध असलेल्या विविध शक्यतांचा विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या सामंजस्य करारामुळे विकासकामांसाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून फुले हरित अभियान हा त्यापैकी एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 10 जिल्ह्यांमध्ये दरवर्षी हे अभियान राबवण्यात येईल. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड तसंच संवर्धन करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याचा विचार असल्याचं कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी सांगितलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठात फुले हरित अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ कुलगुरू डॉ विलास खर्चे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जैवविविधतेचं संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवडीचं महत्व अनन्यसाधारण असल्याचंही ते म्हणाले. शिक्षक दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुख यांना प्रवरानगर इथल्या डॉ धनंजय गाडगीळ सभागृहात पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. शिक्षकांनी बदलत्या काळाचं वास्तव लक्षात घेऊन तळागाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानासह शिक्षण देण्याचे प्रयत्न सातत्याने करायचं आवाहन विखे पाटील यांनी केलं. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास अर्थात सारथी संस्थेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 122 कोटी 34 लाख आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या कामाला गती मिळेल तसंच शिक्षण आणि व्यवसायासाठी भरीव मदत करण्यात आली असल्याची माहिती डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 500 विद्यार्थी आणि 500 विद्यार्थिनी अशा एकूण 1000 विद्यार्थी क्षमतेच्या 8 भव्य वसतिगृहांच्या उभारणीचं काम आता पूर्ण होत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा कुणबी आणि मराठा कुणबी समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध शैक्षणिक तसंच सामाजिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील अधिकारी तसंच कर्मचारी यांना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणारे कनिष्ठ अभियंता शैलेश साबळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागात काम केलं आहे. तर श्रोतेहो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 3 उमेदवार जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मोसमी पावसाची माघार. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत शिकागो इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आतापर्यंत 31 विकसित आणि विकसनशील देशांशी मुक्त व्यापार करार झाले असून त्यात लवकरच भर पडेल असं त्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय निर्यातदारांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामध्ये अमेरिकेतल्या भारतीय समुदायानंही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वेगानं बदलणाऱ्या जगात आर्थिकदृष्ट्या टिकून राहण्यासाठीही सामाजिकदृष्ट्या टिकाव धरणं आवश्यक असून त्याकरता सर्वसमावेशकता अंगीकारावी लागेल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. बदलत्या काळातली सक्षमता ही या परिषदेची संकल्पना आहे. सहमती, समावेशकता आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन धोरण निर्मिती केली तर लोकशाही आणि विकास

विकास एकत्र पुढे जाऊ शकतात असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देखील उपस्थित होते. स्थिर आणि सक्षम वित्तीय व्यवस्थेशिवाय आर्थिक विकासाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेता येणार नाही यावर मल्होत्रा यांनी भर दिला. भारत हा आता केवळ जहाजांचा खरेदीदार राहिला नसून जहाज बांधणी हे आपलं ध्येय आहे असं केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाला जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि जलवाहतुकीसाठी सक्षम बनवण्यात कंपनीनं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ड्रोन दीदी योजनेविषयी.
1: ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठीचं महत्वाचं पाऊल केंद्र सरकारनं ड्रोन दीदी योजनेच्या स्वरूपात उचललं. शेती करणाऱ्या महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या योजनेबद्दलची माहिती दिली.
2: आज कई ऐसी महिलाएं हैं जो खेतों के साथ ही अब आसमान की ऊंचाइयों पर काम कर रही. जी हाँ, आपने सही सुना. अब गांव की महिलाएं ड्रोन दीदी बनकर ड्रोन उड़ा रही हैं और उससे खेती में नई क्रांति ला रही है.
1: नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं ड्रोन दीदी योजनेला मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत 1,261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार देशभरातल्या निवडक महिला शेतकऱ्यांना 15,000 कृषी ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. स्वतःच्या शेताचं ड्रोनद्वारे निरीक्षण किंवा फवारणी करण्याबरोबरच या महिलांना ड्रोन सेवा इतरांना उपलब्ध करून देता येते. कोणत्याही शेतावर पाहणी किंवा फवारणीसाठी या ड्रोन दीदी सेवा भाड्याने देऊ शकतात. या उपकरण आणि सेवेसाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदींना 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं. त्या पुढच्या खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. ग्रामीण भागात महिलांच्या उपजीविकेसाठी आणि उत्पन्नासाठी या योजनेमुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचं स्थान अधिक मजबूत होत आहे.
0: विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं 3 उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून आमदार अभिजित वंजारी तसंच पुणे शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी येत्या मंगळवारपर्यंत म्हणजेच 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे तर 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान 23 ऑक्टोबरला होणार आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुका लढवणार आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवार देईल असं काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची संख्या वाढवण्यात आजही यशस्वी ठरले. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ एका स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू बनली आहे. अमरावतीची भारतीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या पदकासह ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुमनं आनंद व्यक्त केला.
3: जर्नी तो बहुत हार्डवर्किंग रही है अभी तक और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आर्चरी शुरू की थी. उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर रिकअप लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए. और बीच में तो बहुत डाउनफॉल था. मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे. फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है. स्ट्रेंथ में भी बहुत मतलब मेहनत करके सब कुछ लाया है.
0: पुरुष क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेलं 212 धावांचं लक्ष्य गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्यपदक जिंकलं. भारतीय कुस्तीगीर अमन सेहरावत यानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तर अंतिम पांघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या

0: आकाशवाणीच्या युवा वाणी कार्यक्रमात मी नेहा
1: आणि मी दर्शन आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आता स्टुडिओला येण्यासाठी मी जेव्हा घरातून निघालो तेव्हा आमच्या बाजूच्या मावशी त्यांच्या घरी खूप साफसफाई झाडू बिडू काढून मस्त स्वच्छता करत होत्या.
0: अच्छा. अरे हो, नवरात्र नाही काय आता काही दिवसातच, म्हणून करत असतील त्या. भांडी वगैरे घासून ठेवणं, साफसफाई करणं, अरे माझ्या आईने पण सुरू केलंय.
1: अच्छा. नाही ते छानच आहे, पण मग मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना विचारलं, मावशी हे काय हो?
0: हे काय म्हणजे? तुला दिसत नव्हतं का ते त्यांच्या घराची स्वच्छता करत होते म्हणून?
1: ते तर दिसत होतं ग, पण त्या जे त्यांच्या घराचा कचरा आमच्या घरासमोर टाकत होत्या मी त्याबद्दल बोलत होतो.
0: अच्छा, असं होय. मग रे, मग काय बोलल्या त्या?
1: मग काय नाही, म्हणे तिकडच्या दिशेले वारा होता म्हणून येऊन गेला शिन कचरा तिकडे. जाऊ दे, जाईल म्हणे पुढे परत.
0: वा वा वा, मावशी जोमात आणि दर्शन भाऊ कोमात. अरे हे असंच असतं, आपल्या घरातून किंवा आपल्या जवळून कचरा आपण फेकला की झाली स्वच्छता, पण नेमका कचरा कुठे टाकू नये हे लोकांना कधी कळेल कुणास ठाऊ. पण हा स्वच्छतेचा आणि कचऱ्याचा काय विषय आणलास रे तू अचानक? की सहज किस्सा सांगितला?
1: सहज सांगितला, पण योगायोगच आहे ना. काल महात्मा गांधींची जयंती देशभरात नवे नवे तर जगभरात साजरी झाली आणि त्यानिमित्त आता स्वच्छता महा पण सुरू आहे, म्हणून जरा याविषयी बोलायचं होतं आपल्या मित्रांशी. तर हा किस्साही आज घडला म्हणून विषय निघाला.
0: अच्छा. नाही पण हा विषय खूप गंभीर आणि तितकाच महत्वाचाही आहे. आणि याचा संबंध आपल्या घराशी, आपल्या रस्त्यांशी, आपल्या गावाशी आणि आपल्या शहराशी आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या विचारांशी देखील आहे.
1: अगदी खरं. पण खरं सांगायचं तर स्वच्छता म्हणजे फक्त झाडू हातात घेणं नाही, स्वच्छता म्हणजे सवय, शिस्त आणि जबाबदारी.
0: आणि या स्वच्छतेच्या विचारांना आपल्या राष्ट्रपित्याने खूप महत्व दिलं होतं, महात्मा गांधींनी.
1: हो, 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती आपण साजरी केली. गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाच्या विचारांसोबतच स्वच्छतेलाही त्यांच्या जीवनात विशेष स्थान होतं.
0: गांधीजींसाठी स्वच्छता ही केवळ बाह्य गोष्ट नव्हती, शरीराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता आणि मनाची स्वच्छता या सगळ्यांचा त्यांनी आग्रह धरला.
1: गांधीजींच्या जीवनाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, ते केवळ बोलत नसत तर स्वतः कृती करत असत.
0: हो. आश्रमात स्वच्छतेची कामं ही कुणा एका व्यक्तीची जबाबदारी नसून सर्वांची जबाबदारी आहे, असा त्यांचा दृष्टिकोन होता.
1: आणि आज आपण काय करतो, कचरा हातात आहे, समोर कचरापेटी आहे, कचरापेटी अगदी 2 पावलांवर आहे आणि तरीही
0: वाऱ्याची दिशा योग्य आहे का असा विचार करून कचरा रस्त्यावर.
1: आणि मग म्हणायचं, शहर स्वच्छ का नाहीये?
0: गांधी

0: मोदींच्या विचारांचा गाभा अगदी साधा आहे, आपण बदललो तर समाज बदलेल.
1: आपण नेहमी म्हणतो ग्रामपंचायतीने नगरपालिकेने रस्ते स्वच्छ ठेवायला हवेत.
0: नक्कीच प्रशासनाची जबाबदारी आहे,
1: पण त्याच वेळी आपली ही जबाबदारी आहे ना.
0: हो, प्रशासनाने कचरा पेटी ठेवली आणि आपण तिच्या बाजूला कचरा टाकला तर स्वच्छता कशी होणार ना.
1: कचरा पेटीचा उपयोग कचरा गोळा करण्यासाठी असतो,
0: कचरा पेटीच्या आजूबाजूला कचरा टाकण्यासाठी नाही.
1: म्हणून मित्रांनो, ही स्वच्छता मोहीम जर आपण सिरियसली हाती घेतली तरच आपण गांधीजींचं स्वप्न पूर्ण करू शकतो.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छतेचा संदेश व्यापकपणे पोहोचवण्यासाठी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान, जनजागृती कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात आणि 2 ते 31 ऑक्टोबर हा स्वच्छता माह आता पाळला जातोय.
0: मित्रांनो, 2 ते 31 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता माह पाळण्याचा हा संकल्प म्हणजे केवळ काही दिवस झाडू हातात घेण्यापुरता मर्यादित नसावा. स्वच्छता माहाचा खरा उद्देश आहे स्वच्छतेची सवय निर्माण करणे.
1: आणि ती सवय कशी लागते?
0: छोट्या छोट्या कृतींनी. मित्रांनो, महात्मा गांधींचं स्वच्छतेच्या बाबतीत बारीक लक्ष असायचं. एखादी वस्तू अस्वच्छ असली तर ते समोरच्या माणसाला टोकण्यापेक्षा स्वतः ते साफ करत असत.
1: आणि मित्रांनो, अशीच एक घटना गांधीजींच्या सहयोगी आणि पर्सनल असिस्टंट असलेल्या मनू गांधी यांच्या अनुभवातली आहे. ही घटना आहे पश्चिम बंगालमधील नौखालिया गावातली. तर गांधीजींचा हा स्वच्छतेचा किस्सा आपण ऐकूया.
2: नौखालीचे रस्ते पायवाटेपेक्षा लहान होते. काही काही रस्ते तर इतके अरुंद असत की बापूंना पुढे आणि मला मागे चालावं लागे. माझा आधार नसला की त्यांना काठीचा आधार घ्यावा लागायचा. वाटेल त्या ठिकाणी पडलेली घाण बापूंना फारच अस्वस्थ करे. त्यांना उघड्या पायांनी त्या घाणेरड्या रस्त्यानं जावं लागे. आजूबाजूला मल, थुंकी, कचरा आदी पडलेला असायचा. त्यांना झाडाची पाने घेऊन तो साफ करताना पाहून मी स्तब्धच झाले. रागाने मी त्यांना विचारलं, बापूजी तुम्ही मला का लाजवताय? मी इथे मागेच होते ना, मग मला सांगण्याऐवजी तुम्हीच ती साफ करताय? तेव्हा हसतच बापूजी म्हणाले,
3: अग अशी कामं करण्यात मला किती आनंद वाटतो याची तुला कल्पना करता येणार नाही. बोलण्यापेक्षा करून टाकणे यात मला कमी कष्ट होतात.
2: मी म्हटलं, हो पण गावातले लोक पाहत आहेत, त्याचं काय? बापू म्हणाले,
3: तू बघ, उद्यापासून मला असे घाणीने भरलेले रस्ते साफ करण्याची जरूरच भासणार नाही. कारण लोकांना हे कळलंय की असं काम करणं हे हलकेपणाचं नाही आहे.
2: मी म्हणाले, समजा उद्या ही घाण साफ झाली पण परवा पुन्हा रस्ता जसा होता तसाच झाला तर? तेव्हा तुम्ही काय कराल? ते लगेचच उत्तरले,
3: तर मी तुला बघायला पाठवीन. रस्ता तसाच घाणीने भरलेला असला तर स्वतः साफ करायला येईन.
2: आणि खरंच तसंच घडलं. दिवसा मी बघायला गेले तर रस्ता घाणीने भरला होता, पण बापूंना सांगायला न जाता मी तो स्वतःच झाडून स्वच्छ केला. नंतर त्यांना म्हणाले, मी रस्ता स्वच्छ केला, माझ्यासोबत गावातले लोकही होते आणि त्यांनी मला वचन दिलंय की उद्या तुम्ही यायची गरज नाही, आम्हीच रस्ता स्वच्छ ठेवू.
1: गांधीजींचं स्वच्छतेचं धोरणही अजबच होतं. चळवळ स्वातंत्र्याची असो वा स्वच्छतेची, ते कायम पुढे आणि प्रामाणिक असायचे.
0: आणि असाच प्रामाणिकपणा ठेवायची आपली आज जबाबदारी आहे. जसं की सार्वजनिक ठिकाणी कचरा कचरा पेटीत टाकणे आणि घराचा कचरा कचरा गाडीत टाकणे,
1: ओला आणि सुका कचरा वेगळा करणे,
0: प्लास्टिकचा अनावश्यक वापर कमी करणे,
1: सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आणि सर्वात महत्वाचं, मी एकटा काय करू हा प्रश्न सोडून मी आज काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारणे. नेहा, मला एक सांग, काही लोक घरात इतकी स्वच्छता ठेवतात की घरात पडलेला एक छोटासा कागद दिसला तरी त्यांना चैन पडत नाही.
0: हो,
1: पण तीच व्यक्ती घराबाहेर पडली की त्या व्यक्तीच्या हातातला कागद रस्त्यावर कुठेही फेकला जातो.
0: हीच मानसिकता बदलण्याची आज गरज आहे. घर स्वच्छ आणि रस्ता घाण हे योग्य नाही. आपली खोली स्वच्छ आणि शाळेचा परिसर घाण हे योग्य नाही. आपलं दुकान स्वच्छ आणि दुकानासमोरचा रस्ता घाण हे देखील योग्य नाही.
1: कारण स्वच्छता ही फक्त आपल्या घराची नाही तर ती सार्वजनिक संस्कृतीची बाब आहे.

0: गांधीजींच्या विचारात श्रमाला फार मोठं स्थान होतं. कोणतंही काम लहान नाही ही भावना त्यांनी रुजवली.
1: आज आपण स्वच्छतेचं काम करणाऱ्या व्यक्तीकडे कसं पाहतो याचाही विचार करायला हवा.
0: जो आपल्या परिसरातील कचरा साफ करतो तो समाजासाठी महत्वाचं काम करत असतो.
1: पण त्याचा आदर करणं इतकंच महत्वाचं म्हणजे आपण कचरा कमी करणं.
0: अगदी.
1: आपण कचरा निर्माण करायचा, तो रस्त्यावर टाकायचा आणि मग सफाई कर्मचारी तो उचलणार, म्हणजे आपण चुकीचं काम करायचं आणि दुसऱ्याने त्याची शिक्षा भोगायची.
0: नाही.
1: म्हणून गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांचा खरा अर्थ आहे स्वच्छता स्वतःपासून सुरू करणे.

0: या छानशा गाण्यानंतर आता पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो.
1: स्वच्छतेच्या या प्रवाहात एक महत्वाचं नाव समोर येतं, ते म्हणजे संत गाडगेबाबा यांचं. स्वच्छता ही खरी सेवा आणि स्वच्छ गाव हेच खरे देवालय, हा संदेश आपल्या कृतीतून देणारे महान समाज सुधारक म्हणजे संत गाडगेबाबा.
0: गाडगेबाबा गावोगावी फिरत असत. एखाद्या

0: गावात पोहोचल्यावर ते सर्वप्रथम हातात झाडू घेऊन रस्ते गटारे आणि परिसर स्वच्छ करायचे. त्यानंतरच ते लोकांना उपदेश करायचे.
1: त्यांच्या मते केवळ मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्यापेक्षा आपला परिसर स्वच्छ ठेवणे, गरजूंची सेवा करणे आणि समाज हिताचे काम करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. ते लोकांना अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देत.
0: आधी केले मग सांगितले असं गाडगेबाबांचं धोरण होतं आणि युवकांच्या बाबतीत तर ते खूप स्पष्ट होते.
1: दर्शन, युवकांवरून आठवलं, युववाणी म्हणजे युवकांचा आवाज. त्यामुळे स्वच्छतेच्या विषयात युवकांची भूमिका काय असावी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. बरं,
0: अगदी खरंय. आजचा युवक सोशल मीडियावर एका मिनिटात हजारो लोकांपर्यंत संदेश पोहोचवू शकतो.
1: म्हणजे एक स्वच्छतेचा चांगला संदेश,
0: एक फोटो,
1: एक छोटासा व्हिडिओ
0: आणि हजारो लोकांपर्यंत जनजागृती.
1: पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी.
0: कोणती?
1: फक्त स्वच्छता अभियानाचा फोटो सोशल मीडियावर टाकून उपयोग नाही.
0: म्हणजे फोटोमध्ये हातात झाडू आणि फोटो काढल्यावर झाडू बाजूला.
1: हो, स्वच्छता ही फोटोसाठीची कृती नसून जीवनशैली झाली पाहिजे.
0: स्वच्छता म्हणजे फक्त कचरा उचलणं नाही, त्याचा संबंध पर्यावरणाशीही आहे.
1: प्लास्टिकचा अतिरेक, कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट, पाण्याचं प्रदूषण, सार्वजनिक ठिकाणी घाण, या सगळ्यांचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होत असतो.
0: आणि पर्यावरणाचा परिणाम शेवटी आपल्या जीवनावरच होतो.
1: म्हणूनच कचरा कमी करा, वस्तूचा पुनर्वापर करा, प्लास्टिकचा वापर कमी करा, पाणी वाचवा, वृक्षांचे संरक्षण करा आणि सार्वजनिक ठिकाणे आपलीच आहेत या भावनेनी त्यांची काळजी घ्या.
0: नेहा, आपण बाह्य स्वच्छतेबद्दल खूप बोललो, पण गांधीजींच्या विचारांमध्ये आणखी एक स्वच्छता आहे.
1: हो, मनाची स्वच्छता.
0: मनात द्वेष, मत्सर, अहंकार, असूया ठेवून बाहेरचा परिसर स्वच्छ केला तर
1: मग अर्धी स्वच्छता झाली ना.
0: बरोबर, म्हणून मन स्वच्छ ठेवणं ही तितकंच गरजेचं आहे.
1: दुसऱ्याबद्दल आदर, मतभेद असतील तर संवाद, चूक झाली तर ती मान्य करण्याची तयारी आणि दुसऱ्याला मदत करण्याची भावना,
0: ही सुद्धा एक प्रकारची स्वच्छताच आहे. ती म्हणजे विचारांची स्वच्छता.
1: आजपासून एक आठवडा स्वतःकडून स्वच्छतेच्या 5 सवयी पाळायच्या.
0: पहिली, कचरा रस्त्यावर टाकणार नाही.
1: दुसरी, ओला आणि सुका कचरा वेगळा करणार.
0: तिसरी, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणार.
1: चौथी, आपल्या घराबरोबरच आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणार.
0: आणि पाचवी,
1: इतरांना दोष देण्याआधी स्वतः उदाहरण घालून देणार.
0: वा, ही झाली खरी गांधीगिरी. 2 ऑक्टोबरला आपण गांधीजींची जयंती साजरी करतो,
1: पण गांधीजींच्या विचारांना खरी आदरांजली फक्त त्यांच्या प्रतिमेला हार घालून होत नाही,
0: तर त्यांच्या विचारांपैकी एखादा विचार आपल्या जीवनात उतरवून होतो.
1: स्वच्छतेचा विचारही त्यापैकी एक.
0: 2 ते 31 ऑक्टोबरचा स्वच्छता माह हा केवळ एक कार्यक्रम नाही,
1: तर तो स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची संधी आहे.
0: कारण स्वच्छ रस्ता सरकार बनवत नाही,
1: स्वच्छ रस्ता आपण सगळे मिळून बनवतो.
0: स्वच्छ शाळा केवळ सफाई कर्मचारी बनवत नाही,
1: ती विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शाळा मिळून बनवतात.
0: आणि स्वच्छ शहर केवळ महानगरपालिका बनवत नाही,
1: तर ते नागरिक आणि प्रशासन मिळून बनवतात.
0: आणि स्वच्छ भारत
1: तो आपण सगळे मिळून घडवतो.
0: चला तर आज एक छोटासा संकल्प करूया.
1: मी स्वतः कचरा करणार नाही.
0: मी इतरांनी केलेला कचरा पाहून केवळ तक्रार करणार नाही, तर शक्य असेल तेव्हा योग्य कृती करेन.
1: मी सार्वजनिक ठिकाणांना माझ्या घरा इतकंच महत्व देईल.
0: मी स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करेल.
1: आणि सर्वात महत्वाचं, स्वच्छता ही केवळ मोहीम नाही, ती आपली जीवनशैली आहे.
0: गांधीजींच्या विचारांना विनम्र अभिवादन करूया.
1: स्वच्छतेचा संकल्प आणि सुंदर भारताच्या निर्मितीसाठी शुभेच्छा देऊया आणि वळूया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण नेहा पवार.
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तर मित्रांनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा. आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: तर मित्रांनो, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
0: गुड बाय.
1: ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात. आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

देखो

0: वाह दादा, आपने अद्भुत गाया। अब तो लग रहा है कि बस
1: के लिए सबसे सही आरटीआई, इससे बेहतर कुछ नहीं।
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस आरपीएलआई की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
3: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल। 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या। voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध।
4: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात। अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे।
5: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं।
4: आम्ही साऱ्याजणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली

0: स्वागत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हे कौटुंबिक श्रोते का अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर।
1: श्रोते हो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार आहे।

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्ण पदकं. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्ण. एआयसह इतर डिजिटल मंचांवर मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. गेल्या वर्षी झालेल्या जलस्रोतांच्या गणनेत राज्यातल्या जलस्रोतांमध्ये 6 वर्षात 4 पट वाढ. मुंबईतल्या कालच्या आंदोलन प्रकरणी सीजेपीच्या अभिजित दिपकेंसह सुमारे 500 जणांविरोधात गुन्हा दाखल. आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. यासह या स्पर्धेतलं भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं असून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत एकंदर 85 पदकं पटकावली. यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत 169 सुवर्ण पदकांसह एकंदर 341 पदक जिंकून चीन पहिल्या, तर 83 सुवर्ण पदकांसह एकंदर 268 पदक जिंकून जपान दुसऱ्या आणि 38 सुवर्ण पदकांसह एकंदर 149 पदक जिंकून दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या हॉकीमध्ये भारतीय संघानं आज मलेशियावर 5-1 अशी मात करत सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकलं. या विजयामुळे भारतीय पुरुष संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. महिला हॉकी संघानं कालच सुवर्णपदक पटकावलं होतं. क्रिकेटमध्ये पुरुषांच्या संघानं पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेल्या 212 धावांचं लक्ष्य गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ 1 स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू ठरली आहे. महिला गोल्फ सांघिक स्पर्धेत आदिती अशोक, प्रणवी उर्स आणि दीक्षा डागर यांनी रौप्य पदक पटकावलं. अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिने महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या यशामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुम म्हणाली,
2: मी तो बहुत हार्ड वर्किंग रही है अभी तक, अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आर्चरी शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर रिकअप लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए, और बीच में तो बहुत डाउनफॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत मेहनत करके सब कुछ लाया है.
1: कुस्तीगीर अमन सेहरावत याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कोरियन प्रतिस्पर्ध्याला हरवून सुवर्णपदक जिंकलं. अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं, तर दीपक पुनिया यानं 97 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान याने पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
0: आशियाई स्पर्धांमध्ये यंदा भारतानं तिसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. नवी दिल्लीत 1951 झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धेत भारताला 15 सुवर्ण आणि 16 रौप्य पदकं मिळाली होती. 2022 चीनच्या हांगझू इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं सर्वाधिक 107 पदकांची लयलूट केली होती. यात 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश होता. त्याखालोखाल 2018 जकार्ता इथं झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतानं 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकंदर 69 पदकं मिळवली होती. मराठी एआयच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या

क्षेत्रात मराठीचा प्रभाव वापर वाढवण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते मुंबईत बोलत होते. डिजिटल माध्यमांवर मराठीतली माहिती आणि ज्ञानसामग्री उपलब्ध करून देणं तसंच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर दर्जेदार मराठी कंटेंट मोठ्या प्रमाणात निर्माण करणं गरजेचं आहे असं त्यांनी नमूद केलं. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी शासन नेहमीच पाठबळ देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्य शासनाच्या प्रकाशित मराठी शब्दकोशात सध्या सुमारे 3 लाख शब्द आहेत. त्याच्या पुढच्या आवृत्त्या तयार करून शब्दसंपदा 13 लाख शब्दांपर्यंत नेण्याचं काम करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी बोली भाषांमधलं साहित्य, लोकपरंपरा आणि भाषिक वैशिष्ट्य जतन करण्याची गरजही व्यक्त केली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र उभारण्याबरोबरच पुढील विश्व मराठी साहित्य संमेलनही लंडनमध्ये आयोजित केलं जाणार आहे अशी माहिती उपमुख्य

परंपरा आणि भाषिक वैशिष्ट्य जतन करण्याची गरजही व्यक्त केली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र उभारण्याबरोबरच पुढील विश्व मराठी साहित्य संमेलनही लंडनमध्ये आयोजित केलं जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातल्या विविध बोलीभाषांचे 100 कोश आणि 9 ठिकाणी मराठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याचं काम सुरू आहे अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. देशात 2025 झालेल्या जलस्रोतांच्या गणनेत महाराष्ट्रात 4,74,000 जलस्रोत आढळले असून गेल्या गणनेच्या तुलनेत यामध्ये 4 पटींनी वाढ झाली आहे. राज्यात 2017-18 गणनेत 97,062 जलस्रोत होते, त्या तुलनेत यंदा 4,74,548 जलस्रोत नोंदवण्यात आले. यापैकी जवळपास 99.72% जलस्रोत ग्रामीण भागात आहेत, तर एकंदर जलस्रोतांमध्ये तलावाचा वाटा 61.68% आहे. महाराष्ट्रात वापरात असलेल्या जलस्रोतांपैकी 98% जलस्रोत प्रामुख्यानं सिंचनासाठी वापरले जातात. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्येही जलस्रोतांची संख्या वाढली आहे. सहकार आणि पणन प्रशासक मंडळानं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळ नियुक्त केलं आहे. भाजपा नेते आणि नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर माजी आमदार बाळासाहेब सानप तसंच सचिन ढिकले आणि बापू पिंगळे यांची सदस्यपदी निवड झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सुमारे 500 आंदोलकांविरोधात पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले. सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, गर्दी जमवणं, घोषणाबाजी करणं आणि ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याबद्दल हे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पुण्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी MPSCच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. काही विद्यार्थी लालबहादूर शास्त्री रस्त्यावर आंदोलन करत आहेत, तर काही विद्यार्थी गुरुवारी संध्याकाळपासून SM जोशी पुलावर आमदार रोहित पवार यांच्याबरोबर आंदोलनाला बसले आहेत. ही परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्न पद्धतीने घ्यायच्या मागणीवर शास्त्री रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांनी भर दिला आहे, तर जोशी पुलावरच्या आंदोलकांनी या मागणीबरोबरच MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था CBI ₹4,000 crore आर्थिक फसवणुकीच्या आरोपावरून रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीचे 2 माजी अधिकारी आणि LIC एका माजी अधिकाऱ्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने 2022 आणलेल्या अपरिवर्तनीय रोख्यांपैकी 1,500 crore रोखे चुकीच्या माहितीच्या आधारे LIC विकत घेतले होते. ती रक्कम पुढे रिलायन्स समूहाच्या इतर कंपन्यांकडे वळवण्यात आली, त्यामुळे LIC मोठा तोटा झाला असं CBI आतापर्यंतच्या तपासात आढळलं आहे. मुंबईच्या हंजेर बायोटेक कंपनीच्या संचालक आणि हमीदारांनी पंजाब नॅशनल बँकेची सुमारे 94 crore फसवणूक केल्याचा गुन्हा CBI दाखल केला आहे. बँकेकडून तक्रार मिळाल्यानंतर गुरुवारी CBI या कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकून पुरावे गोळा केले होते. हंजेर बायोटेक कंपनीनं पंजाब नॅशनल बँकेकडून 135 crore कर्ज घेतलं होतं, पण त्यानंतर ती रक्कम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने इतरत्र वळवली असा त्यांच्यावर आरोप आहे. यासंबंधात पुढे तपास सुरू असल्याचं CBI म्हटलं आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका बालकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला वनविभागानं आज जेरबंद केलं. जलसेवा संकल्प अभियानात चंद्रपूर जिल्ह्यात आज जलदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या जलदिंडीतून जलसंवर्धन, पाणी बचत आणि उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीनं आणि कार्यक्षम वापर करण्याचा संदेश देण्यात आला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिज समोर विजयासाठी 352 धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 5व्या षटकात 1-41 धावा झाल्या होत्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 षटकात 7-351 धावा काढल्या. शुभमन गिल 1 धाव काढून तर विराट कोहली 0 बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताचा डाव सावरला. ऋतुराजनं 57 धावा काढल्या तर रोहित शर्माचं

0: शतक थोडक्यात हुकलं आणि तो 92 धावा काढून बाद झाला. केएल राहुलनं नाबाद 129 धावा झळकवल्या. वेस्ट इंडीजकडून जेडन सील्सनं 3, किमो पॉलनं 2, तर गुडाकेश मोती यानं एका खेळाडूला तंबूत धाडलं. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2 ते 3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्ण. एआय सह इतर डिजिटल मंचांवर मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. गेल्या वर्षी झालेल्या जलस्रोतांच्या गणनेत राज्यातल्या जलस्रोतांमध्ये 6 वर्षात 4 पट वाढ. मुंबईतल्या कालच्या आंदोलन प्रकरणी सीजेपीच्या अभिजित दिपकेंसह सुमारे 500 जणांविरोधात गुन्हा दाखल. आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
3: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
2: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
4: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
5: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
4: सादर करते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
6: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. यावर्षी महाराष्ट्रात अपुऱ्या पावसामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारनं 358 पैकी 284 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. या स्थितीचा आढावा आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या उपाययोजनांविषयी आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेऊया. श्रोते हो, यंदा मान्सूनचा पाऊस अत्यंत कमी आणि खंडित पडल्यामुळे तसंच एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातला जवळपास 75% जास्त भाग दुष्काळाच्या छायेत आला आहे. हा गेल्या 25 वर्षातला सर्वात गंभीर दुष्काळ मानला जात आहे. मान्सूनच्या सुरुवातीला काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं, तर आता गेले 2 महिने पावसाचा टिपूस नसल्यानं पिकं होरपळली. राज्यातल्या या दुष्काळी परिस्थितीविषयी माहिती देत आहेत दैनिक लोकसत्ताचे कृषी पत्रकार दत्ता जाधव. हो।
1: महाराष्ट्रासह देशात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर हे 4 महिने पावसाळ्याचे मानले जातात. या काळात झालेल्या पावसावर खरीप आणि रब्बी हंगाम अवलंबून असतो. शिवाय ग्रामीण भागापासून शहरापर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची तजवीज सुद्धा याच 4 महिन्याच्या पावसाळ्यात होते. महाराष्ट्रात या 4 महिन्यात 994.5 मिमी पाऊस पडतो. यंदा 804.4 मिमी पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत 19% कमी पाऊस झाला आहे. यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा गेला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सक्रिय झाला. अखेरपर्यंत मुसळधार पाऊस होऊन नदी नाले ओढे तुडुंब भरले, धरणे भरून वाहिले. जुलै अखेरनंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिने पावसाचे खंड पडले. अपवाद वगळता राज्यात फारसा पाऊस झाला नाही. यामुळे हवेत बाष्पाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे राज्यभरात वातावरणात कोरडेपणा जाणवत आहे. तापमान 36-37 अंशांवर गेलेलं आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना कोरडा गेल्यामुळे जुलै महिन्यात पेरणी केलेली पिके वाळून गेली आहेत. प्रामुख्याने सोयाबीन, जे राज्यात सरासरी 50 लाख हेक्टरवर होतं, ते बहुतांशी वाळून गेले आहे. त्याखालोखाल मूग उडीद सारखी कडधान्य पिके वाळून गेली आहेत. सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस सुरू होईल आणि उरलेली पिके वाचतील. प्रामुख्याने तूर आणि कापूस पिकाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, पण परतीचा पाऊस सुद्धा अपेक्षित पडताना दिसत नाही. त्यामुळं यंदाचा महाराष्ट्राचा खरीप हंगाम अत्यंत धोक्यात आलेला आहे. पिके वाळून गेलेली आहेत. साधारण दिवाळीपर्यंत जो सध्याचा उपलब्ध चारा आहे तो जनावरांना पुरू शकतो. दिवाळीनंतर चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई महाराष्ट्रभर जाणवू शकते. ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीपासून अनेक लोकप्रतिनिधींनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. सरकारने अखेर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळी उपाययोजनांच्या कामांना गती दिली.
0: श्रोते हो, राज्यातल्या दुष्काळ व्यवस्थापनामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 हे 2 महत्वाचे शास्त्रीय निकष वापरले जातात. दुष्काळ घोषित करण्याच्या प्रक्रियेत ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 हे सुरुवातीचे महत्वाचे टप्पे असतात. ट्रिगर 1 हा दुष्काळ जाहीर करण्याचा पहिला शास्त्रीय टप्पा असतो, जो प्रामुख्याने पर्जन्यमानातल्या तुटीवर आणि पावसाच्या खंडावर आधारित असतो. ट्रिगर 2 माध्यमातून प्रभावित क्षेत्रांमध्ये दुष्काळाची प्रत्यक्ष तीव्रता तपासली जाते. दुष्काळ जाहीर करण्याच्या या निकषांविषयी दैनिक लोकसत्ताचे कृषी पत्रकार दत्ता जाधव यांच्याकडून जाणून घेऊ.
1: केंद्र सरकारने 2016 दुष्काळ संहिता जाहीर केली. या दुष्काळ संहितेच्या आधारेच राज्यात किंवा देशात दुष्काळ जाहीर केला जातो. महाराष्ट्र सरकारने जून 2018 या दुष्काळ संहितेच्या आधारे राज्यात दुष्काळ जाहीर करण्याचे दिशानिर्देश जारी केले, ज्याद्वारे यंदाचा महाराष्ट्रातील दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाऊस हा अत्यंत महत्वाचा घटक किंवा निकष मानला जातो. दुष्काळ जाहीर करताना 20% कमी पाऊस झाला म्हणजे सरासरीच्या तुलनेत 20% कमी पाऊस झाला तर सामान्य दुष्काळी स्थिती मानली जाते. 20-30% इतका कमी पाऊस झाला तर मध्यम दुष्काळ मानला जातो आणि 30% कमी पाऊस झाला तर गंभीर दुष्काळ मानला जातो. याबरोबर पेरणी क्षेत्रही महत्वाचे मानले जाते. राज्याचे जे सरासरी पेरणी क्षेत्र आहे त्या पेरणी क्षेत्राच्या तुलनेत 85% किंवा त्यापेक्षा कमी पेरणी झाली तर

0: सामान्य स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ मानला जातो. हेच पेरणी क्षेत्र 75% कमी असल्यास गंभीर दुष्काळ मानला जातो. यासह दुष्काळ जाहीर करताना पिकांची स्थिती कशी आहे, हवेतील आर्द्रता किती आहे, जमिनीमध्ये पुरेशी आर्द्रता आहे का याचाही आढावा घेतला जातो आणि त्यानुसार दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया राबवली जाते. यंदा राज्याच्या बहुतेक भागात पिके करपली आहेत, पण काही भागात पिके हिरवी दिसतात पण त्याला असणाऱ्या शेंगांमध्ये दाणे भरलेले नाहीत, तर अशा काळात उपग्रहामार्फत छायाचित्र घेऊन दुष्काळ जाहीर करण्याचा जो निकष आहे तो शिथिल केलेला आहे आणि प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्यक्ष पाहणीमध्ये जे निकष येतील, जे समोर येईल त्यानुसार दुष्काळ जाहीर करण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन जिल्हा पातळीवरून राज्यस्तरीय समितीकडे दुष्काळाचा अहवाल पाठवला जातो. ही समिती राज्य सरकारला अहवाल सादर करते, ज्यानुसार मध्यम स्वरूपाचा गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला जातो. पावसाळ्याच्या 4 महिन्यात 3 आठवड्याहून जास्त काळ पावसाचा खंड पडल्यास पिके करपतात, पिके वाळतात, त्यामुळे 33% जास्त पिकांचे नुकसान होते, असा अहवाल राज्याचे कृषी विभागाचे आयुक्त सरकारला पाठवतात. ही दुष्काळ जाहीर करण्याची पहिली कळ असते. यंदा 265 तालुक्यांमध्ये अशी स्थिती निर्माण झाल्याचा अहवाल आयुक्तांनी राज्य सरकारला पाठवला. त्याच्यानंतर राज्यात दुष्काळाची पहिली कळ लागू झाले. आता दुसऱ्या टप्प्यात कृषी ग्रामविकास महसूल विभागाचे कर्मचारी थेट शेतीच्या बांधावर जातात, प्रत्यक्ष पंचनामे करतात, उपग्रहाच्या मदतीने पिकांची स्थिती, जमिनीचा ओलावा या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि गंभीर, मध्यम आणि सामान्य स्थिती असे विश्लेषण केले जाते. दुसरी कळ लागू झाल्याचे ज्यावेळी जाहीर होते या दुसऱ्या ट्रिगरमध्ये दुष्काळ मध्यम स्वरूपाचा आहे की गंभीर स्वरूपाचा आहे हे स्पष्ट होते आणि जिल्हा स्तरावरचा अहवाल राज्याला प्राप्त होतो. राज्यस्तरीय दुष्काळ मूल्यमापन जी समिती आहे ती समिती या संदर्भाचा अहवाल सरकारला कळवते आणि सरकार सामान्य स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा किंवा गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करते. दुष्काळ गंभीर आहे की मध्यम स्वरूपाचा आहे त्यानुसार उपाययोजनांची दिशा निश्चित केली जाते. खरीप हंगामाची दुष्काळाची स्थिती साधारणतः 20 ऑक्टोबरपर्यंत निश्चित होते आणि रब्बी हंगामाच्या बाबतीत 20 मार्चपर्यंत दुष्काळाची स्थिती निश्चित होते. यंदा ऑगस्टपासून पावसाने खंड दिल्यामुळे सप्टेंबर महिन्यापासूनच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली, त्यामुळे राज्यात वातावरण तापले होते, दुष्काळाची मागणी करण्यामध्ये जोर आला होता. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी 5 ऑक्टोबरपासून दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला जोर आल्यामुळे सप्टेंबर अखेर म्हणजेच 25 सप्टेंबर 2026 रोजी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारण समिती स्थापन केली आहे. या समितीने पहिल्याच बैठकीत 43 तालुक्यांमध्ये आणखी दुष्काळ जाहीर केला. 309 तालुक्यांमध्ये आजवर दुष्काळ जाहीर झाला आहे. आता दुसऱ्या ट्रिगरनुसार प्रत्यक्ष पाणी, पंचनामे या गोष्टी सुरू आहेत. या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर दुष्काळ मध्यम स्वरूपाचा आहे की गंभीर स्वरूपाचा आहे याची घोषणा सरकार करेल आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना गती येईल.
1: श्रोते हो, दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. सर्व पालकमंत्री देखील आपापल्या जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य शासनानं दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही सवलती तसंच विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्याविषयी दैनिक लोकसत्ताचे कृषी पत्रकार दत्ता जाधव म्हणाले,
0: दुष्काळ जाहीर झालेल्या भागात शेतकरी, नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला थेट सरकारी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. शेतकऱ्यांचे अल्प मुदतीचे पीक कर्जाचे रुपांतर मध्यम मुदत पीक कर्जात केले जाते. कर्ज वसुलीला तातडीने दिलासा दिला जातो. शेतकऱ्यांच्या चालू पिकाच्या नुकसानीपोटी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी किंवा राज्य आपत्ती निवारण निधीच्या

0: माध्यमातून रोख मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिली जाते. दुष्काळी भागातील जमिनीचा शेतसारा जमीन महसूल पूर्णपणे माफ केला जातो. दुष्काळी भागातील शेतीचे जे पंप आहेत त्या पंपाची वीज बिल पूर्णपणे माफ केले जाते. राज्यात सध्या 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ आहे, ते 10 HP पर्यंत माफ होण्याची शक्यता आहे. दुष्काळी भागातील वीज जोडणी खंडित करण्यास किंवा वीज जोडणी तोडण्यास स्थगिती दिली जाते. शाळा महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांची परीक्षा फी अन्य शैक्षणिक फी पूर्णपणे माफ केली जाते. ग्रामीण भागात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील जनावरे आणि अन्य पशुधन जगवण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या जातात. यंदा चारा छावण्याऐवजी चारा डेपो किंवा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत किंवा अनुदान देण्याचा विचार केला जात आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. ग्रामीण भागातील शेतमजूर आणि बेरोजगारांना रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध करून दिला जातो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दुष्काळग्रस्त कुटुंबांना सवलतीच्या दरात मोफत अन्नधान्य दिले जाते. राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाते, जेणेकरून दुष्काळग्रस्तांचे स्थलांतर रोखले जाईल, जनावरांची विक्री थांबेल, अशा विविध उपाययोजना राज्य सरकारमार्फत केल्या जातात. यंदा ज्या फळबागा आहेत, द्राक्षे, डाळिंब, केळी, चिकू यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी होऊ लागली आहे.
1: श्रोते हो, पाऊस लांबला की केवळ पिकाचंच नुकसान होत नाही तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण आर्थिक गणितावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे दुष्काळाचा सामना करण्यासाठी तातडीच्या मदतीसोबतच भविष्यातलं पाणी व्यवस्थापन, सिंचन आणि हवामानातल्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या शेतीकडेही गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
3: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
2: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ह्स OTT

0: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 होत आहेत. सादर करीत आहोत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
7: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांमधील संसर्गजन्य आजार हा आजचा आपला विषय आहे। जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार नेमके का होतात किंवा त्यासाठी काय काय कारणं आढळून येतात, लक्षणं काय असतात आणि अर्थातच आपण यावर काय काय उपाययोजना करू शकतो, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत। आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर वर्षा थोरात मॅडमना। नमस्कार मॅडम।
8: नमस्कार
7: मॅडम। आता जनावरांमधील संसर्गजन्य आजार म्हणजे काय, नेमकं काय सांगाल तुम्ही?
8: जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार म्हणजे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होणारे आजार। साथीप्रमाणे हे आजार जनावराच्या कळपात पसरतात। हे आजार मुख्यतः जीवाणू आणि विषाणूंमुळे होतात। या आजाराची लागण फार वेगाने होते। निरोगी जनावराच्या शरीरामध्ये श्वसन, चारा, पाणी, सड, आजारी जनावरांशी संपर्क आणि माणसाद्वारे जंतू प्रवेश करतात आणि आजार जनावरांमध्ये पसरतात, तर यालाच आपण संसर्गजन्य आजार असे म्हणतो।
7: जनावरांमध्ये कोणकोणते संसर्गजन्य आजार आढळून येतात?
8: जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येतात। यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे सांसर्गिक गर्भपात, ज्यामध्ये जनावरांमध्ये गर्भपात मुख्यत्वे दिसून येतो। त्यानंतर दुसरा महत्वाचा आजार आहे क्षयरोग, ज्याला ट्युबरक्युलॉसिस टीबी, जो माणसांमध्येही दिसतो। नंतर आहे स्तनदाह, ज्याला मस्टायटिस, दगडिका असं म्हटलं जातं। नंतर काळीपुळी, फुफ्फुसदाह हे जीवाणूजन्य आजार आहेत। त्यानंतर लाळ्या खुरकूत, पीपीआर, बुळकांडी अशा प्रकारचे विषाणूजन्य आजार आढळून येतात। तर हे सर्व संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये आढळून येतात।
7: अच्छा, म्हणजे गाई म्हशी किंवा शेळ्या सगळ्यांमध्ये
8: आजार आहेत। गाई म्हैस असू द्या, शेळी, मेंढी, मांजर असू द्या, कुत्रा, बर्ड्स आहेत, पोल्ट्री बर्ड्स, तर सर्वांमध्ये हा आजार आढळून येतात।
7: अच्छा, आता तुम्ही उल्लेख केलात की सांसर्गिक गर्भपात हा एक सांसर्गिक आजार आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
8: सांसर्गिक गर्भपात, ज्याला ब्रुसेलोसिस आम्ही म्हणतो, हा एक संसर्गजन्य झोनोटिक आजार आहे। झोनोटिक म्हणजे तो आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो किंवा माणसांपासून जनावरांना होऊ शकतो। हा आजार ब्रुसेला या जीवाणूमुळे होतो। या आजारामध्ये मृत्यूकीचे प्रमाण कमी असले तरी प्रजननाच्या समस्या जास्त दिसून येतात। हा

0: चारा, खाद्य आणि पाणी, संक्रमण झालेल्या प्राण्यांचे व्यवस्थित न उकळलेले दूध किंवा कमी शिजलेले मांस जर खाल्ले किंवा त्यांच्या स्त्रावाच्या संपर्काने आजार पसरतो. निरोगी जनावर बाधित जनावराच्या जननेंद्रियाच्या संपर्कात आल्यानंतर या रोगाची बाधा होते.
1: अच्छा, पण मग याची लक्षणं काय असतात की म्हणजे हा आजार झालाय तर कसं कळणार?
0: या आजारामध्ये संक्रमण झाल्यानंतर जीवाणू हे रक्त व लिम्फ प्रणालीद्वारा मुख्यतः प्रजननामध्ये सहभागी होणारे जे अवयव आहेत जसं की स्तनग्रंथी आहे, सांधे यापर्यंत पोहोचतात आणि मग जनावरांमध्ये लक्षणे दिसून येतात. गाभण जनावर जर असेल तर त्यामध्ये गर्भपात दिसून येतो. गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयाला सूज येते. गर्भाशयामधून पिवळसर, तपकिरी, चॉकलेटी किंवा रक्तमिश्रित असा स्त्राव येतो. गर्भपातामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाला संसर्ग झाल्याने जनावराची वार अडकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते.
1: अच्छा,
0: दूध उत्पादनामध्ये घट होऊन जनावरामध्ये तात्पुरता किंवा कायमचा वांजपणा येण्याची दाट शक्यता असते. काही संक्रमण झालेल्या प्राण्यांच्या सांध्यामध्ये मुख्यतः त्यांचे गुडघे यामध्ये संक्रमण आढळून येते, ज्यामध्ये सांध्यावर सूज येणे, त्यानंतर हालचालीवर मर्यादा येतात आणि उत्पादन क्षमता घटते आणि पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
1: बरोबर आहे, पण आता या आजाराचं निदान जर करायचं असेल तर कसं करता येईल?
0: या आजाराच्या निदानासाठी प्रयोगशाळेमध्ये जे काही नमुने पाठवले जातात ते नमुने वापरून जीवाणू अलगाव करून रोग निदान केले जाते. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या चाचण्या आहेत जसं की आरबीपीटी दूध वापरून एमआरटी केली जाते, आरबीपीटी रक्तजल वापरून केली जाते, स्टॅट आहे, सीएफटी, एलायझा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिरोलॉजिकल चाचण्या आहेत. तर ह्या चाचण्या करून या रोगाचे निदान त्वरित करता येते.
1: अच्छा, आणि जे निदान आहे ते आपल्याकडे सगळीकडे आहे का?
0: आहे, आमच्या इथं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये आमचं सूक्ष्मजीवशास्त्र असं हे डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, तर तेथे या सर्व चाचण्या होतात. याचे वेगवेगळे सॅम्पल्स पण वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि आम्ही रेग्युलर म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आहे, डायग्नोस्टिक ऍक्टिव्हिटी आहे, तिथं आम्ही चाचण्या करून त्याचं रोगनिदान करून देतो.
1: आता मॅडम, याच्यासाठी उपाययोजना आपण काय करू शकतो?
0: उपाययोजना करण्यासाठी जनावर विकत घेताना रोगाची चाचणी करून घ्यावी. संक्रमण झालेले वार किंवा बाधित जे फिटस आहे त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. बाधित जनावराचे दूध व मांस व्यवस्थित उकळून व शिजवून खावे. बाधित जनावर प्रजननासाठी वापरू नये आणि त्यांना वेगळे करून त्यांचे व्यवस्थापन करावे. गर्भपात झालेल्या जनावरांना तत्काळ वेगळे करावे, कारण हा एक संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे जर एका कळपामध्ये एक जनावर बाधित आढळलं तर वेगळं करून त्याचं व्यवस्थापन केलं तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो. तसंच बाधित जनावरांना व्यवस्थित प्रथिनेयुक्त असा आहार द्यावा. तर अशा प्रकारच्या उपाययोजना करून हा आजार आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: बरोबर आहे. आता मॅडम, स्तनदाह हा सुद्धा एक आजार आहे की जो संसर्गजन्य आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगा?
0: स्तनदाह हा दुभत्या जनावरांमध्ये आढळणारा आणि कासेचा फार हानिकारक असा आजार आहे. हा आजार उत्पादन तसेच उत्पादकताकरिता अभिशाप आहे. दूध निकृष्ट प्रतीचे आणि जीवाणू मिश्रित असल्या कारणाने मानवी आरोग्यास धोकादायक असते. योग्य उपचार न केल्यास स्तन किंवा कास कायमची निकामी होते आणि पिल्लांना दूध न मिळाल्यामुळे त्यांची मरतूक होऊन आर्थिक नुकसान होते. तर याला मस्टायटिस किंवा दगडी कास असं म्हणतात. अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. जे डेअरी अॅनिमल्स आहेत, दुभती जनावरे जसे की गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि पशुपालकांचं आर्थिक नुकसान होतं, दूध जनावरांचं घटतं आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं.
1: बरोबर आहे. पण मग याची काय कारणं असतात साधारण?
0: या आजाराची कारणं म्हणजे जेव्हा दूध काढतात पशुपालक तर सडाची छिद्रे जी असतात जनावराच्या ती 45 मिनिट उघडी राहतात. तर ती धार काढल्यानंतर जनावराला खाली बसू दिलं नाही पाहिजे, कारण त्या उघड्या छिद्रामधून ते जे काही जीवाणू आहेत ते मध्ये प्रवेश करतात. तर त्या जनावराला दूध काढल्यानंतर उभं ठेवायचं ऍटलिस्ट 1 तास तरी. हे जर केलं तर हा आजार आटोक्यात येऊ शकतो. आणि या आजाराला वेगवेगळे जीवाणू आहेत जसं की स्टाफायलोकोकस ऑरियस, स्ट्रेप्टोकोकस गॅलेक्सी, युबेरिस, इकोलाय, क्लेप्सियला, मायकोप्लाझ्मा, एन्ट्रोकोकस असे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत, आणखी विषाणू आहेत, बुरशीजन्य घटक आहेत. तर हे सर्व या छिद्रांमधून मध्ये जातात आणि हा आजार होतो.
1: अच्छा, म्हणजे हे घटक कारणीभूत ठरतात. पण याच्यामध्ये मग काय लक्षण आपल्याला दिसून येतात?
0: या आजारामध्ये कासेवर सूज येते. कासेला हात लावून पाहिल्यास कास गरम लागते. दूध पातळ किंवा फिक्कट असे रक्त मिश्रित असते. दुधात गुठळ्या होतात. वेदनेमुळे जनावर कासे स्पर्श करू देत नाही, दूध काढू देत नाही. शरीराचे तापमान वाढते. तसेच जनावर खात पीत नाही. बरेचदा कासेचा काही भाग कडक होतो, त्यामुळे त्याला दगडी कास

0: असं म्हणतात आणि त्या भागामधून दूध येत नाही, तर अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसतात.
1: बरोबर आहे. आणि यासाठी मग आपल्याला काय काळजी घेणं किंवा काय उपाय करणं आवश्यक आहे?
0: या आजारासाठी उपाययोजना म्हटलं तर दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर कास किंवा सड स्वच्छ अशा पाण्याने धुवून कोरडे केले पाहिजेत.
1: बरं.
0: सध्या बाजारामध्ये टीट डीप अशी उपलब्ध आहे, तर धार काढल्यानंतर ते सड त्या टीट डीप मध्ये बुडवावेत, जेणेकरून जरी छिद्र उघडी राहिली तरी ते जीवाणूमध्ये प्रवेश करणार नाही. त्यानंतर ठराविक वेळेलाच त्या करड्यांना किंवा पिल्लांना पाजण्यासाठी सोडणे, तसेच ठराविक वयानंतर दूध पिणे तोडले पाहिजे. स्तनदाह झाल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य असे उपचार करून घ्यावेत. प्रत्येक महिन्यामध्ये जनावरांच्या स्तनदानासाठी नियमित परीक्षण करून घ्यावे. नवीन जनावर जेव्हा विकत घेतात पशुपालक, तेव्हा ते स्तनदाह रोगमुक्त आहे याची खात्री करूनच ते विकत घ्यावे. तसेच जनावरांची त्यांच्या गोठ्याची नियमित अशी स्वच्छता जर ठेवली तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो.
1: काळीपुळी हा जो एक संसर्गजन्य आजार आहे, म्हणजे जनावरांमध्ये बरेचदा हा दिसून येत असतो, तर काय याचं काय सांगाल तुम्ही आणि लक्षणं काय असतात याची?
0: काळीपुळी हा आजार आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. बॅसिलस अँथ्रासिस या नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. तरी हा लसीकरण आणि व्यवस्थापनामधील स्वच्छतेमुळे हल्ली या आजाराचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झालाय. तर या आजारामध्ये लक्षणे म्हटलं तर रोगाची सुरुवात एकदम होते. जनावरांमध्ये एकदम ताप चढतो, 41-42 डिग्री एवढा ताप चढतो. जनावरे थरथर अशी कापतात. चारा खाणे, रवंत करणे, तसेच दूध देणे बंद होते. गळ्यामध्ये सूज येते.
1: बरं.
0: श्वासोच्छवास अतिशय जलद चालतो आणि जनावर बेहोश होतात. म्हणजे एकदम जनावर मरणं हे त्याचं महत्वाचं लक्षण आहे. काहीच लक्षणं न दाखवता जनावर जर मरत असतील तर दॅट इज काळीपुळी. रक्ताचे जुलाब होतात. जनावर मलूल होऊन पडून राहते आणि 2-3 दिवसांमध्ये मरते. रोगाचे विशिष्ट लक्षण, आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे काळ्या रंगाचं न गोठलेलं रक्ताचे स्त्राव नाकामधून किंवा अन्य छिद्रामधून येतात. या रोगामध्ये मृत्यूचे जास्तीत जास्त प्रमाण आढळून येते. तर हे जर असं लक्षण दिसलं नाकामधून किंवा कानामधून किंवा गुदद्वारामधून जर तुम्हाला रक्त दिसलं न गोठलेलं, जनरली रक्त कसं गोठतं तर यामध्ये न गोठलेलं रक्त येतं, तर असं लक्षण असलं की हे काळीपुळी आहे
1: हे ओळखायचं. अच्छा. मॅडम, याचं जे रोगनिदान आहे तर ते कसं करता येतं?
0: प्रयोगशाळेमध्ये बाधित जनावराचे रक्त आणि कानाचा तुकडा यापासून रोगनिदान करता येते. रक्ताचे नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास बॅसिलस अँथ्रासिस जीवाणू ओळखले जातात. रोगाच्या निश्चित निदानासाठी रक्तातून जीवाणूचे विलगीकरण करून ओळखले जाते. याशिवाय स्कोलिस चाचणी आहे, पीसीआर चाचणी आहे, एलायझा आहे, अशा प्रकारच्या चाचण्या करून या रोगाचे निदान केले जाते. तर जेव्हा कधी काळीपुळीचं एखादं जनावर दिसलं तर त्याचं रक्त जर नाही दिसलं, म्हणजे रक्त न गोठलेलं रक्त जर नाही आलं बाहेर, तर एक कानाचा तुकडा कट करून जर हे सॅम्पल तुम्ही हे नमुने तुम्ही प्रयोगशाळेत पाठवले तर आम्ही त्याचं रोगनिदान करून देतो.
1: अच्छा. त्याच्यावरून कळतो?
0: त्याच्यावरून आम्ही रोगनिदान करून देतो.
1: यासाठी काय आपण उपाय करू शकतो?
0: काळीपुळी आजारची लक्षणे दाखविणाऱ्या जनावरांचे शवविच्छेदन उघड्यावर किंवा निर्जंतुकीकरणाच्या आधुनिक सुविधा नसलेल्या ठिकाणी करू नये असं एक गाईडलाईन्स दिलेले आहेत. कारण हे जे जीवाणू आहेत, हे जीवाणू याचं एक विशिष्ट असं लक्षण आहे, कॅरेक्टर आहे, की हे जीवाणू जेव्हा वातावरणामध्ये खूप ऍडव्हर्स कंडिशन, म्हणजे तापमान खूप जास्त आहे, अशा ऍडव्हर्स कंडिशनमध्ये हे जीवाणू स्पोर्समध्ये कन्वर्ट होतात, स्पोर्समध्ये रुपांतरित होतात. आणि या स्पोर्स ज्या आहेत या खूप वर्षानुवर्ष या वातावरणामध्ये राहतात, जिवंत राहतात. आणि मग जेव्हा तापमान कमी होतं, जेव्हा चांगल्या फेवरेबल कंडिशन्स तयार होतात, तर हे स्पोर्स परत जीवाणूमध्ये कन्वर्ट होतात, रुपांतरित होतात आणि आजार पसरतो. त्याच्यामुळे असं काळीपुळी असलेलं जर जनावर असेल तर त्याचं पोस्टमार्टम करू नये असं एक गाईडलाईन दिलेली आहे गव्हर्नमेंटनी. त्यामुळे त्याचं पोस्टमार्टम टाळायचं. त्यानंतर आजारात जनावरे दगावतात, बऱ्याचदा आजार करण्यापुरताही वेळ उपलब्ध होत नाही. त्यासाठी प्रतिबंध हा चांगला उपाय आहे. या आजारावर परिणामकारक अशी लस उपलब्ध आहे. आजार उद्भवणाऱ्या विभागामध्ये असे लसीकरण पावसाळ्यापूर्वी मे ते जून महिन्यामध्ये पशुवैद्यकामार्फत करून घ्यावे. आणि मृत जनावर जमिनीत खोल खड्डा करून त्यामध्ये चुनखडी टाकून त्याची विल्हेवाट लावावी, त्याचं पोस्टमार्टम किंवा शवविच्छेदन करू नये, जेणेकरून हा आजार पसरणार नाही.
1: नक्कीच, नक्कीच. मॅडम, आतापर्यंत आपण जे जीवाणूमुळे संसर्गजन्य आजार होतात त्यांची माहिती बघितली, परंतु काही वेळेला विषाणूजन्य आजार सुद्धा पसरत असतात. तर लाळ्या खुरकत हा एक विषाणूजन्य असा आजार आहे, संसर्गजन्य. तर काय असतो हा आजार?
0: लाळ्या खुरकूत हा संसर्गजन्य असा आजार आहे.

0: हे तो ऑफ्तो व्हायरस, ऑफ्तो या विषाणूमुळे होतो. या विषाणूचे एक चार उपप्रकार, जसे की ओ, ए, सी आणि एशिया वन, असे चार उपप्रकार ह्या भारतामध्ये आढळून आलेले आहेत. सामान्यपणे हा आजार विभागलेली खुरे असलेल्या किंवा रवंत करणाऱ्या जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असून जनावराची उत्पादन व प्रजनन क्षमता घटते. तसेच जनावरे पायातील जखमांमुळे कायमस्वरूपी लंगडतात, त्यामुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
1: अच्छा, लक्षणं काय दिसून येतात?
0: या आजारामध्ये तोंडामधून लाळ गळणे, तोंड, जीभ, हिरड्या, कास इत्यादींवर लालसर रंगाचे फोड येणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. 24 तासांमध्ये हे फोड फुटतात आणि ते चट्टे दिसतात. खुरांमध्ये जखमा होऊन जनावरे लंगडत राहतात. ताप येणे, अशक्तपणा येणे, तसेच गाभण जनावरांचा गर्भपात होणे अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
1: बरोबर आहे. पण मग आपण याच्यासाठी काय प्रतिबंध म्हणजे उपाययोजना काय काय करू?
0: आता विषाणूजन्य आजार आहे, पण तरी जे लक्षण आहे त्याच्या बेसिसवर एक उपाययोजना केल्या जातात. जसे की तोंडामधील व पायातील जखमा पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवून घेतात. त्यानंतर तोंडामधील जखमांना तुरटी, ग्लिसरीन, बोरिक ऍसिड पावडर लावली जाते. तोंडामधील आणि पायातील जखमांना जीवाणू संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविके दिली जातात. रोगग्रस्त जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत आणि रोग प्रतिबंध कशी लस वर्षामधून दोनदा टोचून घ्यावी. तर अशा प्रकारची उपाययोजना केल्या तर हा जो लाया खुरकू, ज्याला FMD असं म्हटलं जातं, हा जर आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: आता मॅडम, PPR हा जो आजार आहे प्रामुख्याने शेळ्यांमध्ये हा दिसून येतो ना?
0: बरोबर.
1: विषाणूजन्य आजार आहे, तर काय असतं याचं PPR काय आणि त्याचं लक्षण काय असतं?
0: PPR म्हणजे पेस्टिडेस पेटिट्स रुमिनंट्स, म्हणजे स्मॉल रुमिनंट. शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये आजार दिसून येतो, मोठ्या जनावरांमध्ये पण दिसून येतो, पण जनरली शेळ्या मेंढ्यांमध्ये दिसतो. या रोगाला जनावरातील प्लेग असं म्हटलं जातं. हा अतिशय संसर्गजन्य आजार असून एकाच वेळी तो अनेक जनावरांना बाधित करतो. या रोगामध्ये जनावर मरण्याचे प्रमाण अधिक आहे, यामुळे पशुपालकाचे अतोनात नुकसान होते.
1: बरोबर आहे. आता मग लक्षणं काय असतात?
0: या आजारामध्ये जनावराचे तापमान भरपूर वाढते, 160 डिग्री फॅरनहाइट पर्यंत वाढते. नाकातून व डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यामध्ये चिपडे दिसून येणे, तोंडात हिरड्यांवर व जिभेवर व्रण येणे, हगवण लागणे, खोकला येणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
1: अच्छा, मग आपण यासाठी काय उपाय करू शकतो?
0: तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही. जेव्हा केव्हा विषाणूजन्य व्हायरल आपल्याकडे, जसं कोविड आला होता, व्हायरल असलं की एक सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते. तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही तसं पाहिलं तर. पण लक्षणांवरून उपचार करून घेतल्यास आणि योग्य ती काळजी घेतल्यास या रोगामध्ये मृत्यू दर आटोक्यात ठेवण्यात यश येते. आजारी जनावरास निरोगी जनावरापासून वेगळं करावं आणि निरोगी जनावरास लसीकरण करावं. नवीन जनावर खरेदी करताना माहिती असलेल्या कळपामधूनच खरेदी करावं. त्यानंतर बुळकंडी हा एक आजार आहे, ज्यामध्ये ज्याला रिंडर पेस्ट म्हणतात, तर ह्या रोगाची लस दिली तर PPR या रोगाचं निर्मूलन करण्यामध्ये यश आलंय. बुळकांडी लस दिली तर त्यामुळे या रोगावर लसीकरणाची आवश्यकता नाही. परंतु ज्या भागामध्ये PPR या रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे, त्या भागात पूर्व परवानगीने लसीकरण करणे योग्य ठरते. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात.
1: बरोबर आहे. मॅडम, थोडक्यामध्ये जनावरांमध्ये जे संसर्गजन्य आजार होत असतात, तर तुम्ही काय एक उपाययोजना म्हणजे सांगाल साधारण?
0: हा, म्हणजे जनावरांमध्ये कुठलाही संसर्गजन्य आजार असेल तर एक जनरल उपाययोजना केल्या जातात. त्यामध्ये जनावरांचा महत्वाचा म्हणजे गोठा आणि परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. गोठ्यामध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनावरांना पिण्यासाठी नेहमी स्वच्छ ताजं पाणी उपलब्ध करून द्यावं. आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळं बांधावं, जेणेकरून हे संसर्गजन्य आजार पसरणार नाही.
1: बरोबर.
0: दूषित चारा पाण्याची योग्य अशी विल्हेवाट लावावी. गोठ्यामधील सांडपाणी, मलमूत्र व वाया गेलेला चारा याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. एखाद्या आजाराचा एखाद्या भागात प्रादुर्भाव झाल्यास त्या भागामध्ये जनावरे चरावयास नेऊ नयेत. अजंताचा प्रादुर्भाव असलेल्या जनावरांमध्ये लसीकरणाने योग्य ती प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही. यासाठी जनावरांचे लसीकरणापूर्वी जंतनाशक करून म्हणजे डिवॉर्मिंग करतात. आपण वॅक्सिनेशनच्या अगोदर डिवॉर्मिंग करतो, तर जनावरांचं नियमित असं लसीकरण करून घ्यावं. आजारी जनावरांना त्वरित औषधोपचार करावेत. एखाद्या गावात संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास त्या गावाच्या सभोवतालच्या गावांमध्ये प्रथम लसीकरण करावं, आजार कुठलाही असो लसीकरण करून घ्यावं, त्यानंतर त्या गावच्या परिसरातील जवळील गावांमध्ये लसीकरण करून घ्यावं, शेवटी आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गावात

0: मध्ये लसीकरणाची अंमलबजावणी करावी. याला रिंग व्हॅक्सिनेशन म्हणतात. यामुळे संसर्गजन्य आजार 1 ते 3 आठवड्यामध्ये नियंत्रणात येतो. आता लसीकरणाचं जर बोलायचं झालं तर वेळेवर लसीकरण करावं. जी आपण लस वापरतो ती नामांकित अशा कंपनीची आहे का? लस वापरताना ती बर्फामध्ये ठेवून आणावी. त्याची एक्सपायरी ती कालबाह्य झाली नाहीये याची खात्री करून घ्यावी. नंतर निरोगी आणि सशक्त जनावरांचे लसीकरण सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा अशा थंड वेळेमध्येच करावं. गावातील सर्व जनावरांचे शक्यतो एकाच दिवशी लसीकरण करावं. त्यानंतर लसीकरणासाठी जी सुई आपण वापरतो ती उकळत्या पाण्यातून काढलेली आहे की निर्जंतुक केलेली आहे की नाही, किंवा प्रत्येक जनावरच नवीन अशी सुई वापरावी. तर या सर्व प्रकारच्या अशा काळजी घ्यावी जेव्हा लसीकरण आपण करतो.
1: बरोबर.
0: आणि संसर्गजन्य आजाराने जर एखादं जनावर जर मरण पावलं असेल तर त्या जनावराला जमिनीमध्ये खोल खड्डा करून तिथं पुरावानी चुनखडी टाकावी किंवा त्याला जाळावं. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर हे जे जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार आहेत ते कमी करता येऊ शकतात. आजार आपण थांबवू शकत नाही पण त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो किंवा ते पसरू नयेत म्हणून आपण ती काळजी
1: घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे पशुपालकांनी खरं तर आपल्या जनावरांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे की त्यांच्यात काही बदल दिसून येत आहेत का किंवा काय.
0: बरोबर.
1: या गोष्टी पाहणं आवश्यक
0: आहे. त्याचं रेग्युलर टेस्टिंग करून घेतल्या पाहिजे. चाचण्या प्रत्येक इंटरव्हलला त्या चाचण्या करून घ्यायला हव्यात.
1: लसीकरण
0: करायला हवं. आणि जर एखादं जनावर आजारी असेल तर त्याला तात्काळ वेगळं करून त्याचं व्यवस्थापन करावं. छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या
1: अगदी
0: तर आजार आटोक्यात येऊ शकतात.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम आज आपण इथे आलात आणि जनावरांमधील जे संसर्गजन्य आजार आहेत जी लक्षणं दिसतात तर त्यावर काय काय आपण उपाययोजना करू शकतो याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: श्रोतेहो, किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
3: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
4: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
3: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
5: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो, जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
6: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: श्रोतेहो, विशेष

0: त्यांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
4: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
4: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
4: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
6: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
3: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
2: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
4: श्रोतेहो, ठीक 8:05 वाजून आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

बातम्या. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानी. आतापर्यंतची तिसरी सर्वोत्तम कामगिरी. नवीन फौजदारी कायद्यांमुळे 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त. स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांच्या समावेशाला विलंब होत असल्यानं वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचं वायुसेना प्रमुखांचं प्रतिपादन. आणि रशियाविरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी भारतानं दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्याची युक्रेनची तयारी. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. यासह या स्पर्धेतली भारतीय खेळाडूंनी आपली मोहीम फत्ते केली आहे. भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर राहिला आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत एकूण 85 पदकं कमावली. यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक

0: वायुसेनेच्या युद्ध क्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचं वायुसेना प्रमुखांचं प्रतिपादन आणि रशिया विरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी भारतानं दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्याची युक्रेनची तयारी. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्ण 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. यासह या स्पर्धेतली भारतीय खेळाडूंनी आपली मोहीम फत्ते केली आहे. भारत पदकतालिकेत 4थ्या स्थानावर राहिला आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत एकूण 85 पदकं कमावली. यात 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत 169 सुवर्ण पदकांसह एकूण 341 पदकं जिंकून चीन पहिल्या तर 83 सुवर्ण पदकांसह एकूण 268 पदकं जिंकून जपान दुसऱ्या आणि 38 सुवर्ण पदकांसह एकूण 149 पदकं जिंकून दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या हॉकीमध्ये भारतीय संघानं आज मलेशियावर 5-1 अशी मात करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकलं. या विजयामुळे भारतीय पुरुष संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. महिला हॉकी संघानं कालच सुवर्णपदक पटकावलं होतं. क्रिकेटमध्ये पुरुषांच्या संघानं पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेल्या 212 धावांचं लक्ष्य गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ 1 स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू ठरली आहे. महिला गोल्फ सांघिक स्पर्धेत आदिती अशोक, प्रणवी उर्स आणि दीक्षा डागर यांनी रौप्य पदक पटकावलं. अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोळ हिने महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या यशामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुम म्हणाली,
2: त्यांनी तो बहुत हार्ड वर्किंग रही है अभी तक और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आर्चरी शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर रिकर्व लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए और बीच में तो बहुत डाउनफॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत मेहनत करके सब कुछ लाया है.
1: कुस्तीगीर अमन सेहरावत याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कोरियन प्रतिस्पर्ध्याला हरवून सुवर्णपदक जिंकलं. अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं तर दीपक पुनिया यानं 97 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान याने पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
0: आशियाई स्पर्धांमध्ये यंदा भारतानं तिसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. नवी दिल्लीत 1951 झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला 15 सुवर्ण आणि 16 रौप्य पदकं मिळाली होती. 2022 चीनच्या हांगझू इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं सर्वाधिक 107 पदकांची लयलूट केली होती. यात 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश होता. त्याखालोखाल 2018 जकार्ता इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकंदर 69 पदकं मिळवली होती. भारताच्या न्यायव्यवस्थेतला विलंब एकेकाळी चर्चेचा विषय होता, पण नवे फौजदारी कायदे लागू झाल्यानंतर FIR दाखल होण्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भोपाळमध्ये व्यक्त केला. देशात निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होत असून सर्व निवडणुका बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. कर्नाटकात कलबुर्गी इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. निवडणुकीत गैरप्रकार करून निवडून आलेली लोकसभा आणि सर्व विधानसभा बेकायदेशीर असून ही सभागृह तात्काळ बरखास्त करावी आणि नव्याने मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सुमारे 500 आंदोलकांच्या विरोधात पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले. सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, गर्दी जमवणं, घोषणाबाजी करणं आणि ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याबद्दल हे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. दरम्यान या आंदोलनात लहान मुलांना एकत्र आणल्याच्या आणि त्यांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मुंबई पोलीस, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि इतरांना नोटीसा बजावल्या आहेत. यावर काय कारवाई केली याचा अहवाल एका

आठवड्यात मागवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेजस लढाऊ विमानांच्या पुरवठ्याला उशीर होत असल्यामुळे भारतीय वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे असं वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी म्हटलं आहे. आगामी वायुसेना दिनानिमित्त नवी दिल्लीत घेतलेल्या एका वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. संरक्षण मंत्रालयाने 2021 साली हिंदुस्तान एरोनॉटिक्स बरोबर 83 तेजस विमान पुरवठ्यासाठी करार केला होता, परंतु आतापर्यंत एकही विमान मिळालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हैदराबादमधल्या लष्करी तळावरच्या रायफल चोरीत सहभागी असलेल्या 7 जणांना पोलिसांनी आज अटक केली आहे. यामध्ये 3 लष्करी जवानांचा समावेश आहे. लष्कराच्या मद्रास रेजिमेंटच्या एका निवृत्त हवालदाराने 30 ऑगस्टच्या रात्री हैदराबादच्या लष्करी तळावरून काही रायफल्स चोरल्या होत्या. त्याला 11 सप्टेंबरला अटक झाल्यावर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याच्या 7 साथीदारांची नावं समोर आली. युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनकडे आलेल्या 4 प्रस्तावांपैकी भारताचा प्रस्ताव हा सर्वात विस्तृत आहे, त्याचा विचार करायची युक्रेनची तयारी असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी म्हटलं आहे. परस्परांच्या ऊर्जा आस्थापनांवरचे हल्ले थांबवणं आणि काळ्या समुद्रात युद्धबंदी लागू करण्यावर या प्रस्तावात भर असल्याची माहिती त्यांनी दिली. हा संघर्ष थांबवून दोन्ही देशांना पटण्याजोगा तह करण्याची उत्तम कल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कालच सांगितलं होतं. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या एका खासगी कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या काही अयोग्य कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याच्या दिशेने सेबी प्रयत्नशील आहे. गुंतवणूकदारांचं नुकसान करू शकणाऱ्या काही लहान कंपन्यांच्या आयपीओवर सुद्धा लक्ष असल्याचं सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश वार्षणे यांनी म्हटलं आहे. सेबीकडे देखरेख ठेवणारी यंत्रणा आहे, लाईव्ह डेटावर सेबीचं लक्ष असतं. याशिवाय देखरेख ठेवणाऱ्या नव्या यंत्रणेचं काम जवळपास पूर्ण होत आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बांगलादेशच्या पदच्युत प्रधानमंत्री शेख हसीना यांचं बांगलादेशकडे प्रत्यार्पण करणाऱ्या विनंतीची पडताळणी सुरू आहे. त्यांचं प्रत्यार्पण कधीपर्यंत पूर्ण होईल याची कालमर्यादा आताच देता येणार नसल्याचं भारताचे बांगलादेशातले राजदूत दिनेश त्रिवेदी यांनी आज स्पष्ट केलं. ढाक्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला त्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आसरा घेतला. त्यावेळी त्या प्रधानमंत्री पदावर विराजमान होत्या, त्यामुळे त्यांना भारतात येण्यापासून रोखण्याचा पर्याय भारताकडे नव्हता असंही ते म्हणाले. फ्लाय दुबई विमानातल्या झटापटीप्रकरणी भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छर यांच्या सहवैमानिकाचा प्रयत्न दहशतवादी हल्ला करण्याचाच होता असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे. त्यानं वैमानिकानं प्रवासादरम्यान स्मिथ यांच्यावर कॉकपिटमधल्या कुऱ्हाडीने हल्ला करून विमानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती युएईचे महाधिवक्ता काउन्सिलर डॉ हमाद सैफ अल शमसी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. दरम्यान दुबईचे राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तौम यांनी आज कॅप्टन स्मिथ मच्छर यांची भेट घेतली आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 352 धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 17 षटकात 1 बाद 124 धावा झाल्या होत्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली, पण के एल राहुलच्या नाबाद 129 धावांच्या जोरावर भारतानं निर्धारित 50 षटकांमध्ये 7 बाद 351 धावा केल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानी, आतापर्यंतची तिसरी सर्वोत्तम कामगिरी. नवीन फौजदारी कायद्यांमुळे 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त. स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांच्या समावेशाला विलंब होत असल्यानं वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचं वायुसेना प्रमुखांचं प्रतिपादन. आणि रशियाविरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी भारतानं दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्याची युक्रेनची तयारी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.